101.5 MHz वर आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. आज सोमवार भारतीय सौर दिनांक 9 भाद्रपद शके 1948 अर्थात 31 ऑगस्ट 2026. सुप्रभात श्रोत्यांनो, सकाळचे 5:58 होत आहेत. मंगलवाद्यानं आमच्या आजच्या प्रसारणास आता प्रारंभ करीत आहोत. श्रोत्यांनो, आजच्या सभेत आपल्यासोबत मी आपली रेडिओ मैत्रीण सरिता देशमुख.

101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांनो, यावेळी सकाळचे 6 वाजता आहेत. हिंदीतून दिल्या जाणारं बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत. कृपया प्रतीक्षा करा.

रवींद्र साठे आणि उत्तरा केळकर यांच्या स्वरात सदाशिव जावडेकर यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत धनंजय दैठणकर यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया सुरेश वाडकर यांच्या स्वरात प्रवीण दवणे यांची रचना, संगीत प्रभाकर पंडित यांचं आहे.

श्रीनिवास खळे यांच्या संगीत निर्देशनात संत तुकाराम महाराजांचा अभंग आताच आपण ऐकलात. स्वर लता मंगेशकर यांचा होता.

राम पाठक यांच्या संगीत निर्देशनात संत रामदास महाराजांचा अभंग आपण ऐकलात. स्वर होता पंडित भीमसेन जोशी यांचा. श्रोत्यांनो, भक्तिगीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात आता ऐकूया बेला शेंडे यांनी गायलेले रवींद्र आगाशे यांचं गीत. संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं आहे.

बेला शेंडे यांनी गायलेलं रवींद्र आगाशे यांचं गीत आत्ताच आपण ऐकलं. संगीत आशुतोष कुलकर्णी यांचं होतं. श्रोत्यांनो, भक्ती गीतांच्या या कार्यक्रमात आता शेवटी ऐकूया प्रियंका बर्वे यांनी गायलेली वैभव देशमुख यांची देशभक्तीपर रचना. संगीत किरण कुमार यांचं आहे.

प्रियंका बर्वे यांनी गायलेलं वैभव देशमुख यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत किरण कुमार पाटील यांचं होतं आणि या देशभक्तीपर रचनेबरोबरच भक्तिसंगीताचा कार्यक्रम श्रोत्यांनो आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांना सकाळचे 6:35 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजच्या उर्वरित आणि उद्या होणाऱ्या प्रसारित होणाऱ्या विविध कार्यक्रमांची रूपरेषा.

रूपरेषेनंतर लगेचच सकाळी 6:40 विचारपुष्प या कार्यक्रमात शिवाजी सावंत यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकणार आहात. लेखन प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं आणि वाचक स्वर असेल बाबासाहेब खराडे यांचा. 6:45 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष या कार्यक्रमाची वेळ असेल 6:55. सकाळी 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आणि 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. मिश्र गीतांचा आनंद आपण घ्या 7:40. 8:40 हिंदी गझल आपण ऐकू शकाल. सकाळी 8:00 समाचार प्रभात, 8:15 मॉर्निंग न्यूज हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून

सहक्षेपित केल्या जातील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. सकाळी 10 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा काव्य प्रवास या विषयावर कवी गझलकार नितीन राजेंद्र देशमुख मुक्काम बेलोरा तालुका चांदूर रेल्वे जिल्हा अमरावती यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत आम्ही प्रसारित करू. भाग पहिला या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा या कार्यक्रमात मराठी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 11:00 नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आम्ही प्रसारित करू. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केला जाईल. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकणार आहात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. सायंकाळी 7:30 राज्यस्तरीय कृषी प्रसारण माझं आवार माझं शिवार आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकू शकाल. तर श्रोत्यांना असे असतील आमचे आजचे संपूर्ण कार्यक्रम. आता वळूयात उद्याच्या कार्यक्रमांकडे. उद्या मंगळवार 1 सप्टेंबर 2026 सकाळी 6:05 भक्ती संगीत 6:35 कार्यक्रमांची रूपरेषा 6:40 विचारपुष्प हा कार्यक्रम 6:45 आरोग्यम ज्ञान संपदा आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जातील. दिनविशेष आपण ऐकू शकाल सकाळी 6:55. उद्या सकाळी 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून सहक्षेपित केल्या जाईल. 7:40 प्रायोजित कार्यक्रम अनुरूप विवाह संस्था प्रस्तुत शोध अनुरूप जोडीदाराचा आम्ही प्रसारित करू. 7:45 नाट्यसंगीत आपण ऐकू शकाल. सकाळी 8:40 लोकसंगीत प्रसारित केलं जाईल. सकाळी 10:00 विविध अंतर्गत नमस्कार अमरावती या कार्यक्रमात माझा काव्य प्रवास या विषयावर कवी गझलकार नितीन राजेंद्र देशमुख यांची नितीन भट यांनी घेतलेली मुलाखत भाग दुसरा आम्ही प्रसारित करणार आहोत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते असतील भैयालाल टेकाम. सकाळी 10:30 गीतगंगा हा कार्यक्रम 11:00 स्मृतिगंध हा कार्यक्रम प्रसारित केला जाईल. दुपारी 12:00 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करू. त्यानंतर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकू शकाल आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून. तर श्रोत्यांना असे असतील आमचे उद्याचे संपूर्ण कार्यक्रम. कार्यक्रमांची रूपरेषा आपण ऐकलीत. ज्ञान माहिती मनोरंजनासाठी ऐकत रहा आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 MHz वर.

0: आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 6:40 झाले आहेत. विचारपुष्प या कार्यक्रमात आता ऐकूयात लेखक शिवाजी सावंत यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन. लेखन आहे प्राध्यापक डॉक्टर चवी जोशी यांचं आणि वाचक स्वर बाबासाहेब खराडे यांचं आहे.
1: पौराणिक घटना प्रसंगावर मराठी कादंबरीचा पट मांडणारे बहुप्रसिद्ध कादंबरीकार म्हणून शिवाजी सावंत ओळखले जातात. मृत्युंजय कादंबरी लिहून शिवाजी सावंतांनी मराठीच नव्हे तर इतरही भाषिकांच्या

0: स्थानावर राज्य केलं. शिवाजी सावंतांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 रोजी कोल्हापूर जिल्ह्यातल्या आजरा या खेडेगावातील एका शेतकरी कुटुंबात झाला. शिवाजी गोविंदराव सावंत असं त्यांचं पूर्ण नाव आहे. शिक्षण आजरा इथल्या व्यंकटराव हायस्कूलमध्ये झालं. ते वाणिज्य शाखेचे पदवीधर होते, पण मराठी साहित्य निर्मितीत त्यांच्या इतके केवळ तेच सरस होते. कोल्हापूरच्या राजाराम शाळेत शिक्षक म्हणून त्यांनी नोकरीही केली. इथंच 1967 साली त्यांनी मृत्युंजय कादंबरी लिहिली. कर्णासारख्या महापराक्रमी परंतु सर्वार्थानं उपेक्षित व्यक्तिरेखेला त्यांनी चिरंजीव केलं. सन 1974 ते 1980 या काळात राज्य सरकारच्या शिक्षण विभागातल्या लोकशिक्षण या मासिकाचं संपादनही त्यांनी केलं. 1983 साली बडोदा इथं भरलेल्या बडोदे मराठी साहित्य संमेलनाचं अध्यक्षपदही त्यांनी भूषवलं. त्यांच्या मृत्युंजय, युगंधर, छावा आदी कादंबऱ्या गाजल्या. कुरुक्षेत्रावर प्रत्यक्ष जाऊन काही दिवस तिथं राहून त्यांनी महाभारतातील कर्ण या व्यक्तिरेखेला महाभारता इतकंच अजरामर केलं. युगंधर ही भगवान श्रीकृष्णांच्या जीवनावर आधारित कादंबरीही अशीच गाजली. तर छत्रपती संभाजी महाराजांच्या जीवनाची झळाळी छावा या ऐतिहासिक कादंबरीतून जगासमोर आणली. मृत्युंजय कादंबरीचं नाट्य रूपांतरही झालं, अनेक भाषांत भाषांतरही झालं. शिवाजी सावंतांनी अशी मने असे नमुने, मोरावळा ही दोन व्यक्तिचित्रण संग्रह लिहिले. कवडसे, कांचन कण, शेलका समाज हे ललित निबंध संग्रह लिहिले. लढत हे विठ्ठलराव विखे यांचं 2 भागात चरित्र लिहिलं. कामगार नेते मनोहर कोतवाल यांचं चरित्रही त्यांनी लिहिलं. मृत्युंजयसाठी त्यांना महाराष्ट्र राज्य पुरस्कार, नचिन केळकर पुरस्कार, फाय फाउंडेशन पुरस्कार, ललित मासिक पुरस्कार, भारतीय ज्ञानपीठाचा मूर्तीदेवी पुरस्कार, तर छावासाठीही असे बरेच पुरस्कार मिळाले. 1994 साली त्यांना ज्ञानपीठ पुरस्कारानं सन्मानित केलं गेलं. कोणताही लेखक काय लिहितो, कसं मांडतो आणि त्यातून समाजाला काय देतो या गोष्टी फार महत्वाच्या ठरतात. छावामधून छत्रपती संभाजीराजेंच्या पराक्रमाची गाथा समोर आणली आणि मराठ्यांच्या इतिहासाला नवी ऊर्जा दिली. भव्योदात्त व्यक्तिरेखा, त्यांचा उदात्तपणा, प्रगल्भता, वैचारिक खोली, जीवनाकडे पाहण्याचा गंभीरपणा, संकटांना सहज झेलणं आणि त्याच्यावर मात करणं, संस्कारांची जपणूक करणं, पुरुषार्थाची योग्यता दाखवणं, मैत्री आणि विश्वास यांची पारख करणं, थोरांचा आदर राखणं, या गोष्टी त्यांच्या साहित्यानं दिल्या. शिवाजी सावंतांना कादंबरीसारखा वाङ्मय प्रकार भावला. लेखक म्हणून त्यांच्या प्रकृतीशी हाच वाङ्मय प्रकार अधिक जुळला. त्यातही पौराणिक आणि ऐतिहासिक कथानकांवर त्यांची पकड घट्ट राहिली. शिवाजी सावंतांनी पौराणिक आणि ऐतिहासिक घटनांतून मानवी जीवनाकडे पाहिलं, त्यातून जीवन जगण्याचा मंत्रही दिला. त्या त्या पात्रांच्या अनुभवांची संगती लावली. यासाठी त्यांनी जी भाषा वापरली ती खास शिवाजी सावंत यांची भाषा आहे. सुभाषितांचा सारखा सारखा वापर केला म्हणून ती घटना माणसांच्या अधिक जवळ गेली, काळजाला भिडली. तिनं वाचकांच्या मनात घर केलं. याला कारण म्हणजे ज्या वातावरणात शिवाजी सावंतांची जडणघडण झाली ते तत्कालीन वातावरण, कौटुंबिक परिस्थिती, शिक्षकांनी केलेले संस्कार, महाकाव्याकडे पाहण्याची दृष्टी, डोळसपणा, जुन्या कथाशयाला नव्या स्वरूपात मांडण्याची भाषिक कला, मनाला हलवून टाकणारी संवादशैली, सुभाषितांची खैरात, हे सारं सावंतांच्या लेखनात दिसतं. म्हणून वाचकाला खिळवून टाकण्याचं कसब या लेखकात होतं. वयाच्या 62व्या वर्षी 18 सप्टेंबर 2002 रोजी त्यांचा मृत्यू झाला.
1: विचार पुष्प या कार्यक्रमात लेखक शिवाजी सावंत यांच्या जन्मदिनानिमित्त चिंतन आपण ऐकलत. लेखक प्राध्यापक डॉक्टर च.व्ही. जोशी होते आणि वाचक स्वर बाबासाहेब कराडे यांचा होता.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे 6:45 होत आहेत. सुरुवातीला

या आरोग्यम धनसंपदा हा कार्यक्रम आणि 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात पोटाचे विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आपण ऐकणार आहोत.
1: सर, मागच्या भागात आपण अन्नपचन व्यवस्थित होऊन पोट साफ होण्याबद्दल किंवा अन्न चावून खाण्याबद्दल माहिती सांगत होतात.
2: व्यवस्थित रित्या चर्वण करून जर फायबर खाल्लं तर ते फायबर पाणी शोषून घेतात आणि ते पाणी शोषून घेतल्यामुळं ते थोडेसे फुगल्यासारखे होतात आणि मग आपल्या ज्या मलाचा जो एकंदरीत भाग आहे तो मग व्यवस्थित फॉर्म होतो. आणि त्याचबरोबर व्यवस्थित भरपूर पाणी पिणं पण गरजेचं आहे. ते जर व्यवस्थित आपण साधारणतः जे ॲडल्ट म्हणतो आपण त्यांनी साधारण 3 लिटर पाणी असं गणलं जातं ते दिवसभरामध्ये व्यवस्थित घेतलं पाहिजे टाइम टू टाइम. हे महत्वाचं आहे. आणि त्याच्याबरोबर मग बाकी लाईफस्टाईल हे तर आहेच, कारण पचन व्यवस्थित असेल तर मल व्यवस्थित होतो. पचन व्यवस्थित झालं तर मलाचं फॉर्मेशन म्हणजे त्याचं जे बनणं आहे ते व्यवस्थित होतं. आणि त्याचबरोबर तुमचे सर्व स्ट्रेस कमी असतील तर आपले सर्व पाचकरस व्यवस्थित पाजरतात आणि ते व्यवस्थित पाजरली तरच व्यवस्थित पचन होतं. पाणी व्यवस्थित असेल तर त्याला जो लुब्रिकेशन म्हणतो आपण तर ते लुब्रिकेशन हे व्यवस्थित होतं. फायबर व्यवस्थित असतील तर मल व्यवस्थित फॉर्म होतो. मनाचं स्वास्थ्य चांगलं असेल, व्यवस्थित तुम्हाला व्यायाम असेल आणि रेस्ट विश्रांती व्यवस्थित येईल, या सर्वांचा त्याच्यामध्ये अंतर्भूत होतो आणि मग आपला हा संडास होतो. पेशंटचं बऱ्याच वेळेला कसं होतं की साप होण्यासाठी तेवढी गोळी द्या, साप होण्यासाठी तेवढं औषध द्या. तर हे असं आहे की फक्त मला या मुलांना उद्या परीक्षा आहे पास होण्यासाठी काय सांगा, अशातला प्रकार आहे. तर तो असा चुटकीसारशी आणि नुसती एक गोळी घेऊन प्रश्न तेवढ्यापुरता कसा तरी सुटल्यासारखा वाटेल पण तसा तो पूर्णपणे सुटलेला नसतो.
1: बरोबर आहे. मल निस्सारण व्यवस्थित न होणं आणि मुळव्याधणी फिशर वगैरे हे जे प्रकार आहेत ते होणं, तर यांचा कसा संबंध असतो?
2: हल्ली ते खूपच प्रमाण वाढलेलं आहे. तर ज्या वेळेला आत्ताच मी सांगितलं की या खाण्यापिण्याच्या गोष्टी याच्यामध्ये थोडासा बिघाड होतो, थोडंसं पाणी कमी असेल, फायबर कमी असेल तर मग संडास, पाणी कमी असेल तर घट्ट होण्याची शक्यता असते, त्याचा व्हॉल्यूम कमी असतो, व्हॉल्यूम कमी घट्ट संडास मग तो पास होत नाही, मग आपण खूपच स्ट्रेन करतो म्हणजे कुतलं जातं आणि कुतल्यानंतर बऱ्याच वेळा खालच्या ज्या रक्तवाहिन्या आहेत कुतल्यामुळे त्याच्यावर प्रेशर येतं आणि त्या थोड्या थोड्या फुगायला लागतात आणि त्या फुगून काही वेळेला त्याच्यावर प्रेशर येऊन ते संडास मग ते दररोज जरा जरा जरा फुगून त्यांचा माझा बंच तयार होतो. आणि फुगलेल्या रक्तवाहिन्यांचा बंच म्हणजेच खरं तरी आपण त्याला मुळव्याध म्हणतो. आणि मग हे मुळव्याध संडास रोज स्ट्रेनिंग होऊन मुळव्याध होतं. काही वेळेला ब्लड वेसलचं एखाद्याना नाही म्हणलं तरी जिनेटिक पण एखाद्याचा जे बरीच कारणं आहेत मुळव्याधासाठी पण त्यातलं हे एक प्रमुख कारण आहे. मी सांगितलं हे जेनेटिक कारण हे जरा थोडंसं खूप कमी आहे पण ते काही जणांना होऊ शकतं. म्हणजे जसं की जे वेसल्स आहेत त्या वॉलमधला जो टोन असतो तो एखाद्याचा कमी असतो, त्या पेशंटमध्ये स्ट्रेनिंग फार नसेल तरी पण एखाद्याला होऊ शकतं, नाही असं नाही. आणि दुसरा भाग तुम्ही सांगितला तो म्हणजे फिशर. फिशर याची मूळ कारण आहेत की संडास घट्ट असेल, खूप स्ट्रेन केलं, ते संडास घासून गेला, स्ट्रेनिंग मध्ये काही वेळेला तिथल्या रक्त सप्लाय एखाद्या आर्टरीचा कमी होतो आणि तिथल्या भागाला जरा रक्त सप्लाय कमी पडले की नकळत बारीक जखम तयार होते. या संडास घासून गेला तर जखम तयार होते आणि ती जखम म्हणजेच त्याला फिशर म्हटलं जातं.
0: पोटाचा विकार याविषयी तज्ज्ञ डॉक्टर सोपान चौगुले यांच्याशी जयश्री पाटील यांनी केलेली बातचीत आत्ताच आपण ऐकली. सादर करते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: आरोग्यम धन संपदा हा कार्यक्रम आताच आपण ऐकलात. हाच कार्यक्रम पुन्हा प्रसारित केला जाईल आज दुपारी 2:05 आपल्या अस्मिता वाहिनीवरून. श्रोते हो, हे प्रसारण आपण न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर देखील ऐकत आहात. सकाळचे 6:50 होत आहेत. प्रसारित करत आहोत परिसर.
1: श्रोते हो नमस्कार. परिसर या कार्यक्रमामध्ये आज ऐकूया पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती. सध्या सणांचे दिवस आहेत, तर हे सण आपण पर्यावरण पूरक पद्धतीने कशा प्रकारे साजरे करू शकतो याविषयी सांगा.
2: मुळात आपले जे सण जे साजरे केले जातो आपण भारतीय म्हणून, ते सगळे पर्यावरणाशी निगडित आहेत. आता जो बैलपोळा झाला तो का झाला, तर आता मेहनतीची कामं झाली, त्यांना थोडी विश्रांती, त्यांच्या प्रती आपण धन्यवाद म्हणून तो त्यांचा उत्सव साजरा करतो. मग त्यावेळेस काही वेळा आपण घर सजवतो, तर त्या घर सजवण्यासाठी आपण आंब्याच्या पानाची तोरणं, झेंडूची फुलं, आणि एक तो आनंद पण असतो की बाबा मी आज माझ्या हाताने गजरा केला किंवा माझ्या हाताने तोरण केलं. तो आपला आनंद आपण पण घेतला पाहिजे आणि आपल्या मुलांना पण ते शिकवलं पाहिजे. आणि त्याच्यातून बाहेरचा जो प्लास्टिक किंवा नको असलेले पेपर, नको असलेल्या गोष्टी की ज्याचा पुन्हा रिसायकलला जाईल की नाही ही जी शंका येते त्या होणार नाहीत. पिंपळाच्या पानांचं तोरण दिसताना पण सुंदर दिसतं आणि पुन्हा त्याचं काम झालं की ते कंपोस्टिंग मध्ये जाऊ शकतं. 15 ऑगस्टला आपण जिलेबी आणायला जातो, तर जाताना स्टीलचा डबा घेऊन जायचा, एक छानशी पिशवी घेऊन जायची, तिथलं प्लास्टिक वाचलं आपलं. मग अशा छोट्या छोट्या गोष्टींमध्ये बदल केला. गणपतीच्या वेळेस आपण केळीचे खुंट वापरून सजावट करू शकतो. कर्दळी असते, मौसम असा असतो की ह्या दरम्यान हळूहळू पाऊस कमी होतो, त्यामुळे झाडांची वाढ छान, फुलांची वाढ छान होत असते, त्यामुळे बऱ्याच गोष्टी सहज मिळत असतात. पत्री वाहिल्या जातात, त्या पत्री स्वतःच्या हाताने जर खुडल्या तर त्याच्यातून जो रस बाहेर येतो पण तो आपल्या शरीरासाठी आवश्यक असतो.
1: अगदी,
2: ह्याला पर्यावरणाचे जोड आहे ह्या ज्या आपल्या सणवारांना आहे. गौरी बसवतो आपण, गौरीच्या वेळेस तुम्ही गौरीचे बी पेरले, त्याचं झाड झालं, तर ते तसंच कुंडी सह जपू शकता. तिचं विसर्जन करायची गरज नाहीये, ती तुमच्याजवळच राहणार आहे. काय म्हणतात, भावना म्हणून तुम्ही थोडस तिला बाजूला करून एक पूजा करू शकता आणि बाहेर पूर्ण ती दारात आहेच तुमच्या, छान फुलं देत उभी राहते. साधा चिरमुऱ्याचा पेपर मिळायचा जो विरघळला जातो सहज, तो लावायचा, त्याच्या पुढे गौरींची सजावट असायची. त्या सजावटींना शेतात जो त्यावेळेस उगवलेला मका, ज्वारीची कणस, सूर्यफुल, मूग, ह्याची सगळ्याची की नाही फांद्या तोडून आणून त्याची सजावट केली जायची, काकडी वगैरे ह्याच्यापासून गौरींची सजावट केली जायची. तर ते इतकं पर्यावरण पूरक आणि इतकं ते मनाला प्रसन्न करणार असायचं आणि त्याच्यात आणखीन तुम्ही कलात्मकता दाखवू शकता. तयार फुलं किंवा पानं आणायचं आणि ते चिकटवायची किंवा लाइटिंग चिकटवायचं, ह्याच्यापेक्षा ह्याच्यामध्ये इतकी क्रिएटिव्हिटी छान आहे. किंवा मुलांना पण तुम्ही छान छान पेपर पासून फुलं बनवायला शिकवू शकता. वनस्पती आणि फुलांपासून जे सजावट करू त्याची ती समस्या येत नाही.
1: अगदी.
2: संक्रांतीचं पण मला सांगायचंय की संक्रांतीला पण वाण वाटताना आपण ज्याचा उपयोग होईल, पुनर्वापर होईल अशा गोष्टी देऊया. तो वापरात येणाऱ्या पिशव्या, छोटी रोपं देऊ शकतो, गुळ देऊ शकतो, साखर देऊ शकतो, प्लास्टिकचे डबे किंवा प्लास्टिकचे चमचे की ज्याच्यामध्ये आपण उष्ण पदार्थ घातले तर ते पुन्हा त्या प्लास्टिक मधले काही केमिकल घटक आपल्या त्या अन्न पदार्थात मिसळतात, तर ते नको. तसं पर्याय काढायला गेलं तर खूप आहे, थोडस विचार केलं पाहिजे, यूज अँड थ्रो पासून थोडस बाजूला आलं पाहिजे. पण हे लोकांना कळायला पाहिजे की हा तात्पुरता पर्याय यूज अँड थ्रो. पूर्वी पण कार्यक्रम होत होते घरात, नवं ते जरी हवं असलं तरी जुन्यांपासून काही गोष्टी आपण शिकून त्याच्यात मिसळावं असं मला वाटतं. तर आता बऱ्याच संस्थांनी स्टील बँक वगैरे सुरू केलेल्या आहेत की ज्याच्यामुळे तुमच्या घरात जर कार्यक्रम असेल तर तुमच्या कार्यक्रमासाठी 50-100 जे काही लोक असतील त्यांच्यासाठी लागणारे स्टीलचे पेले, ताट, वाटले हे मिळू शकतं. बऱ्याच ठिकाणी वनस्पतींपासून पत्रावळ तयार करायला लागले,
1: बरोबर,
2: तर त्या सहज बाजारात मिळतात. तर हे जर डोळेसपणे जर आपण मार्केटमध्ये गेलो तर दिसतात, मिळतात, स्वस्त मिळतंय किंवा दिसलं म्हणून घेतलं असं नको. आपण सुजाण नागरिक जर व्हायचं असेल, सुशिक्षित स्वतःला जर म्हणवून घ्यायचं असेल तर ह्या गोष्टींचा थोडा विचार व्हायला पाहिजे.
1: परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण पूरक सण कसे साजरे करावे

0: आपेत याविषयी प्रिया मोहिते यांनी दिलेली माहिती ऐकली. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.
1: परिसर हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 6:55 झाले आहेत. आता जाणून घेऊयात आजचे दिनविशेष.

31 ऑगस्ट 1920 मध्ये 8 MK द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला. 31 ऑगस्ट 1920 रोजी खिलाफत चळवळीची सुरुवात झाली. 31 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताची प्रमाण

31 ऑगस्ट 1920 मध्ये 8 MK द्वारे पहिला रेडिओ कार्यक्रम प्रसारित झाला. 31 ऑगस्ट 1920 रोजी खिलाफत चळवळीची सुरुवात झाली. 31 ऑगस्ट 1947 या दिवशी भारताची प्रमाण वेळ निश्चित करण्यात आली. 31 ऑगस्ट 1996 मध्ये पांडुरंग शास्त्री आठवले यांना मॅगसेसे पुरस्कार प्रदान करण्यात आला. 31 ऑगस्ट याच दिवशी 1970 मध्ये राष्ट्रपती V.V. गिरी यांच्या हस्ते कन्याकुमारी येथील विवेकानंद स्मारकाचं उद्घाटन झालं. August 31, 1971 या दिवशी अमेरिकन अंतराळवीर डेव्हिड स्कॉट चंद्रावर रोहर चालवणारा पहिला मानव ठरला. 31 ऑगस्ट 1902 मध्ये रिंग मास्टर कसरतपटू आणि सर्कस मालक दामू धोत्रे यांचा जन्म झाला. कागज ते कॅनव्हास या कविता संग्रहासाठी ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त पंजाबी भाषेतील प्रथितयश लेखिका आणि कवयित्री अमृता प्रीतम यांचा जन्म झाला 31 ऑगस्ट 1919 रोजी. 31 ऑगस्ट 1931 ला पार्श्वगायक जयवंत कुलकर्णी यांचा जन्म झाला. मृत्युंजय कादंबरीचे लेखक आणि साहित्यिक शिवाजी सावंत यांचा जन्म 31 ऑगस्ट 1940 मध्ये झाला. 31 ऑगस्ट 1944 मध्ये वेस्ट इंडिजचे क्रिकेटपटू क्लाइव्ह लॉइड यांचा जन्म झाला. भारतीय अभिनेते दिग्दर्शक आणि पटकथा लेखक ऋतुपर्णा घोष यांचा जन्म 31 ऑगस्ट 1963 मध्ये झाला.

शिक्षण तज्ज्ञ तसेच बालमंदिराच्या निर्मात्या ताराबाई मोडक यांचं निधन 31 ऑगस्ट 1973 मध्ये झालं. इंग्लंडचा राजा हेनरी यांचं निधन 31 ऑगस्ट 1422 मध्ये झालं. तर श्रोत्यांनो, असे होते आजचे दिनविशेष. दिनविशेष हा कार्यक्रम आपण ऐकलात. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. यावेळी सकाळचे ठीक 7 वाजले आहेत.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज

आपला इतिहास अतिशय उज्ज्वल आहे. आपल्या देशात वैदिक काळापासूनच गार्गी मैत्रेयी यांच्यासारख्या विदुषी होऊन गेल्या. आपल्या भारतातच राणी लक्ष्मीबाई चांद बीबी यासारख्या वीरांगणा झाल्या. या महाराष्ट्रात जिजाऊ मासाहेबांसारख्या कर्तृत्व संपन्न माता झाल्या. आणि आज जर आपण कन्याभ्रूण हत्या करायला लागलो तर अशा स्त्रीरत्न आपल्याला कुठून मिळणार? जरा विचार करा. आपलं भविष्य अंधकारमय करू नका. माता, मुलगी, बहीण, पत्नी या आपल्या संस्कृतीचा गौरव आहेत. त्यांचा सन्मान, त्यांची सुरक्षा हे आपलं आद्य कर्तव्य आहे.

आकाशवाणी अमरावती केंद्र 101.5 मेगाहर्ट्झवर सुमधुर संगीत मनोरंजक कार्यक्रम आणि सोबतीला मुलाखती पण ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।

0: 1.5 मेगाहर्ट्ज वर अमरावतीचं आकाशवाणी केंद्र.
1: किती पैसा कमावला की माणूस सुखी होतो, या प्रश्नाचं उत्तर संत तुकारामांनी फार छान दिलंय. ते म्हणतात, नीतीधर्माचं आचरण ठेवता यावं, आई वडिलांचं रक्षण करता यावं, मुलाबाळांची काळजी घेता यावी आणि अब्रूनं जगता यावं. इतका पैसा जवळ असला की माणूस श्रीमंत होतो. खर तर ग्रंथ समजल्याशिवाय संत समजत नाहीत आणि संत समजल्याशिवाय भगवंत समजत नाही.
2: थकलेलं शरीर आणि भिजलेलं मन अशा वरिष्ठांना सोडून जाऊ नका. हे तुमचे आमचे पालक आपल्या सुखासाठी राब राब राबलेत, आपल्याला हे जग दाखवलं, अशांना आपण सोडून जायचं पटतंय आपल्याला? त्यांना सन्मानाचं जीवन देऊया, या बाणप्रस्थींना मदत करूया. चला त्यांच्या चेहऱ्यावर आपण हास्य फुलवूया, हीच आपली भारतीय संस्कृती. आकाशवाणी अमरावतीतर्फे जनहितार्थ.

0: संगीत असो वा शिक्षण, संस्कृती असो वा भाषा, अमरावती आकाशवाणी संगे देऊ जीवनाला नवी दिशा। दूर दूर डोंगरात गर्द हिरव्या रानात गाते मांगल्याची गाणी आकाशवाणी, अमरावती आकाशवाणी। गाव असो वा शहर नवे, सूर जुळविते नव्या जुन्यांचे, विसरून सारे भेद दुरावे। मना मनातील वाणी, जना जनातील वाणी, आकाशवाणी 101.5 मेगाहर्ट्ज वर ऐकत रहा आकाशवाणी अमरावती केंद्र।
1: संत गाडगे बाबा म्हणतात, नाही घर नाही दार नाही जासरे माऊली, अशा अभागी जीवाला झाड देते रे सावली। झाड माणसांना जगवतात, आपण झाड जगवली पाहिजेत।

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz वर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:07 होत आहेत. ठीक 7:10 पुणे केंद्राच्या प्रादेशिक बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: आम्ही बोलत आहोत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 7:07 झाली आहेत. प्रादेशिक बातम्या थोड्याच वेळात. कोट्यवधी भारतवासियांच्या घराघरात पोचलेली, मनामनात रुजलेली
1: आकाशवाणी
0: सकारात्मक विचारांच्या लक्ष दिव्यांनी तुमचं आमचं जीवन उजळून टाकणारी
1: आकाशवाणी,
0: नादाचा श्वास आणि तेजाचा ध्यास घेऊन जगणारी आणि जगवणारी
1: आकाश

0: मैत्रिणींनो आणि श्रोत्यांनो, काही व्यक्तिमत्व आपल्याला कायमच भुरळ घालणारी आणि त्यांच्याबद्दल कुतूहल निर्माण करणारी असतात. कधी त्यांच्या कविता वाचनातून, तर कधी त्यांच्या पत्रांमधून, तर कधी त्यांनी लिहिलेल्या पुस्तकातून. त्या व्यक्तीबद्दल आपलं आकर्षण आणि औत्सुक्य वाढत राहतं. साहित्य क्षेत्रातील असंच एक करारी व्यक्तिमत्व सुनीताबाई देशपांडे. बुधवारी 2 सप्टेंबरला वनिता मंडळ कार्यक्रमात ऐकूया सुनीता देशपांडे यांचं व्यक्तिमत्व उलगडणारं रूपक, सुनीताबाई लाख मोलाचं जगणं. लेखन आणि निवेदन डॉक्टर वंदना बोकील कुलकर्णी यांचं, सहभाग गौरी लागू आणि प्रसाद कुलकर्णी यांचा. जरूर ऐका 2 सप्टेंबरचा वनिता मंडळ हा कार्यक्रम दुपारी 12 वाजता आकाशवाणी पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. हाच कार्यक्रम 3 सप्टेंबरला दुपारी 12 वाजता पुणे विविध भारती केंद्रावरून आपण पुन्हा ऐकू शकाल.
1: वंचित भगिनींच्या जीवनात आशेचा किरण निर्माण करणारे पुण्यातील जिव्हाळा फाउंडेशन, उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय चंद्रकांत दादा पाटील यांच्या भक्कम पाठबळ आणि मार्गदर्शनाखाली कार्यरत जिव्हाळा फाउंडेशनच्या सर्वे सर्वा ऍडव्होकेट शर्वरी मुठे यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत अवश्य पहा. दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
2: गुरुवार दिनांक 3 सप्टेंबर रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 4 सप्टेंबर रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
0: प्रादेशिक बातम्या. आकाशवाणी पुणे, पूजा दीक्षित प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा जोपासणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सवाच्या काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. आता सविस्तर बातम्या. विकसित

0: भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं. ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते. जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले. पीएम स्वनिधी योजनेचा लाभ घेऊन लाखो महिला आपला व्यवसाय वाढवत आहेत असं पंतप्रधान म्हणाले. देशातल्या मुलींची स्वप्न आता उंच अवकाशात भरारी घेत आहेत. भारतानं मिशन शक्ती स्टॅट अंतर्गत देशातल्याच नव्हे तर जगातल्या हजारो मुलींच्या अशा स्वप्नांना बळ देण्याचं कार्य सुरू केलं असल्याचं सांगताना मोदी म्हणाले.
1: आज हमारी बेटियों के सपनों की उड़ान धरती से निकलकर अंतरिक्ष तक पहुंच रही है और आपको यह जानकर गर्व होगा कि भारत ऐसे सपने देखने वाली दुनिया की हजारों बेटियों को एक साथ जोड़ रहा है. इस प्रयास का नाम है मिशन शक्ति सेट. इसके माध्यम से 108 देशों की 12,000 छात्राओं को सैटेलाइट टेक्नोलॉजी सीखने और इनोवेशन के क्षेत्र में आगे बढ़ने का अवसर मिल रहा है.
0: मुंबईच्या कृष्णा शेषाद्री यांनी तयार केलेल्या भारत राज्य या संकेतस्थळाची पंतप्रधानांनी प्रशंसा केली. इतिहासातल्या एखाद्या वर्षात भारतातल्या कुठल्या प्रांतात कुठल्या राजाची राजवट होती हे शोधणं या संकेतस्थळाच्या मदतीनं शक्य झालं आहे अशी माहिती त्यांनी दिली. पंतप्रधानांनी या कामाची मन की बात मध्ये दखल घेतल्याबद्दल कृष्णा शेषाद्री यांनी आनंद व्यक्त केला.
2: मैंने वेबसाइट बनाना शुरू किया था, वो एक छोटा सा एक हॉबी जैसा प्रोजेक्ट की तरह से शुरू किया था. प्रधानमंत्री जी ने मुझे सिर्फ सवाल नहीं पूछे थे, उन्होंने मेरा वेबसाइट देखा और उसे एक्सपीरियंस किया, उसके अलग अलग फीचर देखे, उसको पूरी तरह से समझा, उसकी पूरी तरह से परखा, उसके बारे में मेरे को पूछा. मेरा वेबसाइट अच्छा लगा, इससे ज्यादा वैलिडेशन मेरे को और कुछ नहीं हो सकता.
0: आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं. देशाच्या युवा शक्तीला योग्य दिशा देण्यासाठी योगाभ्यासाला शाळा महाविद्यालयांच्या दैनंदिन जीवनाचा भाग बनवणं आवश्यक आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं आहे. स्वामी कुवलियानंद यांच्या 143व्या जयंतीनिमित्त लोणावळ्यातल्या कैवल्यधाम योग संस्थेत काल झालेल्या कार्यक्रमात राज्यपाल बोलत होते. योगाच्या माध्यमातून आत्मनिर्भर भारत आणि विकसित भारताच्या उद्दिष्टांना चालना देता येईल असं राज्यपालांनी नमूद केलं. निसर्गाचं संवर्धन करणं हे प्रत्येक नागरिकाचं मूलभूत कर्तव्य असून येणाऱ्या पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी आहे असं प्रतिपादन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. भामला फाउंडेशन आणि पंचशील रियालिटी यांनी आयोजित केलेल्या कार्यक्रमात ते काल पुण्यात बोलत होते. यावेळी ग्रीन क्रुसेडर्स आणि अचिव्हर्स पुरस्कारांचं वितरण करण्यात आलं. फाउंडेशनच्या नाला सुशोभीकरण मोहिमेचं राज्यपालांनी कौतुक केलं. विधान परिषदेचे सभापती राम शिंदे, पर्यावरण मंत्री पंकजा मुंडे यांच्यासह विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. राज्य सरकारनं मराठा समाजाला सरसगट कुणबी म्हणून घोषित करावं अशी मागणी मराठा आरक्षण आंदोलनकर्ते मनोज जरांगे यांनी काल अंतरवाली सराटे इथं वार्ताहरांशी बोलताना केली. ही मागणी पूर्ण झाली नाही तर मुंबईपर्यंत मोर्चा काढण्याचा आणि आंदोलन आणखी तीव्र करण्याचा इशाराही त्यांनी दिला. दरम्यान मराठा समाजाच्या प्रश्नांवर याआधीही मार्ग काढला होता, यातूनही मार्ग काढू असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल नागपुरात वार्ताहरांशी बोलताना केलं. राज्यातला उसाचा 2026-27 या वर्षाचा गाळप हंगाम सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर वजन काट्यांची तपासणी करण्याबाबत राज्याचे साखर आयुक्त डॉक्टर संजय कोलते यांनी सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहिलं आहे. उसाच्या वजन काट्यांची तपासणीसाठी आपापल्या जिल्ह्यात भरारी पथकांची स्थापना करावी अशी सूचना साखर आयुक्तांनी केली आहे. हे प्रादेशिक बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. पुण्यात होणारं 100वं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन आणि 99 नांदी साहित्य संमेलनांच्या निमित्तानं महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या सांगली शाखेनं काल साहित्यप्रेमींचा स्नेह मेळावा आयोजित केला होता. महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या पुणे शाखेचे अध्यक्ष योगेश सोमण यांनी यामध्ये

0: मध्ये मार्गदर्शन केलं. डिसेंबर महिन्यात सांगलीत होणाऱ्या नांदी संमेलनाविषयी बोलताना ते म्हणाले,
1: आम्ही जे वेगळे वेगळे विषय दिलेले होते त्यानुसार 27 डिसेंबरला सांगलीमध्ये सांगली शाखा जे संमेलन घेणार आहे त्याच्यामध्ये त्यांचा विषय युवा संमेलन असा आहे. तर त्यांना सांगताना किंवा माझ्या ज्या काही महत्वाच्या सूचना आहेत की याच्यामध्ये 80% युवकांचा म्हणजे श्रोत्यांपासून ते व्यासपीठामध्ये स्वतःचे विचार मांडण्यासाठी स्वतःचं साहित्य लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी मग कविता असतील अभिवाचन असेल वेगवेगळ्या त्यांच्या लिखाणाचं ललित लेखनाबद्दल असेल इतकंच नाही तर ट्विटर आणि फेसबुकवरती सुद्धा जे लेख लिहिले जातात त्याच्याबद्दल सुद्धा त्याची सुद्धा दखल या तरुणाईची घेतली पाहिजे अशा पद्धतीचीच रचना आणि आयोजन हे युवा साहित्य संमेलनात व्हावं अशी माझी मनापासून इच्छा आहे.
0: तिसऱ्या श्रावणी सोमवार निमित्त त्र्यंबकेश्वर ज्योतिर्लिंगाच्या दर्शनासाठी देशभरातून भाविक नाशिकमध्ये दाखल झाले आहेत. काल रात्री ब्रह्मगिरीच्या महाप्रदक्षिणेला प्रारंभ झाला. तिसऱ्या श्रावणी रविवारचं औचित्य साधून सोलापुरात ग्रामदैवत श्री सिद्ध रामेश्वरांनी पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 मंदिरांमध्ये पदयात्रा काढण्यात आली. श्री मल्लिकार्जुन मंदिरातल्या आरती आणि पूजनानं याचा समारोप झाला. आगामी गणेशोत्सवाच्या काळात ध्वनिक्षेपक व्यवस्थेतील प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांनी बंदी घातली आहे. ध्वनी पातळीच्या मर्यादेचं उल्लंघन करणाऱ्या मंडळांच्या पदाधिकाऱ्यांविरुद्ध कायदेशीर कारवाई केली जाईल असा इशारा पोलीस अधीक्षक संदीप सिंग गिल यांनी दिला आहे. गणेशोत्सवाच्या नियोजनासाठी जिल्ह्यातल्या प्रमुख 150 सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या पदाधिकाऱ्यांची बैठक पुणे ग्रामीण पोलिसांनी आयोजित केली होती. या बैठकीत गणेशोत्सव शांततेत आणि नियमांचं पालन करून साजरा करण्याबाबत पोलिसांनी मंडळांना मार्गदर्शन केलं. दरम्यान गणेशोत्सवाच्या काळात होणाऱ्या ध्वनी प्रदूषणाच्या विरोधात काल पुण्यात अनेक नागरिकांनी एकत्र येत मोर्चा काढला. उत्सव काळात डीजेच्या कर्णकर्कश आवाजावर बंदी घालावी अशी मागणी या नागरिकांनी केली. रत्नागिरी जिल्हा गुंतवणूक परिषदेत काल 2,159 कोटी रुपयांची गुंतवणूक झाली. पंचतारांकित हॉटेल जहाज बांधणी सौर मत्स्य व्यवसाय रसायन अशा विविध क्षेत्रातल्या उद्योगांमध्ये यावेळी गुंतवणूक करण्यात आली. या गुंतवणुकीतून जिल्ह्याच्या औद्योगिक आणि पर्यटन विकासाला नवी गती मिळेल असं जिल्ह्याचे पालकमंत्री उदय सामंत यावेळी म्हणाले. धुळे इथल्या इतिहासाचार्य व्ही का राजवाडे संशोधन मंडळातर्फे राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे अध्यक्ष खासदार शरद पवार यांच्या कृतज्ञता सोहळ्याचं काल आयोजन करण्यात आलं होतं. विविध क्षेत्रातील मान्यवर यावेळी उपस्थित होते. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी दूरस्थ माध्यमातून या कार्यक्रमाला संबोधित करत इतिहास संशोधन संस्थांचं महत्व अधोरेखित केलं. नेपाळमधील महापुरात आतापर्यंत 794 नागरिक मृत्यूमुखी पडले आहेत तर तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 झाली असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8 जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. दरम्यान पूरस्थितीमुळे नेपाळ चीन अथवा तिबेटमध्ये अडकलेल्या राज्यातल्या नागरिकांच्या मदतीसाठी राज्य आपत्कालीन कार्य केंद्र काम करत आहे. 1070 या दूरध्वनी क्रमांकावर याबाबतची माहिती मिळू शकेल. पुरामुळे चीनमध्ये अडकलेले राज्यातले 69 नागरिक आज मुंबईत पोहोचतील. क्रिकेट. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारतानं थायलंडचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारतानं प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. शेफाली वर्मानं 64 धावा केल्या. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. शेफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्कारानं गौरवण्यात आलं. भारताचा पुढचा सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. हवामान. राज्यात आज कोकण आणि विदर्भात बऱ्याच ठिकाणी पाऊस पडेल. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी पावसाचा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. विकसित भारतासाठी नशामुक्त युवा मोहीम हा देशातल्या युवा पिढीच्या उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार असल्याचं पंतप्रधानांचं प्रतिपादन. भावी पिढ्यांसाठी सुरक्षित पर्यावरणाचा वारसा सोपवणं ही आपली सामूहिक जबाबदारी असल्याचं राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांचं प्रतिपादन. गणेशोत्सव काळात प्लाझ्मा साऊंड आणि प्रखर लेझर प्रकाश झोतांच्या वापरावर पुणे ग्रामीण पोलिसांची बंदी. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी.

आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर. सकाळची 7:22 झाली आहे.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आज
2: उत्सव आनंदाचे हे दिवस व्यापार व्यवसायाचे हे दिवस तुमचा व्यापार वाढवण्याचे हे दिवस
3: तुमचा व्यापार वाढवायचा आहे का तुमच्या वस्तू आणि व्यापाराची जाहिरात करायची आहे का अगदी माफक दरात आणि घराघरात तेव्हा आमच्याशी संपर्क करा आम्ही आपल्याला पोहोचवू लाखो लोकांपर्यंत आमचा पत्ता
2: आकाशवाणी अमरावती केंद्र जाहिरात विभाग तपोवन कॅम्प रोड अमरावती
3: आजच संपर्क करा
4: निसर्ग मानवास देईल भरभरून तरी मानवाची क्षमेना तहा निसर्ग मानवाचा दोस्त खरा त्याच्या संवर्धनाचा विचार करा आकाशवाणी अमरावती तर्फे

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सकाळचे 7:25 होत आहेत. प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क विभाग निर्मित दिलखुलास या कार्यक्रमात मी पूनम चांदोकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, पाणी ही जीवनाची मूलभूत गरज आहे. वाढती लोकसंख्या, शहरीकरण, औद्योगिकीकरण, बदलतं हवामान आणि पाण्याची मर्यादित उपलब्धता या पार्श्वभूमीवर उपलब्ध जलसंपत्तीचं योग्य नियोजन आणि व्यवस्थापन करणं अत्यंत आवश्यक आहे. महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं समन्वयी, पारदर्शक आणि शाश्वत व्यवस्थापन करण्याच्या दृष्टीने महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची भूमिका अत्यंत महत्वाची आहे. या विशेष मालिकेत आपण महाराष्ट्रातील जलसंपत्तीचं नियमन, पाणी हक्कदारी, जलशुल्क, पाणी वाटप, जल गुणवत्ता, पाणी वापर संस्थांचा सहभाग आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या माध्यमातून जलव्यवस्थापन अधिक सक्षम करण्याच्या विविध पैलूंवर जाणून घेणार आहोत. या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आपल्या सोबत आहेत महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम. नमस्कार मॅडम.
1: नमस्कार.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत आणि इतक्या व्यस्त शेड्यूल मधून तुम्ही आज इथे आला आहात आणि इतकी छान माहिती आम्हाला देणार आहात, सविस्तर चर्चा करणार आहात, त्यासाठी पुन्हा एकदा खरंच खूप आभार.
1: मी मनापासून आपलं धन्यवाद देते की आपण मला इथे बोलवलं आणि या मार्फत आम्ही अवेअरनेस सुद्धा पोहोचवू शकू तर ही आम्हाला खूप सुंदर उपलब्धी मिळाली आहे, त्यासाठी सुद्धा माझे धन्यवाद आपल्या सर्वांना.
0: नक्कीच. खर तर पाण्याचा कोटा आणि पाण्याची हकदारी यात नेमका फरक काय असतो किंवा पाणी वापर संस्थांची भूमिका नक्की काय आहे? जेव्हा एखाद्या पाण्यावर शुल्क आकारलं जातं त्याच्यासाठी कुठले निकष वापरले जातात आणि आपल्या तंत्रज्ञानाचा वापर करून आपण पाण्यासाठी सक्षम साठा कसा उपलब्ध करू शकतो या सगळ्यांविषयी आज आपण मॅडमकडून जाणून घेणार आहोत. कार्यक्रमाला सुरुवात करूया मॅडम. पुन्हा एकदा तुमचे मनापासून आभार, कारण आजचा जो विषय आहे आपण असं म्हणतो की अन्न, वस्त्र, निवारा ह्या आपल्या प्रमुख गरजा आहेत. पण कमीत कमी एक वेळ एका वस्त्रावर आपण काही दिवस काढू शकतो, निसर्गात राहू शकतो, पण जर आपल्याला पाणी, जल, जलसंपत्ती ही जे आपण म्हणतो ते नाही मिळालं तर कदाचित आपण जगू शकत नाही. आणि या महत्वाच्या विषयावर इतकं मोठं काम प्राधिकरण आहे, त्या सगळ्यांविषयी आपण जाणून घेऊया. पण महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या स्थापनेमागची मुळात भूमिका काय होती?
1: 21व्या शतकाच्या सुरुवातीला मोठ्या प्रमाणामध्ये बरेचसे चॅलेंजेस महाराष्ट्र सरकारला फेस करायला लागले. जर तुम्हाला ऑडिटचं एक प्रिन्सिपल माहिती असेल, आर्क, म्हणजे अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी, तर अथॉरिटी, रेकॉर्ड किपिंग आणि कस्टडी तिन्ही जलसंपदा विभागाकडे होती. मग त्या अंतर्गत जे पण त्यांना बदल करून आणायची होती आणि ज्या पण प्रस्तावित सुधारणा करायच्या होत्या त्याच्या अंतर्गत कुठल्याही प्रकारचं प्राधिकरण हे महाराष्ट्राकडे नव्हतं. दुसरा महत्वाचा भाग म्हणजे की पाणी किती आहे आपल्याकडे, तर 308 लाख हेक्टर एवढी एरिया महाराष्ट्र अंतर्गत येते, त्यातलं 225 लाख हेक्टर हे कल्टिवेबल आहे, कल्चरल एरियल आहे. त्यातनं 172 लाख हेक्टर सध्या क्रॉप पॅटर्न मध्ये येतं आणि ग्रॉस क्रॉप होते तुमचं 229 लाख हेक्टर. मग याचं नियोजन कसं करायचं? आपल्याकडे 132 बिलियन क्युबिक मीटर पाण्याचं आपल्याला जलव्यवस्थापन करायचं असतं. हे दोन महत्वाचे मुद्दे होते. महाराष्ट्र सरकारला वर्ल्ड बँकेकडनं फंड्स देखील अवेलेबल होणार होते आणि त्यांची एक होट होती की आम्हाला प्राधिकरण हवे आहेत म्हणून, आणि समन्यायिक इक्विटेबल वॉटर अवेलेबल करून देण्याकरिता ज्या पण काही प्रावधान होते त्याच्या अंतर्गत एक प्राधिकरणाची एक निकड मोठ्या प्रमाणामध्ये भासली आणि मग MWRRA म्हणजे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरण हे 2005 साली याची स्थापना झाली.
0: अगदी खरं आहे. म्हणजे आपण असं म्हणू शकतो की या आता जसं तुम्ही सांगितलं की त्या कारणाने महाराष्ट्राला एका वेगळ्या प्राधिकरणाची गरज भासली आणि हा पल्ला किंवा हा प्रवास खूप मोठा होता. 21 वर्षांचा हा जो प्रवास आहे त्याच्यामध्ये जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने राज्याच्या जलक्षेत्रात कोणती महत्वाची अशी पायाभरणी केली आहे काय सांगू शकाल आणि या सगळ्या प्रवासाकडे कसं बघाल?
1: सुरुवातीला बघायला गेलं तर आपल्याला थोडंसं महाराष्ट्राची जिओग्राफी बघायला लागेल पूर्ण की वेस्ट साईडला जे आहे

0: या पश्चिम वाहिनी नद्या आहेत, तर 200 नद्या आहेत त्या, त्यातलं सगळं पाणी अरेबियन सीला जातं. नंतर आपल्याकडे 5 मुख्य खोरे आहेत, म्हणजे वरती नर्मदा आहे, त्याच्या खाली तापी, मग सगळ्यात मोठी गोदावरी आणि सगळ्यात खालती कृष्णा. याच्यामध्ये आपण काय करतो, ऍव्हरेजिंग करतो. ऍव्हरेजिंग करताना दिसतं की आपल्याला एक्स अमाऊंट ऑफ वॉटर मिळतं, पण त्याचं 50% पाणी जे देतं, म्हणजे बेसिकली 45% जे पाणी आहे ते कोंकण रिजनमध्ये आहे. ते पश्चिम वाहिनी नद्यांनी ते जे आहे ते अरबी सागरामध्ये मुख्यतः ते 35-40% वाहून जातं. आता एक महत्वाकांक्षी जो आता प्रकल्प येतोय त्याच्यामध्ये हे पाणी आपण गोदावरीच्या तुटीच्या खोऱ्यामध्ये घेऊन जाण्याचं प्रयोजित केलेलं आहे. नंतर ह्या ज्या 4 आहेत ना, नर्मदाचं फक्त 0.06% एवढंच पाणी आपल्याला मिळतं. तापी खोऱ्यामध्ये थोडंसं ते पण तुटीचं खोरं पडतं आणि गोदावरीमध्ये 50% पाणी आपण तिथनं घेत असतो. तर साधारणपणे समजून घ्यायला की 45% पाणी हे मोस्टली त्यातलं वाहून जातं आणि 55% पाण्यावर महाराष्ट्र आधारित असतो. म्हणून आपण इक्विटेबल डिस्ट्रिब्युशन जे म्हणतोय ते करण्यासाठी एन्टायटलमेंट इश्यू करायला लागतात. तर एन्टायटलमेंटचे निकष जे आहेत ते सर्वप्रथम महाराष्ट्राने आणलेत 2007 साली. 2005 साली आपली स्थापना झाली आणि 2007 साली पहिल्यांदा एन्टायटलमेंट म्हणजे हक्कदारीचे निकष काढण्यात आले. सुरुवातीला हक्कदारी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणच इश्यू करत होते, पण तदनंतर लक्षात आलं की ही एक्झिक्युटिव्ह बॉडी नाही आहे, हे नियमन प्राधिकरण आहे. तर मग IDC ला म्हणजे इरिगेशन डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन हे मग इश्यू करू लागले 2011 सालापासून. याच्यामध्ये अधिनियमामध्ये त्याच्यामध्ये अपडेट करण्यात आले. एन्टायटलमेंट इश्यू करणं फार महत्वाचं असतं, त्याच्यावर आपण एक विस्तृत चर्चा करू. पण आपला जो प्रश्न आहे की फर्स्ट म्हणजे एन्टायटलमेंट इश्यू करणं, नंतर हे पाणी जेव्हा आपण तुम्हाला पोहोचवतो त्याच्या पाठी एक खर्च येत असतो. तर दुसरा महत्वाचा मुद्दा म्हणजे मग त्या खर्चाची पडताळणी कशी करणार आणि खर्चाचं कसं नियोजन करून त्याला आपण वसूल करायची की नाही, हा महत्वाचा मुद्दा सगळ्यांच्या डोक्यात येतो आणि त्याला उत्तर देतं ते आपलं राष्ट्रीय धोरण. तर राष्ट्रीय धोरणामध्ये लिहिलेलं आहे की जितका पण आपला रेव्हेन्यू कॉस्ट आहे ती रेव्हेन्यू कॉस्ट ऑपरेशन अँड मेंटेनन्स कॉस्ट जी असते ती, तो जो खर्च आहे तो खर्च पाणी वापरकर्त्यांकडनं तो परावर्तित करून त्या रेटमध्ये आपण घ्यायला हवा. मग तो कसा घ्यायला हवा, तो आपल्या ऍक्टमध्ये दिलेला आहे. तर तो महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणामध्ये त्याची एक क्लिष्ट पद्धती दिलेली आहे आणि ती पद्धत तुम्हाला पूर्ण करायला कमीत कमी 1 ते 6 वर्षाचा कालावधी लागतो. कारण पुन्हा सांगायचं, मला अभिमान वाटतो की आपण म्हणतो की पार्टिसिपेटरी अप्रोचनी आपल्याला जायला लागतं आणि जेव्हा आपण पार्टिसिपेटरी अप्रोच म्हणतो त्यावेळेस लोकांकडनं, लोकांशी सल्ला मसलत करणं, त्यांच्याकडनं सूचना घ्यायच्या, त्याचे विविध स्तर असतात, तर त्याला देखील बऱ्यापैकी कालावधी लागत असतो. तर या सल्ला मसलत प्रक्रियेला आपण करून नॅशनल वॉटर पॉलिसी आणि कायद्यांच्या अंतर्गत आपण जे दर लावतो तर त्याचा सुद्धा निकष आपण काढलेला आहे. तर त्याला म्हणतात क्रायटेरिया फॉर टॅरिफ, त्याचं सुद्धा आपण नियमन केलेलं आहे. आपण महाराष्ट्रामध्ये जे पाण्याचे प्रकल्प येत असतात त्यांना अप्रुव्हल देत असतो आणि त्याचे सुद्धा आपण क्रायटेरिया 2015 आणि 2017 बनवलेले आहेत. त्याचे सुद्धा खूप मायक्रो डिटेल्स आहेत आणि ते फार महत्वाचे असते की प्रोजेक्टला का आपण कुठल्या कन्फर्मिटीमध्ये आणि कुठले कन्फर्मेशन झाल्यानंतर त्याला अप्रुव्हल देता येतात याचे सुद्धा निकष आम्ही बनवलेले आहेत. आम्ही चौथा महत्वाचा मुद्दा म्हणजे आमच्याकडे क्वाझे ज्युडिशियल बॉडी असल्यामुळे त्याला कशा प्रकारे निर्णय द्यायचे आणि त्याचे कुठले रूल्स आणि रेग्युलेशन आहेत ते सुद्धा नियमन प्राधिकरणाने बनवले आहेत. आणि आता नुकतंच म्हणजे वॉटर क्वालिटीला घेऊन बरेच संभ्रम जे निर्माण होतात आहे, कारण आपल्याला दिसतं एक आणि आपल्याला डॉक्युमेंट्स जे दुसरे मिळतात, तर त्यातून ही जी द्विधा मनस्थिती आमच्या IDC मधल्या कर्मचाऱ्यांची झालेली होती, जी आमची रेग्युलेटरी अथॉरिटी एज अ मॉनिटरिंग एजन्सी म्हणून झाली होती, त्याला बाहेर काढण्यासाठी आम्ही आता वॉटर क्वालिटी असेसमेंट ऑर्डर दिलेले आहेत. तर हे ऑर्डर्स आपण टाइम टू टाइम इश्यू केले आणि नंतर त्याला 3 वर्षांमध्ये 5 वर्षांमध्ये रिव्ह्यू करून त्याला अपडेट केल्या जातात. असे विविध नियमन प्राधिकरणाने मागल्या 21 वर्षांमध्ये पारित केले.
1: हा जो प्रवास, जो म्हणजे आता ह्या वेळ कमी आपल्याकडे असतो, पण हा इतका मोठा प्रवास जो तुम्ही सांगत आहात आणि नक्कीच ज्या पद्धतीने त्याची वर्गवारी केलेली आहे किंवा जशी जबाबदारी दिलेली आहे, तर आव्हानं तर खूपच आलेली असतील. श्रोते, आजच्या भागात आपण

महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाची स्थापना, त्यामागची भूमिका आणि राज्याच्या जलक्षेत्रातील प्राधिकरणाच्या जबाबदाऱ्यांविषयी महत्त्वाची माहिती जाणून घेतली. पाण्याचे योग्य नियोजन, समन्वयी वाटप आणि उपलब्ध जलसंपत्तीचा कार्यक्षम वापर यासाठी प्रभावी जलनियमन किती आवश्यक आहे हे आजच्या संवादातून स्पष्ट झालं. महाराष्ट्र जलसंपत्ती नियमनाच्या या महत्त्वाच्या विषयावरील आपल्या संवादाचा पुढील भाग आपण लवकरच ऐकणार आहोत. त्यामध्ये आपण पाणी हकदारी आणि पाण्याचा कोटा यातील फरक तसेच पाणी वाटपाच्या नियमाबाबत जाणून घेणार आहोत. आजच्या भागासाठी महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाच्या अध्यक्षा माननीय श्रीमती श्वेताली ठाकरे मॅडम यांचे मनपूर्वक आभार की त्यांनी इतकी सविस्तर आणि छान माहिती आमच्यापर्यंत पोहोचवली. श्रोतेहू, पुन्हा भेटूया दिलखुलासच्या पुढील भागात. तोपर्यंत मी पूनम चांदोरकर आपला निरोप घेते. नमस्कार.

दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. आमचा यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात.

0: श्रोत्यांनो, एफ एम बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण ट्यून केलंय आकाशवाणीचं अमरावती केंद्र. सकाळचे 7:40 झाली आहेत.
1: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्रांच्या मजुरीवर 100% सूट. ही खास ऑफर 6 सप्टेंबर 2026 पर्यंत.
2: पुना गार्गे आणि सन्स, राजापेठ पोलीस चौकी समोर अमरावती.
3: आजोबा, हे कुठलं प्लांट आहे?
4: टँजेरीन, खूप गोड असत, तोडू नकोस. हा, फ्री फॉरेन ट्रिप, लिंक वर क्लिक करा आता. करतो
3: आजोबा, थांबा, लिंक वर क्लिक करू नका.
4: का?
3: हा SMS स्कॅम आहे, क्लिक केलं तर तुमचे बँक डिटेल्स होतील चोरी.
4: थँक्स गप्पू, वाचवलंस. हे घे तुझ्या समजूतदारपणाचं फळ.
5: RBI सांगते आहे, स्मार्ट बना.

आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण आपण ऐकत आहात 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यांना आता प्रसारित करीत आहोत मिश्र गीतांचा कार्यक्रम. मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकरांचं गीत. संगीत यशवंत देव यांचं आहे.

अरुण दाते यांनी गायलेलं मंगेश पाडगावकर यांचं गीत आताच आपण ऐकलं. संगीत यशवंत देव यांचं होतं. श्रोत्यांनो, मिश्र संगीताच्या या कार्यक्रमात आता ऐकूया जय जय गौरी शंकर या नाटकातील भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेलं विद्याधर गोखले यांचं नाट्यपद आणि संगीत दिलं आहे वसंत देसाई यांनी.

श्रोत्यांनो, मिश्र गीतांचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. आता ऐकूया नीला आकाश यांनी संगीतबद्ध केलेलं नीला सत्यनारायण.

कैसर रत्नागिरवी यांची रचना आपण ऐकलीत. स्वर आणि संगीत अजीज नाझान यांचं होतं. श्रोत्यांनो, या कव्वालीबरोबरच मिश्र संगीताचा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. सकाळचे 8 वाजत आहेत. सुरुवातीला ऐकूया समाचार प्रभात. 8:15 मॉर्निंग न्यूज. हे दोन्ही बातमीपत्र आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून अनुक्रमे सहक्षेपित करण्यात येतील आणि 8:30 राष्ट्रीय मराठी बातम्या आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करणार आहोत. सुरुवातीला प्रतीक्षा करूयात समाचार प्रभातसाठी आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून.

आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 8:30 झाली आहेत. राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत. आकाशवाणी मंजुषा गायधनी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% पेक्षा अधिक राहील असा

अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विश्वास, नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 वर, पुन्हा पूर येण्याचा इशारा आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी। आता सविस्तर बातम्या। किर्गिजस्तानमध्ये होणाऱ्या 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजस्तानच्या 2 दिवसांच्या दौऱ्यावर काल बिश्केक इथं पोहोचले। आज आणि उद्या किर्गिजस्तानमध्ये ही शिखर परिषद होत आहे। पंतप्रधान मोदी उद्या राष्ट्रप्रमुखांच्या सत्राला उपस्थित राहतील। किर्गिजस्तानमध्ये पोहोचल्यावर विमानतळावर त्यांचं जल्लोषात स्वागत करण्यात आलं। शांघाय शिखर परिषदेसाठी राष्ट्राध्यक्ष सादिर झपारोव्ह यांच्या निमंत्रणावरून मोदी किर्गिजस्तानच्या भेटीवर गेले आहेत। तत्पूर्वी भारत आणि उझबेकिस्तान दरम्यानचे संबंध सर्वसमावेशक धोरणात्मक भागीदारीच्या पातळीवर नेण्याचा निर्णय काल पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि राष्ट्राध्यक्ष शावकत मिर्झियेव्ह यांच्या चर्चेनंतर घेण्यात आला। यावेळी पंतप्रधानांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च राज्य सन्मान ऑर्डर ऑफ ओली दराजली दोस्तलिक प्रदान करण्यात आला। द्विपक्षीय संबंधांना बळकटी देण्यासाठी खनिज आणि युरेनियम तसंच विविध क्षेत्रातील व्यापार, संरक्षण, डिजिटल पेमेंट्स आणि शिक्षण अशा 11 करारांवर यावेळी स्वाक्षरी करण्यात आली। मध्य आशियाई देशात हिंदी भाषेला प्रोत्साहन देण्यासाठी मोदींनी उझबेक विद्यार्थ्यांसाठी 100 लाल बहादूर शास्त्री शिष्यवृत्ती आणि ताशकंद स्टेट युनिव्हर्सिटी ऑफ ओरिएंटल स्टडीजमध्ये संस्कृत मंचाची स्थापना करण्याची घोषणा यावेळी केली। विकसित भारतासाठी नशामुक्त युवा ही मोहीम म्हणजे देशातल्या युवा पिढीच्या आरोग्य, आनंद आणि उज्ज्वल भविष्याचा एकत्रित निर्धार आहे असं प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केलं। ते काल आकाशवाणीवरच्या मन की बात कार्यक्रमात बोलत होते। जास्तीत जास्त संख्येनं युवक युवती यामध्ये सहभागी होत आहेत याचं आपल्याला समाधान आहे असं मोदी म्हणाले। आगामी सणासुदीच्या काळात नागरिकांनी स्थानिक उत्पादनांच्या खरेदीला प्राधान्य द्यावं असं आवाहन पंतप्रधानांनी केलं। राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आज नवी दिल्ली इथं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ फॅशन टेक्नॉलॉजीच्या संयुक्त दीक्षांत समारंभाला उपस्थित राहणार आहेत। देशभरातील 18 NIFT संस्थेतील विद्यार्थ्यांना पदवी प्रदान केली जाणार आहे। याप्रसंगी केंद्रीय वस्त्रोद्योग मंत्री गिरीराज सिंग हे देखील उपस्थित असतील। 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असा विश्वास अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी व्यक्त केला आहे। अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथं भारतीय समुदायाला संबोधित करताना त्या बोलत होत्या। अमेरिका इराण संघर्ष आणि होर्मुझची सामुद्रधुनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता तसंच पुरवठा साखळीतील व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असंही त्या म्हणाल्या। दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत। आज आणि उद्या ॲशविले इथं ही बैठक होत आहे। पदव्युत्तर अभ्यासक्रमासाठी घेण्यात येणाऱ्या NEET PG या प्रवेश परीक्षेच्या पेपर संबंधी जयपूरमध्ये परीक्षेच्या प्रश्नपत्रिका फुटल्याचा दावा करणारा समाज माध्यमावरील संदेश दिशाभूल करणारा असल्याचं केंद्र सरकारनं स्पष्ट केलं आहे। कोणतीही प्रश्नपत्रिका फुटलेली नाही असंही परीक्षा विभागानं सांगितलं आहे। राजस्थानमधील जयपूर इथं सीतापुरा परीक्षा केंद्रावर अंतर्गत वीज पुरवठ्यातील समस्यांमुळे तांत्रिक अडचणी निर्माण झाल्या होत्या। या केंद्रावरील प्रभावित विद्यार्थ्यांसाठी परीक्षा पुढील महिन्याच्या 5 तारखेला घेतली जाईल असंही NBEML नं नमूद केलं आहे। देशभरातील इतर ठिकाणी ही परीक्षा यशस्वीपणे पार पडली। निपुण हे पाणबुडी सहाय्यक जहाज अर्थात डायव्हिंग सपोर्ट व्हेसल आज नौदलाच्या ताफ्यात सामील होणार आहे। निस्तार श्रेणीतील या जहाजाचं मुंबईतील नेव्हल डॉकयार्डमध्ये अनावरण करण्यात येणार आहे। या जहाजामुळे समुद्रातील आव्हानात्मक परिस्थितीत काम करणाऱ्या पाणबुड्यांना सातत्याने मदत मिळणं शक्य होणार असून पाणबुडी बचाव मोहिमांना सहाय्य करण्याच्या भारतीय नौदलाच्या क्षमतेतही या जहाजामुळे वाढ होणार आहे। छत्तीसगडमधील बेलपोचा गोंपड जंगल भागातून स्थानिक पोलिसांनी मोठ्या प्रमाणावर स्फोटकांचा साठा जप्त केला आहे। नुकतंच आत्मसमर्पण केलेल्या एका नक्षलवादी गटाने दिलेल्या माहितीवरून विविध सुरक्षा दलांनी संयुक्तपणे ही कारवाई केली। हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणी

0: बातमीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. अमेरिकेच्या लष्कराने होर्मुझच्या समुद्रधुनीतील इराणच्या रॉकेट लॉन्चरवर हल्ला केल्याची माहिती एका अमेरिकन अधिकाऱ्याने आज दिली. गेल्या एका महिन्यातील ही पहिलीच लष्करी कारवाई आहे. होर्मुझच्या समुद्रधुनीतील लडाख बेटाजवळ स्फोटांचे आवाज ऐकू आल्याचं वृत्त इराणमधील काही प्रसारमाध्यमांनी दिलं आहे. लडाख बेटावर झालेल्या अमेरिकन हल्ल्यात इराणचे अनेक सैनिक आणि काही नागरिक मारले गेले असून काही जण जखमी झाले असल्याचं इराणच्या रिव्हॉल्युशनरी गार्डसनं म्हटलं आहे. याला प्रत्युत्तर दिलं जाईल असा इशाराही आयआरजीसीनं दिला आहे. भारताचा आघाडीचा स्क्वॉश खेळाडू अभय सिंग यानं मलेशियातील सेरेम्बान इथं झालेल्या तुआंकू मुरीज अजिंक्यपद चषक स्पर्धेचं अजिंक्यपद पटकावलं आहे. अंतिम सामन्यात अभयने हाँगकाँग चीनच्या हेनरी लुंग याचा 3-2 असा पराभव केला. अभयने आतापर्यंत 3 वेळा या स्पर्धेचं जेतेपद पटकावलं आहे. श्रीलंका क्रिकेटच्या प्रशासनात सरकारी हस्तक्षेप झाल्यामुळे आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने 2027 होणाऱ्या महिला अजिंक्यपद स्पर्धेचं यजमानपद श्रीलंकेकडून काढून घेतलं आहे. यजमान देशासह एकूण 6 संघांचा समावेश असलेल्या या महिलांच्या स्पर्धेच्या पहिल्या आवृत्तीचं यजमानपद श्रीलंकेकडे होतं. दुबईत सुरू असलेल्या महिलांच्या आशिया चषकाच्या 20 षटकांच्या क्रिकेट स्पर्धेत भारताने थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करत विजयी सलामी दिली. भारताने प्रथम फलंदाजी करत 20 षटकात 9 बाद 159 धावा केल्या. यात शफाली वर्माच्या 64 धावांचा मोलाचा वाटा आहे. भारतीय महिला गोलंदाजांनी केलेल्या भेदक कामगिरीमुळे थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावात आटोपला. भारताच्या नंदनी शर्माने 3, श्रीचरणीने 2 तर दीप्ती शर्माने 7 चेंडूत एकही धाव न देता 3 बळी घेतले. शफाली वर्मा हिला सामनावीर पुरस्काराने गौरवण्यात आलं. भारताचा पुढील सामना येत्या 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नेपाळ प्रशासनाकडून भोटेकोशी नदीत पुराचा धोका असल्याचा नवीन इशारा काल जारी करण्यात आला. रसुवा, नुआकोट आणि धाडिंग या जिल्ह्यांमधील नदीकाठच्या रहिवाशांना सतर्क राहण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. नदीतील पाण्याचा प्रवाह वाढल्यानं नेपाळच्या राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं सावधानतेचा इशारा दिला आहे. बुधवारी नेपाळ तिबेट सीमेवर अचानक आलेल्या पुरामुळे जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यामध्ये अडकलेल्या शेकडो लोकांना बाहेर काढण्याचे शर्थीचे प्रयत्न सुरू आहेत. भारत आणि चीनमधील तज्ज्ञांसह बचाव पथकं या नागरिकांशी संपर्क साधण्याचा प्रयत्न करत आहेत. बेपत्ता असलेल्या 2500 नागरिकांपैकी शेकडो लोक नेपाळच्या जलविद्युत प्रकल्पाचे कर्मचारी असल्याचं मानलं जात आहे. नेपाळमधील पुरात आतापर्यंत 794 जणांचा मृत्यू झाला आहे. तिबेटमध्ये मृतांची संख्या 16 असून 546 लोक बेपत्ता आहेत. नेपाळमधील बाधित 8ही जिल्ह्यात पूरस्थितीमध्ये अडकलेल्यांची सुटका करण्यासाठी बचाव पथकं शर्थीचे प्रयत्न करत आहेत. नेपाळमध्ये आरोग्यविषयक आणि इतर तातडीच्या गरजांच्या मदतीसाठी जागतिक आरोग्य संघटनेने आपत्कालीन निधीतून 1,50,000 अमेरिकन डॉलर्सची रक्कम सुपूर्द केली आहे. दरम्यान नेपाळमधील भीषण पूर आणि पाणलोट क्षेत्रातील मुसळधार पावसामुळे बिहारमधील गंडक आणि कोसी नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. नदीचा प्रवाह नियंत्रित करण्यासाठी वाल्मिकीनगर बराजचे सर्व 36 दरवाजे आणि कोसी बराजचे 20 दरवाजे उघडण्यात आले आहेत. तथापि गेल्या 24 तासात 2ही नद्यांची पाणी पातळी आणि विसर्गाचा प्रवाह कमी झाला आहे. ओडिशामध्ये आज पुन्हा अतिमुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. हवामान. छत्तीसगडमधील काही भागात आज मुसळधार पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना उझबेकिस्तानचा सर्वोच्च सन्मान प्रदान. 26व्या शांघाय सहकार्य संघटनेच्या शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी किर्गिजिस्तानमध्ये दाखल. भारताचा विकासदर पुढील आर्थिक वर्षात 7% अधिक राहील असा अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांचा विश्वास. नेपाळमध्ये पूरबळींची संख्या 794 पुन्हा पूर येण्याचा इशारा. आणि महिलांच्या आशिया चषक क्रिकेट स्पर्धेत थायलंडचा पराभव करत भारताची विजयी सलामी. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 MHz. श्रोत्यांनो, सकाळचे 8:40 झाले आहेत. आमची यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात.

0: स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्झवर. श्रोत्यांनो आता ऐकूया हिंदी गझल.

कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया यामिनी दास यांची रचना. स्वर आणि संगीत चंदन दास यांचं आहे.

मदन मोहन यांच्या संगीत नियोजनात गुलजार यांची रचना आत्ताच आपण ऐकलीत. स्वर भूपेंद्र यांचा होता. श्रोत्यांनो, गझल आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून. कार्यक्रमात यानंतर आता ऐकूया लता मंगेशकर यांच्या स्वरात मीर ताकी मीर यांची रचना आणि संगीत खय्याम यांचं आहे.

रफीक हुसैन यांच्या संगीत निर्देशनात फरहत शहजाद यांची रचना ताजापण ऐकलीत. स्वर गुलाम अली यांचा होता आणि श्रोत्यांनो या रचनेबरोबरच गझल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.

0: चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

गझल हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर. सकाळचे ठीक 9 वाजले आहेत.

0: चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल
1: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी
0: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज
2: आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 मेगाहर्ट्सवर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.

0: सुरेश वाडकर आणि आशा भोसले यांनी गायलेलं एम डी देवकते यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. संगीत निर्देशक बाळ पळसुले. श्रोत्यांनो, गीत गंगा या कार्यक्रमात घेऊयात एक व्यावसायिक विश्रांती.
1: बुद्धू, नवी कार जिंकण्याची संधी. वाव, बाबांना सरप्राईज देईन. फक्त त्यांचे थोडेसे डिटेल्स भरायचे आहेत.
2: थांब बुद्धू.
1: काय? अशा पॉपअप्स पासून सावध राहा. स्कॅमर्स पर्सनल डिटेल्स चा चुकीचा उपयोग करू शकतात.
2: तुला कळलं ना? रिलॅक्स.
1: पण कार जिंकली असते तर बाबांनी होमवर्क करायला लावला नसता.
3: आरबीआय सांगते आहे स्मार्ट बना.

राम लक्ष्मण यांच्या संगीत निर्देशनात अनंत जाधव यांचं गीत आत्ताच आपण ऐकलत. स्वर जयवंत कुलकर्णी आणि उषा मंगेशकर यांचा होता आणि चित्रपट दीड शहाणे.

मुक्ता या चित्रपटातील जयश्री शिवराम यांनी गायलेलं नाधो महानोर यांचं गीत आपण ऐकलं. संगीत आनंद मोडक यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात शेवटी ऐकूया मितवा या चित्रपटातील गीत. गायक स्वर आहेत शंकर महादेवन आणि जान्हवी प्रभू अरोरा यांचे. मंदार चोळकर यांचं हे गीत आहे. संगीत दिलंय शंकर अहसान लॉय यांनी.

0: शंकर एहसान लॉय यांच्या संगीत नियोजनात मंदार चोळकर यांचं गीत आपण ऐकलं. मितवा या चित्रपटासाठी स्वर शंकर महादेवन, जान्हवी प्रभू अरोरा आणि सहकाऱ्यांचा होता. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगंगा हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गंगा.

0: गीत गंगा हा कार्यक्रम आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून प्रसारित करण्यात आला.
1: चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्येगिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज.
0: FM बँड 101.5 मेगा हर्ट्सवर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. श्रोत्यांनो, सकाळचे ठीक 11 वाजले आहेत. नए तराने या कार्यक्रमात नवीन हिंदी चित्रपट संगीत आता प्रसारित करीत आहोत.
3: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: गीत गुंजन अंतर्गत असणाऱ्या नए तराने या कार्यक्रमात सर्व रसिक श्रोत्यांचं मनपूर्वक स्वागत. श्रोत्यांनो, या कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया शिवाई या चित्रपटातील गीत. स्वर आहे मोहित चव्हाण, सुखविंदर सिंग आणि सहकाऱ्यांचे. संदीप श्रीवास्तव यांचं हे गीत आहे. संगीतबद्ध केलंय मिथुन यांनी.

है माला, वही है मन का मस्त मलंग, वो अपनी धुन का।

हिट स्टोरी 4 या चित्रपटातील गीत आता ऐकूया. स्वर आहेत जुबिन नौटियाल आणि नितीन मोहन यांचे. अर्को प्रवो मुखर्जी यांचं संगीत आहे आणि गीतरचना मनोज मुंतसीर यांची.

शेरशहा या चित्रपटातील गीत आपण ऐकलात. गीत आणि संगीत तनिष्क बागची यांचं होतं आणि स्वर जुबिन नौटियाल आणि असीस कौर यांचा. श्रोत्यांनो, नये तराने या कार्यक्रमात आता ऐकूया सिम्बा या चित्रपटातील गीत, जे गायलं आहे राहत फतेह अली खान आणि असीस कौर यांनी. परत एकदा गीत तनिष्क बागची यांचं आहे आणि संगीत रश्मी विराग.

रेड या चित्रपटातील गीत आपण ऐकलं राहत फतेह अली खान यांच्या स्वरात. गीतरचना मनोज मुंतसीर यांची होती आणि संगीतबद्ध केली होती तनिष्क बागची यांनी. श्रोत्यांनो, गीत गुंजन अंतर्गत नये तराणे हा कार्यक्रम आपण ऐकता आहात आकाशवाणीच्या अमरावती कार्यक्रमात. आता ऐकूया रोचक कोहली यांच्या संगीत निर्देशनात मनोज मुंतसीर यांचं गीत आणि चित्रपट बत्ती गुल मीटर चालू. स्वर आहे अतीफ असलम यांचा.

वरून कार्यक्रमात आता ऐकूया रोचक कोहली यांच्या संगीत निर्देशनात मनोज मुंतसिर यांचं गीत आणि चित्रपट बत्ती गुल मीटर चालू. स्वर आहे अतीफ असलम यांचा.

आशिकी टू या चित्रपटातील गीत आपण ऐकलं श्रेया घोषाल यांच्या स्वरात. संदीप नाथ यांचं हे गीत होतं आणि संगीत अंकित तिवारी यांनी दिलं होतं. श्रोत्यांनो, कार्यक्रमात आता ऐकूया रॉय या चित्रपटातील गीत. स्वर आहे मीत ब्रदर्स अंजान आणि कणिका कपूर यांचा. कुमार यांची शब्दरचना, संगीत अंजान आणि मीत ब्रदर्स यांचं.

मिथुन यांच्या संगीत निर्देशनात अरिजित सिंग यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. चित्रपट होता कबीर सिंग.

श्रोत्यांनो, आता ऐकूया कबीर सिंग केदारनाथ या चित्रपटातील हे गीत. स्वर आणि संगीत अमित त्रिवेदी यांचं आहे आणि गीत अमिताभ भट्टाचार्य यांचं.

केदारनाथ या चित्रपटातील गीत आपण ऐकलं. गीत होतं अमिताभ भट्टाचार्य यांचं, स्वर आणि संगीत अमित त्रिवेदी यांचा होता. श्रोत्यांनो, नये तराने या कार्यक्रमात आता ऐकूया हिंदी मीडियम या चित्रपटातील गीत. संगीत रजत नागपाल यांचं आहे, स्वर आणि गीत गुरु रंधावा आणि अर्जुन यांचं.

श्रोत्यांनो, नये तराने या कार्यक्रमातील शेवटचं हे गीत आम्ही घेतलं आहे क्वीन या चित्रपटातून. अरिजित सिंग यांचा स्वर आहे, अन्विता दत्त यांची गीतरचना आणि संगीत अमित त्रिवेदी यांचं.

0: अमित त्रिवेदी यांच्या संगीत निर्देशनात अन्विता दत्त यांची गीतरचना आपण ऐकलीत. क्वीन या चित्रपटासाठी स्वर अरिजित सिंग यांचा होता. श्रोत्यांनो, या गीताबरोबरच गीतगुंजन अंतर्गत नए तराने हा कार्यक्रम आता समाप्त करीत आहोत.
1: गीत गुंजन, जुन्या नव्या हिंदी चित्रपट गीतांचा नजराणा. गीत गुंजन, गीत गुंजन.
0: गीत गुंजन अंतर्गत असणारा नए तराणे हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून.

FM बँड 101.5 मेगाहर्ट्सवर आपण यावेळी ट्यून केलं आहे आकाशवाणीचं अमरावती केंद्र. श्रोत्यांना दुपारचे 12 वाजता आहेत. वनिता मंडळ हा महिलांसाठीचा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही काही क्षणातच सहक्षेपित करीत आहोत.

श्रोते हो आणि मैत्रिणींनो नमस्कार. आपण ऐकत आहात आकाशवाणी मुंबई केंद्राची अस्मिता वाहिनी. वनिता मंडळाच्या आजच्या कार्यक्रमात सर्वात प्रथम आपण ऐकणार आहोत गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने FM गोल्ड वाहिनीवर यापूर्वी प्रसारित झालेली सुप्रसिद्ध गायक रवींद्र साठे यांची रश्मी वारंग यांनी घेतलेली मुलाखत. या मुलाखतीचा पहिला भाग काल आपण ऐकला. आज ऐकूया या मुलाखतीचा दुसरा भाग.

0: आणि त्या सिच्युएशनला धरून लिहिलं असल्यामुळे ते खूप परिणामकारक होतं.
1: नक्कीच. इतक्या विविध संगीतकारांकडे गाणं गात असताना त्या प्रत्येक संगीतकाराची एक स्वतःची शैली असते जी गायक म्हणून तुम्हालाही समृद्ध करते आणि अनेक गोष्टी शिकवते. तर अशा विविध संगीतकारांकडनं तुम्हाला काय शिकायला मिळालं?
0: खूप मोठा प्रश्न आहे म्हणजे खरं की जसं मी सांगितलं की चंदावरकरांमुळे एक दृष्टी बदलली गाण्याची, तसं सुधीर फडके, गजानन वाटवे या दोघांकडनं म्हणजे उच्चारण कसं करावं. आधी मी एक सांगतो की उच्चारणातल्या माझ्या पहिल्या गुरु म्हणजे सुहासिनी मुळगावकर. मी दूरदर्शनला असताना संस्कृत साहित्यावरती अमृत मंथन नावाचा एक कार्यक्रम व्हायचा, म्हणजे कालिदासाचं वाङ्मय, भासाचं वाङ्मय किंवा असे काही जुने संस्कृत लेखक आहेत, साहित्यकार आहेत, नाटककार आहेत, त्यांच्या साहित्यावरती चर्चा व्हायची आणि ती चर्चा करण्यासाठी मेपूर येगे, वसंत बापट, वसुंधरा पेंडसे नाईक असे दर्दी अभ्यास असलेले लोक यायचे आणि त्यांच्या गद्य चर्चा व्हायच्या. तर सुहासिनी मुळगावकर यांना त्या एस्थेटिकली सगळा विचार करायचा, फक्त गद्य नाटकावरती बोलायचंय, मेघदूतावरती बोलायचं आणि फक्त गद्य काहीतरी ऐकवायचं हे बरोबर नाही. त्यामुळे त्या काय करायच्या, त्या साहित्यातल्या काही श्लोक घ्यायच्या आणि त्याला त्या कंपोज करायच्या आणि त्याच्याप्रमाणे ग्राफिक्स डिपार्टमेंटला त्याच्यावर स्केचेस काढायला सांगायच्या.
1: अच्छा.
0: आणि ते दोन कॅप्शन स्टँड वरती ठेवून मेघदूताचा प्रवास, एक कॅप्शन एक चित्र यायचं, मग दुसरं चित्र यायचं, मग तिसरं चित्र यायचं, असा ते दाखवायचे आणि त्याच्यावरती श्लोक गाणारे मी होतो. तर त्या अमृत मंथनच्या त्या 7 वर्षाच्या काळामध्ये जे काही त्याचे कार्यक्रम झाले, जवळजवळ 125-150 तरी श्लोक मी गायलो असेल. पण त्या काळामध्ये उच्चारणाचं शुद्धता संस्कृत श्लोक असल्यामुळे, स्वतः सुहासिनी मुळगावकर या संस्कृत एमए आणि त्यांचे वडील हे एक शंकरशेठ स्कॉलर, त्यामुळे त्यांच्या घरामध्ये संस्कृत अक्षरशः कदाचित संस्कृत मध्ये बोलतही असतील. त्या मला सांगायची, रवी एवढं दीर्घ नाही म्हणायचा, हा सो इतका लांबवू नकोस, दीर्घ इतकं कमी करू नकोस, किंवा काय संधी असा फोडायचा, अनुस्वाराचं उच्चारण कसं करायचं, त्याचं व्याकरणातलं नियम आहे की कसं उच्चारण करावं अनुस्वाराचं, अशा कित्येक गोष्टी माझ्याकडनं करून घेतल्या. आता दूरदर्शनवरती सुद्धा योगाचा जो कार्यक्रम होता, वपुकृषतम वदने प्रसन्नता नाडी विशुद्धी वगैरे, तो त्यांनी माझ्याकडनं गाऊन घेतला होता आणि तो सदाशिव निंबाळकरांचा एक कार्यक्रम होत असे दूरदर्शनवरती योगावरती, त्या कार्यक्रमामध्ये टायटलचा श्लोक मी गायलो होतो. त्यावेळे काय होतं, मी दूरदर्शनवरती रेकॉर्डिस्ट होतो आणि त्यावेळे प्रत्येक कार्यक्रमासाठी खूप तुटपुंज बजेट असायचं, म्हणजे त्याच्यात आर्थिक काही कुचंबणा नव्हती आणि मला गायला मिळालं आणि त्याच्यामुळे माझं खूप फायदा झाला. माझं उच्चारण शुद्ध झालं आणि इतकं शुद्ध की मी जेव्हा नंतर स्टुडिओमध्ये काही कंपन्या संस्कृत स्तोत्र वगैरे गाऊन घ्यायचे, त्यावेळे मला बोललं जायचं आणि त्यावेळेस संस्कृत उच्चारणासाठी कोणी सुपरवायझर म्हणून यायचे, ज्याच्यामध्ये सिग देसाई होते, भाईशंकर पुरोहित होते किंवा ब्रह्मशंकर व्यास म्हणून होते, ते संस्कृत पंडित होते. ती लोक जेव्हा मला बघायची ते म्हणायचे, अरे हमें क्यों बोलाया, या अच्छा गाते. तर असं हळूहळू त्याच्यामध्ये प्रभुत्व मिळत गेलं. त्यातलं जे व्याकरण आहे ते मी शिकलो होतो बाईंकडनं, बेसिक शिकलो होतो आणि त्या माझ्या संस्कृत मधल्या पहिल्या गुरु.
1: निश्चितच.
0: आणि त्याच्यानंतर मग
1: संगीतकार,
0: संगीतकार सुधीर फडके, गजानन वाटवे यांचं उच्चारण अतिशय स्वच्छ आणि छान, काही गोष्टी म्हणजे ही वरचा अनुसार पण कळायचा वाटव्यांचा, असं त्यांच्या गाण्यामध्ये कधी कधी कुठे न भेटणार, कधी न काही बोलण, ही वरचा अनुसार पण तुम्हाला ऐकायला येतो त्यांच्या गाण्यातला. तर ते जे शुद्ध उच्चारण आहे त्याच्यामुळे काय होतं, तुम्ही जेवढे शुद्ध गाल म्हणजे उच्चारण त्याचे ऱ्हस्व दीर्घ पाळाल तेवढा तो ऐकणाऱ्याच्या कानात हृदयामध्ये पोचतो, कारण तो व्यवस्थित बोलला गेलेला असतो.
1: बरोबर, अगदी.
0: आणि त्यामुळे त्याचा परिणाम चांगला होतो, म्हणजे आपल्याला सुधीर फडके आणि गजानन वाटवे एवढे पॉप्युलर का, गजानन वाटवे स्वतः म्हणायचे की मी कविता गायक, मी कविता गायन करतो, भावगीत गायन हा नंतर शब्द आला, तर ते कविता का एवढे प्रभावी गायचे, कारण कविता पोचवायचे आणि पोचवायचे म्हणजे त्यांचं उच्चारण खूप छान
1: छान होतं,
0: शुद्ध होतं. तसंच बाबूजींचं आहे, शुद्ध उच्चारण आहे, त्यामुळे त्यांनी गायलेलं खूप असं पोचतं पटकन.
1: बरोबर. हृदयनाथ मंगेशकर त्यांच्या बरोबरच्या अनुभवाविषयी.
0: स्वतः हृदयनाथ मंगेशकर प्रतिम गायक आहेत, म्हणजे मी त्यांना

0: अनेक अशी गीतं आपल्याकडनं आपण इतकी सुंदर अगदी म्हणजे उंबरठ्यामधली ती गझल जर असेल तर खरं बघायला गेलं तर आपल्याकडे संत गाण्यांना फारसा श्रोतावर्ग नाही असं आपण म्हणतो, पण त्या गीताची सुद्धा फरमाईश आमच्याकडे अनेकदा
1: होते. याचं कारण काय आहे की सुरेश भटांनी इतकं सुंदर लिहिलंय की स्मिता पाटीलचं जे कॅरेक्टर आहे ते राहतं घर चांगलं सधन घर सोडून ती सोशल वर्क साठी एक अनाथ महिलाश्रम चालवण्यासाठी संचालिका म्हणून जाते. तर हा जो तिचा प्रवास आहे तो फक्त फिजिकल प्रवास नाही तो मानसिक प्रवास. तिची तिचं जी मानसिक उभारी आहे तिला तिथल्या काहीतरी सिद्ध करायचंय, त्यामुळे ते गाणं तसं लिहिलं भट साहेबांनी आणि त्यामुळे ते गाणं

0: एकदा विचारलं पण होतं की तुम्ही का गायला नाहीत फार चित्रपटामध्ये, त्यावेळी त्यांनी मला असं सांगितलं होतं की जो आवाज लागतो प्लेबॅक सिंगरला तसा माझा आवाज नाहीये. म्हणजे जो कुठल्या तरी हिरोला मॅच होतो किंवा असा जरा थोडासा भारदस्तपणा लागतो असं काहीतरी स्टँड आउट होणार तसा माझा आवाज नसल्यामुळे मी जास्त गायलो नाही. म्हणजे कुठेतरी त्यांनी गायक म्हणून त्यांच्या स्वतःवरती अन्याय केला असं मला वाटतं. पण अप्रतिम ते स्वतः अमेरिका साहेबांकडे शिकलेले आहेत, अतिशय तयार गायक. म्हणजे ते जी काय चाल असेल त्यांची अवघड चाल ती स्वतः अतिशय सहजपणे गाऊन दाखवायचे की हे असं पाहिजे.
1: अच्छा.
0: आणि ते गाणं खूप चॅलेंजिंग असायचं, त्यांचं समाधान होईल असं तुम्ही गायला पाहिजेत. म्हणजे ती परीक्षाच असायची. म्हणजे ज्या परीक्षेला मी जयत्री जयच्या निमित्ताने तोंड दिलं की पहिलंच गाणं मी आणि चंद्रकांत काळे आम्ही घाशराममध्ये दोघंही गायचो, तर आम्हाला कोरस सिंगर म्हणून आम्ही दोघंच होतो आणि आमच्या पुढे 5 फुटावरती लताबाई गात होत्या. मी रात टाकली इथे फिरोजशहा मेहता रोडला एचएमईचा स्टुडिओ त्याच्यात. तर अक्षरशः प्राण कंठाशी आले होते की आपण. आणि त्यावेळी कसं मी साऊंड रेकॉर्डिंग शिकल्यामुळे मला याची जाणीव होती की आम्ही जर चुकलो तर लता मंगेशकरांना परत गायला लागेल. आम्ही जर 10 वेळा चुकलो तर त्यांना 10 वेळा गायला लागेल. त्यामुळे न चुकता गाणं हे एक टेन्शन होतं. लताबाईंना त्यांच्या बरोबर गायचंय आणि ते हृदयनाथ मंगेशकरांची चाल आहे आणि उषा मंगेशकर निर्माते आहेत, या सगळ्यांना ते आवडलं पाहिजे. म्हणजे ही पण एक परीक्षा होती, त्यामुळे एक वेगळ्या पद्धतीचं टेन्शन होतं. पण समोर निभावून गेलं. म्हणजे आम्ही गायलो आणि चक्क दिदी असं म्हणाला की मी अनेक दिवसांनी इतका सुरेल कोरस ऐकला. तर म्हंटल ही पावती म्हणजे काय, आम्हाला फिल्मफेअर मिळाल्यासारखंच
1: आहे. त्याच चित्रपटातलं आजची पिढी सुद्धा ज्या गाण्याबरोबर अगदी छान स्वतःला जोडून घेते ते म्हणजे आम्ही ठाकर ठाकर. आणि ते गाणं म्हणत असताना त्यातलं जे या पिकल्या शेतावर तुमचा जो आवाज लागलाय सर, थोडस अगदी ऐकायला आवडेल.
0: या पिकल्या शेतावर तिच्या आबालाचा जर, या डोंगर वस्तीवर बोल संभू.

0: तर ह्या एवढ्या सगळ्या समृद्ध प्रवासामध्ये असं गाणं एखादं आठवतंय की ज्या गाण्याने परीक्षा पाहिली तुमची, की अरे बापरे हे गायचंय, किंवा ते गात असताना कसून अभ्यास करावा लागला?
1: अशी खूप गाणी आहेत आणि याचं श्रेय मी देतो माझा मित्र आणि संगीतकार आनंद मोडक. त्याला माझी लिमिटेशन्स माहिती असल्यामुळे ती लिमिटेशन तो थोडी स्ट्रेच करायचा, हे तू गाऊ शकशील असं. आणि त्यांनी म्हणजे जवळजवळ 48 छटांना म्युझिक दिलं. त्याच्यामध्ये एक मला आधी प्रकर्षाने जाणवतंय, म्हणजे मला स्वतःला कळलं नाही की हे मी कसं गाऊ. म्हणजे खैरलांजी हत्याकांड झालं, त्याच्यावरती राजदत्त एक फिल्म करणार होते. तर ते रेकॉर्डिंगच्या वेळेपर्यंत राजदत्त होते आणि पुढे काहीतरी निर्माते आणि त्यांचं काहीतरी मतभेद झाले, त्यामुळे राजदत्तांनी फिल्म केली नाही. पण ते राजदत्तांनी जी कथा सांगितली होती, जो प्रसंग सांगितला होता, त्याच्यावरती आनंद मोडकनी कंपोज केलेलं एक गाणं मला गायला त्यांनी सांगितलं. आणि मी ते गात असताना लक्षात आलं की एक माणूस शेतावरनं रात्री काम करून येतो आणि अंधारामध्ये तो अडखळतो, त्याच्या अडखळून पडायची वेळ येते, त्यावेळे लक्षात येतं की त्याच्या बायकोचं शव पडलंय, तिला मारलंय, मग मुलाला मारलंय, मुलीला मारलंय, असं सगळं कुटुंब हत्या झालेली असते आणि हा एकटा विषण्णपणे शेवटी. तर त्याच्या भावना व्यक्त करणारं गाणं होतं. तर मला आनंदनी सांगितलं की हे गायचं नाहीये, हे त्याचं रुदन आहे. आता गाणं गायचं नाही, गाणं तर आहे, चाल पण आहे, पण हे रुदन पण वाटलं पाहिजे. आणि त्या माणसाचं जर त्याला काहीच कळत नाही कसं एक्सप्रेस करावं, ही सगळी असहायता जी आहे ती दाखवायची होती. तर अशा पद्धतीचं गाणं समोर आल्यानंतर हे केवढा मोठा चॅलेंज असतो की आपण कसं व्यक्त करायचंय, ते गाणं खूप अवघड होतं. अशा पद्धतीचे म्हणजे ज्या गाण्यामध्ये कदाचित 2.5 सप्तकाची रेंज आहे असं गाणं तो कंपोज करून ठेवायचा, तो म्हणायचं गाशील तू. आणि तो माझ्यासाठी कायम काहीतरी पुढचा चॅलेंज निर्माण करायचा. एका दृष्टीने तो माझा गुरु आहे, मित्र आणि गुरु
0: नक्कीच.
1: कारण मला याच्या मागे सांगतो की सुधीर फडके म्हणायचे आणि आपल्या रेडिओ स्टेशन मध्ये काम करणारी यशवंत देव यांचे जेव्हा कंपोजिशन सुधीर फडके गायला गेले त्यावेळे ते विद्यार्थ्यासारखे बसायचे.
0: अच्छा.
1: आणि देवसाहेबांनी मला हे सांगितलं की मी बाबूजींना सांगितलं तुम्ही तुमच्या पद्धतीने गा, ते म्हणले नाही तुम्हाला कसं पाहिजे ते मला सांगा, तसा मी गायचा प्रयत्न करेन. तर त्या दृष्टीने आता हे जे मी ऐकल्यानंतर आपण त्याच्यातनं काहीतरी शिकतो की प्रत्येक म्युझिक डायरेक्टर हा तुमचा त्या गाण्यापुरता तरी गुरु
0: असतो. नक्कीच.
1: त्यामुळे असं म्हणतात की मोहम्मद रफी साहेब तर एखादा माणूस पहिल्यांदा त्याचं कंपोजिशन ते गायचे त्यावेळी ते पैसेही घेत नसत.
0: अच्छा.
1: आता ही जी भावना आहे ही भावना त्यातनंच आलेली आहे की तुम्ही त्या एक पाठ गात असतो दुसरा दुसऱ्या सुरातला पाठ

0: पाठ गात असतो, दुसरा दुसऱ्या सुरातला पाठ गात असतो, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त सुरात राहायला लागतं. तर तशा पद्धतीचं फार कमी मी गायलो. आता एक बाबूजींचं आठवते 12 ज्योतिर्लिंगांचं गाणं होतं, ते आम्ही 6 जण गायलो होतो. तर त्याच्यामध्ये मग आम्हाला दुसऱ्याचं, कारण ते कसं लाईव्ह रेकॉर्डिंग होतं,
1: अच्छा,
0: त्यामुळे 12 ज्योतिर्लिंगातली 6 ज्योतिर्लिंग एकदा झाली आणि त्याच्या पुढची 6 ज्योतिर्लिंग नंतर झाली. तर त्यामुळे आम्हाला आमच्या कडव्यावरतीच फक्त कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं.
1: बाकीचे काय गातात ते,
0: बाकीचे काय करतात ते ऐकलं तरी सुद्धा त्रास व्हायचा. तर अशा गोष्टींमुळे सहगायकाकडनं प्रत्येक वेळी शिकायला मिळत असं नाही.
1: बरोबर.
0: तर तुम्हाला कधी कधी ते न ऐकताही तुमच्यावर, गाण्यावरती किंवा तुमच्या चालीवरती कॉन्सन्ट्रेट करायला लागायचं.
1: बरोबर. ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही जुन्या अनेक संगीतकारांबरोबर, गायकांबरोबर गायलात आणि आता अगदी नवीन पिढीच्या गायकांबरोबर पण तितकंच तुम्ही छान जुळवून घेतलंय. हा जुनं ते नवं हा जो काही बदल आहे तो तुमच्या नजरेतनं तुम्हाला कसा दिसतो?
0: माझ्या नजरेतनं म्हणजे म्हणाल तर एका दृष्टीने आपण काहीतरी हरवतोय. म्हणजे असं की आपण जेव्हा लाईव्ह रेकॉर्डिंग करतो, आता समजा लता मंगेशकर एक लोरी गातात आणि एक साधारण 8-10 म्युझिशियन्स आहेत, ज्याच्यामध्ये बासरी आहे, ज्याच्यामध्ये संतूर आहे, आणि त्या एक अंगाई गीत गातात. आता ज्या तेव्हा लाईव्ह गात असतात आणि लाईव्ह वाजत असतात म्युझिशियन, किंवा त्याला हमिंग आहे कोरसचं, तर त्या सगळ्यांच्या हेडफोनमध्ये लताबाईंचं अंगाई गीत येत असतं. तो मूड निर्माण करत असतं. आणि मी एका वेगळ्या वाक्यरचनेत हे असं सांगेन, तो ओके टेकेस तोपर्यंत 5 मिनिटाचा ओके टेक झाला तर ते 5 मिनिटं सगळे म्युझिशियन ते गाणं जगत असतात. दुसरे ते काही करत नाहीत.
1: बरोबर.
0: व्हॉट्सअप नाही, फेसबुक नाही, काय नाही, दुसरा विचार नाही, अमका आला, तमका आला, कोण काय बोललं वगैरे. तुमचं नोटेशन, ते गाणं, गाण्याचा मूड आणि लाईव्ह जो सिंगर असेल त्याचं तुमच्या कानामध्ये येत असतं. आता जो बासरी वाजवतो त्याच्या कानामध्ये माझा आवाज जातो. मी समजा अमित ठाकरे गात असेल तर त्याचं वाजवणंच बदलतं. आता लता मंगेशकरांची कल्पना करा, लता मंगेशकरांचा आवाज अंगाई गीताचा तुमच्या कानात येतोय आणि तुम्हाला बासरी वाजवायची, तर तो जो पीस असतो तो इतर गाण्यात तोच नोटेशन असेल ते वेगळं वाजतं आणि अंगाई गीतामध्ये वेगळं वाजतं.
1: बरोबर.
0: तबलेवाल्याचा चाटी वेगळी वाजेल, कुठल्या इन्स्ट्रुमेंटची व्हायोलिनचं त्याचं आंदोलन वेगळी वाजतील. ते गाणं ते 5 मिनिटं जगलं जातं. ही गोष्ट आत्ताच्या म्युझिकमध्ये नाहीये. आत्ता काय होतं की 250 ट्रॅक असतात कॉम्प्युटरवरती. जो खंजिरा वाजवतो, चिपळ्या वाजवतो, तो एकटा येऊन तेवढा डब करून जातो. जो तबलेवाला असतो तो फक्त 2 आवर्तन वाजवतो, बाकी कॉपी पेस्टिंग, तो गाणं जगत नाही.
1: बरोबर.
0: आणि गाणारा असतो तो सुद्धा काय म्हणतो की मला ध्रुवपद सांगा आधी, सगळं गाणं शिकवू नका. ध्रुवपद, हा आता आम्हाला ध्रुवपद लक्षात आलं, आपण आधी ध्रुवपद डब करूयात. म्हणजे तुकड्या तुकड्यात गाणं,
1: तुकड्यात
0: एकसंध गाणं होत नाही आणि त्याचा मग त्यामुळे तो परिणाम साधत नाही. जुनी गाणी जी एकत्र झाली ती वेगळीच ऐकायला येतात. आणि नवीन गाणी जी आहेत, म्हणजे मी रेकॉर्डच म्हणून सांगतो की नवीन गाण्यामध्ये आता मी जेव्हा स्टुडिओत गायला जातो सध्या, त्यावेळे मला चाल पण माहिती नसते.
1: अच्छा. तिथं गेल्यावर
0: गाणं लग्नातलं गाणं आहे का, पिकनिकचं गाणं आहे का, कोणीतरी निधन झालंय म्हणून ते गाणं आहे, मला माहिती नसतं. मग स्टुडिओत गेल्यानंतर मला शब्द आणि हे मिळतात. मग मला सगळं गाणं आत्मसात करायची जरूरच नसते. साधी गोष्ट म्हणजे पूर्वीचे संगीतकार जेव्हा होते ना, त्यातला एक म्हणजे खय्यामजींचा मी तुम्हाला सांगतो. खय्यामजींकडे मी माझं आणि कविता कृष्णमूर्तींचं गाणं होतं, तर मला बोलवलं त्यांनी. मी जेव्हा गेलो त्यावेळी त्यांनी स्वतः दार उघडलं. त्यांनी मला सांगितलं की हे गाणं लिहून घे.
1: अच्छा.
0: नक्षलालपुरींनी लिहिलं होतं, ते त्यांचे कवी होते, त्यांचा कागद ठेवला, मी लिहिलं. त्या गाण्याची पहिली ओळख ती होती माझी, मी माझ्या हस्ताक्षरात लिहिलं. त्याच्यानंतर मग त्यांनी मला पहिली ओळ सांगितली, मी गायलो, ते म्हणले नाही असं नाही असं. मग दुसरी ओळ रिपेअर करत करत करत पहिला अंतरा झाला, म्हणले गा आता असताय गा परत पहिला अंतरा गा. अशी रिहर्सल झाल्यानंतर ते म्हणले, मला असं वाटलं की एवढं झाल्यानंतर हल्लीच्या काळामध्ये स्टुडिओचा पत्ता देत असते की आता या इकडे या. मी त्यांना विचारलं की दादा काय करायचं, नाही कला जाणं, म्हटलं का, म्हणजे येई. तर मला कळलं की हे जुन्या पिढीतले असल्यामुळे जास्त रिहर्सल वरती भर देणारे आहेत.
1: बरोबर.
0: मग मी घरी गेलो, दुसऱ्या दिवशी गेलो, त्यावेळे त्यांच्या पत्नीने दार उघडलं. ते म्हणले की दादा आतमध्ये बसलेत तुम्ही जा. मी गेलो आतमध्ये, ते त्याच गाण्याचा विचार करत बसले होते.
1: अच्छा.
0: आणि त्या दिवशी त्यांनी मला सांगितलं की ही ओळ आपण रिपीट करत होतो, ही रिपीट नाही करायची, आणि ही ओळ जरा मीटरमध्ये मला त्रास देते, त्यामुळे मी नक्षजींना सांगतो की

0: लिहून द्या. आता मी हे सगळं बारकाईने बघत होतो की ते किती गाण्यावरती विचार करतात.
1: बरोबर.
0: त्याचा रात्री विचार केला असेल, सकाळी उठून परत त्यांनी विचार केला असेल, त्याच्यानंतर मग मला शिकवलं. मग अशा तीन रिहर्सल झाल्यानंतर मग कविताच्या वेगळ्या झाल्या. मग आमच्या टुगेदर रिहर्सल झाल्या विथ म्युझिशियन्स आणि मग त्याचं रेकॉर्डिंग झालं. तर जे गाणं मूर्ण असतं ना, म्हणजे गायकाच्या मनामध्ये आणि गळ्यामध्ये ते उतरलं पाहिजे, त्याचबरोबर ते संगीतकार आणि अरेंजर वगैरे सगळ्यांनी ते आत्मसात केलं पाहिजे, त्याचा मूड, त्याच्या भावना. आणि मग त्याचं रेकॉर्डिंग जेव्हा होतं त्यावेळी ते वेगळ्याच एक्सप्रेशनने बाहेर येतं, ज्या हवं त्या एक्सप्रेशननी, मी त्या भावनेतून ते बाहेर पडतं, असं जुन्या गाण्यात होत असे.
1: बरोबर. आणि हा इतका सुंदर बदल किंवा अशा पद्धतीचा जो काही बदल आहे झालेला हा प्रवास सगळा तुम्ही इतक्या बारकाईने नमूदही केलेला आहे,
0: कारण मी
1: रेकॉर्डिस्ट असण्याचा फायदा,
0: त्याचा मला फायदा होतो की आपण कुठे काय गमवतोय.
1: बरोबर.
0: आता ही सुद्धा नवीन जी टेक्निक आहे, म्हणजे याच्यामध्ये अनेक ट्रॅक आहेत, तर ते त्याच्यासाठी वेगळे 10-15 एन्क्लोजर्स करायचे, सगळ्या लोकांना बोलवायचं, सगळ्यांना सेपरेट रेकॉर्ड करायचं, पण घटना एका दिवशी एका वेळेला झाली पाहिजे 5 मिनिटात. एका वेळेला ते 5 मिनिटात सगळं रेकॉर्ड, म्हणजे होमोजिनिटी आहे ती एका वेळची पाहिजे. मग ट्रॅक वेगळे असू देत, प्रत्येकाचा ट्रॅक वेगळा असू देत, मग मिक्सिंग करतात ते, त्यामुळे त्याच्यामध्ये काही फार तोटा होणार नाही.
1: बरोबर.
0: पण तुम्ही वेगळे वेगळे बोलवता, वेगळे वेगळे रेकॉर्ड करता, कॉपी पेस्ट करता, त्याच्यातनं ट्रॅक बनवता, मग त्याच्यात ते कृत्रिमपणा येणार.
1: बरोबर.
0: आणि तो इनिव्हिटेबल, म्हणजे त्याला आपण टाळू शकत नाही.
1: नक्कीच नक्कीच.

काही वेगवेगळे पैलू तुमच्या प्रवासासोबतच आम्हाला सुद्धा एक वेगळी सफर घडवणारे आम्हाला ऐकता आले. आणि या सगळ्या प्रवासामध्ये तुम्ही सुद्धा ज्यांनी तुम्हाला प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष गुरु म्हणून

0: त्यांनी सांगितलं की दोन रंगांच्या मध्ये बघायचं.
1: अच्छा वा,
0: म्हणजे कोणाकडे
1: एकाकडे बघतोय असंही नाही.
0: तर ते जे आहे, म्हणजे जेव्हा एखादा सूत्रधार असेल आणि तो लोकांना सांगतोय, तो त्यावेळे तो इंडिव्हिज्युअल एखाद्या प्रेक्षकाकडे बघून बोलू शकतो. म्हणजे आता पु ल देशपांडेंचं किंवा लेकरू उदंड झाली आहे, याच्यामध्ये पहिलं जे प्रास्ताविक आहे ते सगळं तसं आहे की ते प्रेक्षकांना ऍड्रेस केलेलं आहे, त्यामुळे प्रेक्षकांशी संवाद साधलेला आहे. पण आता नटांशी बोलता बोलता तुम्ही जे प्रेक्षकांना त्या भावना पोचवता, ते कुठे बघायचं? अशा ज्या गोष्टी आहेत, किंवा त्या लाईट घेणे स्टेजवरती, कुठल्या पोझिशनला तुम्ही, तुम्हाला तुमच्या चेहऱ्यावरती लाईट आला तर तुम्ही दिसणार लोकांना, तर इतक्या साध्या साध्या गोष्टी आहेत. ते शिकवणारे गुरु अजून वेगळे आहेत.
1: निश्चितच.
0: माझे साऊंड रेकॉर्डिंग मधले गुरु एस बी ठकार म्हणून होते. त्यांनी म्युझिक कसं रेकॉर्ड करावं, आता हा स्टुडिओ आहे समजा, सतार वाद्य आहे, ते सतार वाद्य तुम्ही कोपऱ्यात वाजवलं, त्या सतारीसला कोपऱ्यात बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल.
1: अच्छा.
0: त्याला जर मध्ये बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल. त्याला जर पार्टिशन घातले त्याचा आवाज वेगळा येईल. आणि अशा पद्धतीने आम्हाला म्युझिक रेकॉर्डिंग शिकवलं त्यांनी. तर ह्या गोष्टी शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला, नाहीतर मध्येच भरकटला असता.
1: आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना एक अगदी खास आठवण तुमच्या संग्रहात आहे, गदी माडगुळकर यांच्याशी जोडलेली, ती ऐकायला आम्हाला आवडेल.
0: कसं आहे, मुंबई माझे साऊंड रेकॉर्डिंग मधले गुरु एस बी ठकार म्हणून होते. त्यांनी म्युझिक कसं रेकॉर्ड करावं, आता हा स्टुडिओ आहे समजा, सतार वाद्य आहे, ते सतार वाद्य तुम्ही कोपऱ्यात वाजवलं, त्या सतारीसला कोपऱ्यात बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल.
1: अच्छा.
0: त्याला जर मध्ये बसवलं तर त्याचा आवाज वेगळा येईल. त्याला जर पार्टिशन घातले त्याचा आवाज वेगळा येईल. आणि अशा पद्धतीने आम्हाला म्युझिक रेकॉर्डिंग शिकवलं त्यांनी. तर ह्या गोष्टी शिकवणारे गुरु होते म्हणून प्रवास इथपर्यंत आला, नाहीतर मध्येच भरकटला असता.
1: आकाशवाणीच्या या वास्तूमध्ये या सगळ्या आठवणींना उजाळा देत असताना एक अगदी खास आठवण तुमच्या संग्रहात आहे, गदी माडगुळकर यांच्याशी जोडलेली, ती ऐकायला आम्हाला आवडेल.
0: कसं आहे, मुंबईमध्ये लहान मुलांसाठी गंमत जम्मत हा कार्यक्रम व्हायचा आकाशवाणी ब, तसं पुणे केंद्रावरती बालोद्यान नावाचा कार्यक्रम व्हायचा.
1: अच्छा.
0: आणि त्याचं संचालन करायचे गोपीनाथ तळवळकर, ते नाना ताई आणि हरबा म्हणून कॅरेक्टर असायचं, म्हणजे ते नेहमीनाच उपाध्याय. तर ते म्हणजे कुठेतरी नकलाकर आवाज काढ असे वगैरे, ते पात्र पण लहान मुलांना खूप आवडायचं हरबा. तर बालोद्यान कार्यक्रम खूप पॉप्युलर होता त्यावेळेस आणि खूप आवडीनं ऐकला जायचा. त्या बालोद्यान कार्यक्रमाला काही 25 वर्ष झाली होती किंवा 30 वर्ष झाली होती, असं काहीतरी ऑकेजन होता. त्यानिमित्ताने एक गौरव कार्यक्रम होता, म्हणजे त्याचं कौतुक करण्याचा कार्यक्रम होता त्या कार्यक्रमाचा. तर त्याच्यात जुन्या बालोद्यानमध्ये काम केलेल्यांनी काही, कोणी नाट्यछटा, कोणी काही अमक, कोणी स्वगत वगैरे बोलून दाखवली. गोपीनाथ तळवळकरांनी काही आठवणी सांगितल्या मुलांच्या की या गमती जमती अशा घडल्या. सई परांजपेंनी पण काही गमती जमती सांगितल्या की आतापर्यंत काही लक्षात राहणाऱ्या लहान मुलांच्या खोड्या म्हणा किंवा काही. आणि मग हरबांनी पण काही त्यांचे आवाज काढायचे अनेक प्राण्यांचे किंवा असे काही त्यांचे नकलांचे नेहमी करायचे, ते मुलांना आवडायचं, ते त्यांनी करून दाखवलं. आणि या सगळ्या समारंभाचे अध्यक्ष होते गदी माडगुळकर.
1: अच्छा.
0: आणि जेव्हा त्यांच्या अध्यक्षीय भाषणाची वेळ आली त्यावेळी त्यांनी एक दीर्घ काव्य वाचून दाखवलं.
1: अच्छा.
0: त्यांनी ते चालू असताना हे सगळ्या गोष्टी लिहिल्या
1: कार्यक्रमामध्ये.
0: हो. आणि ह्या मीटर मध्ये लिहिल्या आणि ती कविता वाचून दाखवली, हे त्यांचं अध्यक्ष भाषण होतं. आणि मी याचा प्रत्यक्ष दर्शी आहे, मी स्वतः त्या हॉलमध्ये बसलेलो होतो. त्यावेळेस बालोद्यानचं वय नव्हतं माझं, म्हणजे समजा 10 वर्षापर्यंत किंवा 12 वर्षापर्यंत समजा टीनेज असतोपर्यंत बालोद्यान मध्ये काम करू शकत असतील, तर त्यावेळे वय जास्त होतं. त्यामुळे ही खूप स्मरणात राहिलेली गोष्ट आहे. म्हणजे मध्ये मध्ये मी केव्हा तरी एकदा आपटे म्हणून तिथे काम करणारे होते, त्यांना विचारलं होतं की याचं काही रेकॉर्डिंग मिळेल का, कारण मला म्हणजे असं काहीतरी अद्भुत होत
1: हे
0: की भाषण म्हणून तुम्ही कविता लिहिणार आणि कार्यक्रम चालू असताना त्या सगळ्याचा अंतर्भाव करायचे. नाना असं बोलले, ताई असं बोलल्या, आमकं असं बोलले वगैरे, आणि त्या सगळ्याचा अध्यक्ष भाषणाचा समारोप करायचा वगैरे, हे सगळं कवितेत आणि ती कविता अध्यक्ष भाषण म्हणून वाचून दाखवायची. इतकं शीघ्र काव्य करणारा मी तरी माणूस बघितला नाहीये.
1: निश्चितच. अतिशय

0: संस्मरणीय अशी आठवण.
1: आणि ही माझी लहानपणची आकाशवाणीची आठवण आहे की मी अजूनपर्यंत विसरू शकत नाही.
0: वा, आपले रसिक सुद्धा बऱ्याचदा त्यांच्या प्रतिक्रियांमधन सुधारत असतात किंवा आपल्यामध्ये बदल घडवत असतात, तर अशी संस्मरणीय दाद श्रोत्यांची रसिकांची लक्षात राहिलेली.
1: एक गोष्ट आठवते मला, म्हणजे मला नॉर्मली कोणी वाकून नमस्कार करायला आवडत नाही, तर एक माझ्यापेक्षा वयाने मोठे असलेले ग्रस्त वाकून नमस्कार मला केला, तर मी त्यांना म्हटलं असं करू नका, देवाच्या पाया पडा, माझ्या पडू नका. मी ते म्हणले मी तुम्हाला नमस्कार नाही केलेला, तुमच्यातल्या कलेला केला. तर असे चुका दाखवणारे फार भेटले नाहीत मला. कदाचित मी गायलेलं पटकन आवडलं असावं म्हणून फार चुका दाखवल्या नाहीत, पण बहुतेक वेळा म्हणजे प्रशंसाच केली आहे.
0: नक्कीच,
1: त्यामुळे कटू अनुभव कमी आहेत, गोड अनुभव जास्त आहेत.
0: आणि हेच फलित आहे असं म्हणूया या सांगीतिक सफरीचं. आजच्या ह्या आपल्या गप्पांमधनं आठवणींचा खजिना आमच्या हाती गवसलेला आहे. या सगळ्या आठवणी शब्दबद्ध कराव्याशा वाटलेल्या आहेत का किंवा तसा काही विचार आहे का?
1: तसा विचार आहे. आता माझी 75 उलटून गेली, तर अनेक लोकांनी मला, माझ्या मित्रांनी सांगितलं की हे लिहून ठेव कुठेतरी, कारण असं करणारा महाराष्ट्रातला किंवा भारतातला मी एकटा असेन की तिन्ही क्षेत्र म्हणजे नाटक, गायन आणि तंत्रज्ञ म्हणून एकाच वेळे तिन्ही व्यवसाय करणारा आणि व्यावसायिक, आणि तिन्ही मध्ये मला गव्हर्नमेंटचं पारितोषिक मिळालेत, असा पण आनंदाचा ठेवा आहे. तो सगळा शब्दबद्ध का करत नाही असं माझ्या खूप मित्रांनी सांगितल्यानंतर मी पुस्तक लिहिलंय, आणि म्हणजे पुस्तक कम्प्लीट झालंय, आता प्रिंटिंगला गेलंय, तर ते पुढच्या महिन्यामध्ये त्याचं प्रकाशन होईल. त्यामुळे ह्या आणि अशा अनेक आठवणी लोकांना ऐकायला मिळतील, वाचायला मिळतील.
0: अच्छा, आणि पुस्तकाचं नाव उत्सुकता आहे आम्हाला त्याच्याबद्दल.
1: पुस्तकाचं नाव कुणाच्या खांद्यावर.
0: अरे वा, खूप साऱ्या शुभेच्छा या पुस्तकासाठी सुद्धा.
1: धन्यवाद, धन्यवाद.
0: आज आपण इथे आवर्जून आलात आणि आकाशवाणीवरच्या प्रेमापोटी आलात. खूप छान वाटलं ह्या सगळ्या गप्पांमधन एक अख्खा मोठा सांगीतिक कालखंड आमच्या समोर उलगडला असं म्हणायला हरकत नाहीये. अगदी घाशीराम कोतवाल पासून ते उंबरठा सामना या सगळ्या चित्रपटांच्या आठवणींना उजाळा मिळाला. गुरुपौर्णिमेनिमित्त रंगलेला हा संवाद खऱ्या अर्थाने आम्हाला परिपूर्ण करून गेलेला आहे आणि मनापासून आभार तुम्ही इथं आला.
1: सगळ्यांना गुरुपौर्णिमेच्या शुभेच्छा.

श्रोतेहो, सुप्रसिद्ध पार्श्वगायक रवींद्र साठे यांच्या रश्मी वारंग यांनी घेतलेल्या मुलाखतीचा दुसरा भाग आत्ताच आपण ऐकलात. आपल्या संगीताच्या कारकिर्दीतील अनेक रंजक अनुभव रवींद्रजींनी आज आपल्याला सांगितले. मैत्रिणींनो, बऱ्याच वेळा असं होतं की आयुष्यात पैसा महत्वाचा वाटू लागतो, अनेक गोष्टी त्यामुळेच अडतायत की काय असं वाटायला लागतं, आणि तो मिळवण्याच्या नादात आयुष्य जगणं, त्याचा आनंद घेणं कुठेतरी मागे पडू लागतं. याच विषयावर आधारित सुचित्रा साठे यांचं मनोगत पैसा की आनंद काय महत्वाचं आपण ऐकणार आहोत दिनेश अडावतकर यांच्या स्वरात.

फिरते रुपया भवती दुनिया, किंवा दाम करी काम, किंवा सबसे बड़ा रुपया, हा जगाचा नियमच आहे। प्रपंची पाहिजे सुवर्ण असं समर्थही म्हणतात। ज्याच्या हातात पैसा आहे त्याचाच शब्द झेलला जातो, त्याच्यापुढे सगळे जी जी करतात, त्याची सत्ता चालते, सगळं त्याच्या मनासारखं घडून येतं, त्याला घडवून आणता येतं। आणि म्हणून पैसा महत्त्वाचा आहेच, तो मिळवायलाच हवा, लक्ष्मीपूजन करायलाच हवं। खरं तर लहानपणापासून आपल्या मनावर बिंबवलं जातं की शाळेत चांगला अभ्यास करायचा, खूप शिकायचं म्हणजे लठ्ठ पगाराची नोकरी मिळते, पगार सगळा खर्च करून टाकायचा नाही, अंथरूण पाहून पाय पसरायचे, काटकसरीनं व्यवहार करायचा, थोडा पैसा भविष्यासाठी शिल्लक टाकायचा। म्हणजे आर्थिक नियोजन हे करायलाच हवं। आर्थिक सुरक्षितता असली की दडपण येत नाही, ताणतणाव चिंता स्वास्थ्य लाभतं आणि चेहरा आनंदाने उजळतो। पण मंडळी कधी कधी काय होतं तर पैसा मिळवण्याचा ध्यास हा हव्यासामध्ये बदलत जातो, म्हणजे त्याच्याशिवाय दुसरं काही सुचतच नाही। हे करताना वर्तमानातील आनंदाच्या सुखाच्या क्षणांकडे आपोआप डोळेझाक केले जाते। होतं काय तर काळानुरूप भव्य दिव्य स्वप्न पाहिली जातात। स्वप्नपूर्तीसाठी संसार रथाची दोन्ही चाकं भरधाव वेगात जाऊ लागतात। अशा परिस्थितीत दोघात तिसऱ्या पाहुण्याचा विचार केला जात नाही। कधी कधी संसार वेलीवर कळी उमलते, पण दोघांच्या कार्यालयातील कामाच्या वेळाच अशा असतात की माता पित्यांची आपल्या लेकरांची भेटच होत नाही आणि सुखाचे अनेक आनंददायी क्षण हातून निष्ठून जातात। फक्त पैसा हाच विचार न करता सभोवताली इतक्या आनंदाचे क्षण असतात ते आपण कधी वेचणार। दोनाचे चार हात झाले की घरात दुडूदुडू पावलं धावू लागतात। प्रगतीपथावरील त्या पावलांचा पदन्यास बघताना, चिमखडे बोल ऐकताना खरंच स्वर्ग सुख लाभतं। त्याकडे दुर्लक्ष करून कसं चालेल? पाळण्यात रडणाऱ्या बाळाला बोलता येत नसलं तरी आपल्या हाताचा स्पर्श त्याला बरोबर कळतो। तिराहीत व्यक्तीनं उचलून घेतलं तर लगेच वरचा सा लागतो, मात्र रोजच्या परिचयातील व्यक्ती विशेषत आई किंवा वडील समोर आले की ते अगदी छान हसतं। ते हसू त्यामुळे मनाला झालेला आनंद डोळ्यात साठवून ठेवण्यासारखा असतो, तो अतिशय मौल्यवान असतो। जरा मोठा झाल्यावर मी आता शाळेत जाणार म्हणून कितीही नाचत असलं तरी ऐनवेळी ते मूल इतर रडणाऱ्या मुलांच्या सुरात सूर मिसळतं। आई आपल्याला सोडून गेली, कोणीच ओळखीचं नाही, आई केव्हा येईल, ती येईल की नाही, असे कितीतरी प्रश्न त्या बालमनात येत असतील, नाही का? अशा परिस्थितीत शाळा सुटते, बाई एकेका मुलाला बाहेर घेऊन येतात। त्यावेळी भेदरलेली त्याची शोधक नजर आई दिसताच झरकन बदलते, दोन हातांचा कोमल विळखा आईच्या गळ्यात पडतो। त्यावेळेस होणारा आनंद कुठेही विकत मिळत नाही। भातुकलीचा डाव मांडणं, सगळं खाऊ जमवणं, घरातल्यांचं अनुकरण करणं, न राहून चट्टामट्टा करणं, ही भावी जीवनाची रंगीत तालीम लहानग्यांकडून घडत असते, त्यात आपलीही भूमिका असते। खोटा खोटा चहा मिटक्या मारत पिण्याचा अभिनय करावा लागतो, त्या अमृततुल्य चहापानाचा आनंद आपल्याला

चुकवायचा नसतो. कधी लुटू लुटू धावत असताना साष्टांग नमस्कार होतो आणि मग टिपेचा सूड लागतो. तो थांबवण्यासाठी खाऊ दिला की रडणं लगेच थांबतं. आनंदाचं हसू चेहऱ्यावर उमटतं. पैशाच्या पाठीमागे वेड्यासारखं धावत असताना दोघांपैकी एकाला नोकरी व्यवसायामध्ये काही काळापुरती थोडी तडजोड करणंही लाभदायक ठरतं. हे आनंददायी क्षण अनुभवायचे असतात. आनंद म्हणजे काय? आनंद ही मनाची एक तरल भावावस्था, कुठल्याही वयाच्या टप्प्यावर कोणत्याही कारणानं कोणत्याही वेळी होणारी, देहबोलीतून जाणवणारी, चेहऱ्यावरच्या हास्यातून व्यक्त होणारी किंवा आनंदाश्रूतून झिरपणारी, मनासारखं झालं, मनाला आवडलं, पटलं की व्यक्त होणारी. पैसा हे त्यासाठी साधन होऊ शकतं. पैसे खिशात असले की नाटक किंवा मॅच पहिल्या रंगेत बसून बघण्याचा आनंद मिळवता येतो. तरुण वयाच्या थांब्यावर साहसी खेळ, ट्रेकिंग हे सगळं करण्याकडे कल असतो. त्या मनानं त्यासाठी पैसाही कमी लागतो. मनाचा कणखरपणा, कोणत्याही परिस्थितीशी जुळवून घेण्याची वृत्ती, धीटपणा, प्रसंगावधान अशा कितीतरी गोष्टींनी व्यक्तिमत्वाला आकार येत जातो आणि त्यासाठी पैसा आणि वेळ देऊन या गोष्टीतला आनंद आपल्याला मिळवावा लागतो. वयाचा काटा अजून थोडा पुढे गेला की जीवनात नाही म्हटलं तरी थोडं स्थैर्य येतं. मुलं मोठी झालेली असतात, अशा वेळी आवर्जून सुट्टीमध्ये मुलांसोबत सहलीला जावं, त्यांच्या सहवासाचा आनंद लुटावा, किल्ले बघावेत, प्रेक्षणीय स्थळांना भेटी द्याव्यात, प्रदर्शनं बघावीत, अनेक चांगले वाईट अनुभव एकत्रितपणे घ्यावेत, मुलांचे कल ओळखावेत, मुलांना शिस्तीचीही सवय लावावी, जबाबदारीची जाणीव करून द्यावी, मुलं घरट्यातून उडून जाण्यापूर्वी योग्य संस्कार करावेत. सहज संवाद साधण्यासाठी भटकंती फायदेशीर ठरते. त्यासाठी थोडे पैसे खर्च करायला काहीच हरकत नाही. अहो, नुसता फुगलेला बँक बॅलन्स काय कामाचा? संस्कार हे संस्कार वर्गाला जाऊन होत नाहीत, तर सहवासातून, गप्पांमधून, निरीक्षणामधून होत असतात. ह्या गोड आठवणी आयुष्यभरासाठी सोबत करत असतात. मुलांची शिक्षण, लग्न कार्य अशा जबाबदाऱ्या उरकल्या की मग जोडीनं आरामदायी प्रवास करावा, तीर्थयात्रा कराव्यात, स्वतःच्या छंदांना वेळ द्यावा, नातवंडांना मॉलमध्ये फिरवून आणावं, गावाकडील जीवनशैलीची ओळख करून द्यावी, झाडावरच्या कैऱ्या काढणं, पोहणं, नदी किनारे फिरणं अशा अनेक गोष्टी त्यांच्या समवेत करता येतील. त्या त्या वयात वेळ काळ याप्रमाणे छोटे मोठे आनंद, नात्यातला गोडवा, त्यातली जपणूक आणि त्यासाठी बदल घडवून आणावेत. अंगामध्ये रग असेपर्यंत ह्या गोष्टी सहज करता येतात. म्हणजे शरीर आणि वेळ ह्या दोन्हींची साथ आवश्यक असते. एक चिनी म्हण आहे की आपल्याला दोन पैसे मिळाले तर एका पैशाचं धान्य घ्यावं आणि दुसऱ्याचं फूल घ्यावं. कारण धान्य आपल्याला जगवतं तर फूल कसं जगावं हे शिकवतं. पण फक्त पैसा पैसा करत राहिलं, दुसऱ्या कुठल्याही नात्याला वेळच दिला नाही, आपुलकीचे धागे गुंफलेच नाहीत, तर घर म्हणजे नुसतं संग्रहालय होईल. हास्याचे तुषार, पाखरांची किलबिल, भेटीतला आनंद शिल्लकच राहणार नाही. त्यापेक्षा भावंडांसोबत किंवा नातलगांसमवेत कुठेतरी फिरायला गेलो, कारणाशिवाय एकत्र जमलो, तर आठवणींचा खजिना कायमस्वरूपी सोबत करत राहील, जगण्यासाठी आपल्याला ऊर्जा देत राहील. पैसा साठवणं हेच ध्येय उराशी बाळगून त्यासाठी सगळा वेळ देत राहिलो तर जीवनात फक्त व्यवहार उरेल. सगळ्यांबरोबर खेळताना कधी गड्डा छब्बू द्यायचा, कधी ठरवून गाढव व्हायचं, कधी बदाम चोर व्हायचं, कधी भिकार सावकार खेळत राहायचं, यातली गंमत कशी अनुभवता येईल? अरे रे, तेव्हाच या गोष्टी केल्या असत्या तर, असा पश्चाताप होता कामा नये. मुलांसाठी कोट्यावधींचा बँक बॅलन्स ठेवण्यापेक्षा त्यांना जीवनाचं शिक्षण देऊन कोटी कमावण्यासाठी सक्षम करणं हे जास्त आनंददायी नाही का? शिवाय आपल्या पश्चात आपले पैसे मुलांना ज्यावेळी मिळतात त्यावेळी मुलं 85 आसपास पोचलेली असतात, त्यांची जीवनशैली आकाराला आलेली असते. त्यामुळे काही द्यायचंच असेल तर सडणीच्या काळात देणं फायदेशीर नाही का? वृद्धापकाळी कुणाच्या तोंडाकडे बघण्याची वेळ येऊ नये म्हणून पैसा जरूर सांभाळून ठेवावा. पण इतका नाही की काही अनुभव गाठीला बांधायच्या आधीच काळानं आपल्यावर झडप घालावी आणि पैसा इतरांचं धन व्हावा. कधी कधी काय होतं, निवृत्तीनंतर सगळी कर्तव्य पार पाडल्यानंतर फिरू असा विचार करत भटकंतीवर फुलीच मारली जाते. पण वाढत्या वयाबरोबर अनेक कुरबुरी पाठीमागे लागतात, अनेक बंधनं येतात, त्यामुळे इच्छा आणि पैसा असून सुद्धा घरामध्येच अडकून बसावं लागतं. त्यासाठीच वय, वेळ आणि पैसा यांचं विवेकानं नियोजन करावं. पैशाचा उपभोग आणि आनंद घ्यावा. भरपूर पैसा असेल तर मी इतकी

रक्कम तुला कर्ज म्हणून देतो, तू स्वतःचा व्यवसाय सुरू कर बरं, असं एखाद्या जवळच्या होतकरू व्यक्तीला सांगण्यात किती आनंद आहे. किंवा भरपूर मालमत्ता असेल आणि समाजकार्याकडे ओढा असेल तर उगाच नोकरी व्यवसायात जागा अडवून बसण्यापेक्षा आपल्या बौद्धिक, शारीरिक आणि आर्थिक क्षमतेला वेगळं वळण देण्यातला आनंद काही औरच नाही का? विमा किंवा आपत्कालीन निधीसारखं सुरक्षा कवच सजगपणे तयार करून उरलेला पैसा कौटुंबिक आनंदासाठी खर्च करणं हितावह आहे. अमाप पैसा आहे तर जग फिरून यायचं ना. पैसा आणि आनंद यामध्ये काय महत्वाचं आहे याचा विचार करताना लक्षात येतं की पैसा हे साधन आहे आणि आनंद ही भाववृत्ती आहे. त्यामुळे पैशाशिवाय देखील आनंद घेता येतो हे आजूबाजूला डोळसपणे बघितलं तर आपल्या लक्षात येईल. आयुष्याचे धडे गिरवताना या पुस्तकामध्ये सुप्रसिद्ध लेखिका सुधा मूर्तींनी सांगितलेली गंगेचा घाट ही सत्यकथा आहे. गंगा मोलकरणीचं काम करून पोट भरणारी, एकटा जीव सदाशिव, त्यामुळे आयुष्याला अर्थ नाही असं वाटून तिला नैराश्य यायचं. एकदा एक म्हातारा भिकारी आंघोळीला पाणी द्या म्हणून गयावया करू लागला. गंगानं पाणी दिल्यावर त्याच्या चेहऱ्यावर आनंद पसरला. तिला दुवा देऊन तो निघून गेला. ती मनातून हेलावली, दुसऱ्यासाठी काहीतरी केल्याचा आनंद तिला झाला. दुसऱ्या दिवशी पुन्हा तो आला. ताई, अंगाची खास थांबली, खूप दिवसांनी झोप लागली, असं म्हणत काकुळ तिला येऊन त्यानं पाणी मागितलं. वाळक्या पानांचं सरपण आणून दिलं. आढेवेढे घेत तिनं त्याला पाणी दिलं. आता ती कष्ट करून लांबून पाणी आणून देऊ लागली, म्हणजे तिच्या जीवनाला काहीतरी अर्थ आला. ही भावना सुखावह, आनंददायी होती. गंगाकडे कुणालाही आंघोळीसाठी पाणी मिळतं असं सगळीकडे पसरत गेलं. स्त्री पुरुष मिळून संख्या 30 वर गेली. आजूबाजूचे पाणी आणायला, भरायला आपणहून मदत करू लागले. एकदा सुधा मूर्तीस तिला भेटायला गेल्या. या बाबतीत प्रसार माध्यमांशी बोलायची गंगाची इच्छा नव्हती. ज्यांच्याकडे तिच्यासारखीच कोणतीही गोष्ट नाही अशांची सेवा करण्याची ही संधी तिला आनंद देत होती. धुळीनं भरलेल्या रखरखीत प्रदेशात होणारा त्वचारोगाचा फैलाव तिनं आंघोळीसाठी दिलेल्या पाण्यामुळे नियंत्रणात येत होता. डॉक्टरकडे जाण्याची वेळच येत नव्हती. सुधा मूर्तींनी खोकभर साबणाच्या वाड्या आणि 100 टॉवेल्स आणून देण्याची तयारी दाखवली. त्यावर गंगा म्हणाली, ताई, माझी उघडी झोपडी, तिथे ह्या गोष्टी मी कशा सांभाळणार? शिवाय कधीतरी त्या वस्तू संपणार. मला माझ्या मर्यादा सांभाळून हे काम करायचे आणि लोकांना जाण आहेच की गंगाचं हे तत्वज्ञान पटण्यासारखंच आहे. पैशाशिवाय श्रमदानानं केवढं तरी आनंदाचं घबाड तिच्या हाती लागलं होतं. रतन टाटांचं असंच एक उदाहरण आहे. एका मुलाखतीत मुलाखतकारानं त्यांना विचारलं, सर, तुमच्या जीवनातील सर्वात जास्त आनंददायी क्षण सांगाल का? रतन टाटा म्हणाले, मी जीवनात आनंदाच्या 4 टप्प्यातून गेलो आणि शेवटी मला खऱ्या आनंदाचा अर्थ समजला. पहिला टप्पा संपत्ती आणि संसाधनं जमा करण्याचा होता, पण या टप्प्यावर मला हवा तसा आनंद मिळाला नाही. मग मौल्यवान वस्तू गोळा करण्याचा दुसरा टप्पा आला, पण ह्या गोष्टीची चमक तात्पुरती असते हे मला जाणवलं. त्यानंतर महत्वाचा तिसरा टप्पा आला, तेव्हा भारत आणि आफ्रिका या देशातील 95% डिझेलचा पुरवठा माझ्याकडे होता. भारत आणि आशियातील सर्वात मोठ्या स्टील कारखान्याचा मी मालक होतो, पण इथंही मला कल्पनेतला आनंद मिळाला नाही. आता तो चौथा टप्पा, जेव्हा माझ्या एका मित्रानं मला काही अपंग मुलांसाठी व्हीलचेअर विकत घ्यायला सांगितल्या. सुमारे 200 मुलं होती. मी लगेचच व्हीलचेअर खरेदी केल्या. मित्रानं आग्रह धरला की मी त्याच्यासोबत जाऊन मुलांना व्हीलचेअर स्वहस्ते द्याव्यात. मी गेलो आणि सर्व मुलांना स्वतःच्या हातांनी त्या व्हीलचेअर दिल्या. त्या मुलांच्या चेहऱ्यावर मला आनंदाची चमक दिसली. ती मुलं आनंदाने इकडे तिकडे फिरू लागली. त्या दिवशी मला माझ्या आत खरा आनंद जाणवला. मी तिथून परत जायला निघालो तर त्या मुलांपैकी एकानं माझे पाय धरले. मी हळुवारपणे पाय सोडवण्याचा प्रयत्न केला, पण मुलानं पाय सोडलेच नाहीत, अजून घट्ट धरले. मी खाली वाकलो आणि मुलाला विचारलं, अरे तुला आणखी काही हवंय का? त्यावेळी त्या मुलानं मला जे उत्तर दिलं त्यानं मला धक्काच दिला नाही तर आयुष्याकडे पाहण्याचा माझा दृष्टिकोन पूर्णपणे बदलून टाकला. मुलगा म्हणाला, सर, मला तुमचा चेहरा लक्षात ठेवायचा आहे, जेणेकरून मी तुम्हाला स्वर्गात भेटेन तेव्हा मी तुम्हाला ओळखू शकेन आणि पुन्हा तुम्हाला धन्यवाद देऊ शकेन. कोणीतरी तुमचा चेहरा पुन्हा पाहू इच्छित आहे ही भावना सगळ्यात जास्त आनंद देणारी आहे. ही दाद तुमच्या

0: शारीरिक सौंदर्याला नसून वैचारिक आणि कार्मिक सौंदर्याला आहे हे वेगळं सांगायला नकोच. ठाण्यातल्या प्रदीप वाचनालयाचे आदरणीय काळे काका, ज्यांना वाचनाची अत्यंत आवड, सदैव पुस्तकांच्या जगात रमणारे, आपली नोकरी सांभाळून केवळ इतरांनी वाचावं यासाठी त्यांनी वाचनालय सुरू केलं. वेगवेगळ्या प्रकाशकांकडून पुस्तकं आणायची, सुंदर टिकाऊ कव्हर्स घालायची, नोंदी करायच्या, असं सगळं काम त्यांनी ना नफा ना तोटा या तत्वावर केलं. फक्त नाव आणि पुस्तकाची नोंद, कुठल्याही प्रकारचा कागदी व्यवहार नाही. 50 वर्षाहून अधिक काळ हे काम काळे काका करत राहिले. पुस्तकांचं घर निर्माण करून स्वतःबरोबर अनेकांच्या जीवनात आनंद निर्माण केला. जीवन त्यांना कळले हो असंच म्हणावं लागेल, नाही का? ज्येष्ठ संशोधक दत्तप्रसाद दाभोळकर यांनी आपल्या नरगुंद सरांविषयीचा अनुभव सांगितला आहे. ऋषितुल्य डॉक्टर नरगुंद सरांनी 100 विद्यार्थ्यांना डॉक्टरेटसाठी मार्गदर्शन केलं. डॉक्टर दाभोळकरांनाही डॉक्टर नरगुंद यांच्या हाताखाली डॉक्टरेट करण्याचं वेळ होतं. ते सरांशी बोलले, त्यावर डॉक्टर नरगुंद म्हणाले, हे पहा, ही परीक्षा पद्धत म्हणजे चक्क लॉटरी आहे. ही लॉटरी लागलेल्या तुमच्यासारख्या मुलांचं आयुष्य घडलेलं आहे, पण या परीक्षा पद्धतीनं ज्या मुलांना तृतीय श्रेणी दिली त्यामुळे जे कारण नसताना आयुष्यात निराश झाले आहेत त्यांनाच मी डॉक्टरेटसाठी घेऊन पुन्हा जीवनात उभं करणार आहे. हा धक्का विलक्षण होता. डॉक्टर नरगुंद सरांच्या सल्ल्यावरून डॉक्टर दाभोळकर नोकरीत रुजू झाले, पण वर्णव्यवस्थेमुळे त्यांची घुसमट होऊ लागली. ते परत आले. त्यांच्याच सल्ल्यानुसार 2 वर्षात डॉक्टरेट पूर्ण करण्याची अट डॉक्टर दाभोळकरांनी पूर्ण केली. आणि हे सर्व चालू असताना डॉक्टर नरगुंद, एक महान शास्त्रज्ञ, यांनी सर्वतोपरी त्यांना मदतीचा हात दिला. डॉक्टर दाभोळकरांनी कृतज्ञतापूर्वक डॉक्टर नरगुंद यांना विचारलं, सर, तुम्ही माझ्यासाठी एवढं केलं, मी गुरुदक्षिणा म्हणून काय देऊ? त्यावर ते म्हणाले, तुला असा प्रश्न विचारणारी माणसं तुझ्या भोवती गोळा कर, तीच माझी गुरुदक्षिणा. कशात आनंद मानायचा हे सांगणारं उत्तम उदाहरण. प्रसिद्ध लेखिका दुर्गा भागवत त्यांच्या गोधडी या पुस्तकात JRD टाटांविषयी एक हृदय आठवण सांगतात. JRD टाटा कार स्वतः चालवत. 9 वाजल्यानंतर वाळकेश्वरहून मरीन ड्राईव्ह वरून ते कार चालवताना दिसत. सेवक असलाच सोबत तर तो मागे बसलेला असायचा. एकदा असेच ते विल्सन कॉलेजच्या रस्त्यावरून जात होते. एक विद्यार्थी रस्त्यावर बसची वाट पाहत असलेला त्यांना दिसला. कुठल्याही वाटसरूला कारमध्ये घ्यायचं हा त्यांचा छंद होता. त्यांनी गाडी थांबवून त्या विद्यार्थ्याला, अरे तुला कुठे जायचंय असं विचारलं. तर त्याला फोर्टमध्ये जायचं होतं. JRD म्हणाले, बस माझ्याजवळ. तो बसला. वाटेत अगदी छान गप्पा झाल्या. त्याचा मुक्काम आला तेव्हा तो मुलगा म्हणाला, थँक्स, मला आता उतरायचंय. पण आपण कोण? JRD टाटा. हे ऐकताच तो मुलगा अक्षरशः थरथरला. तो म्हणाला, सर, मला क्षमा करा, मी तुमच्याशी वाटेल तशा गप्पा मारल्या. त्यावर JRD दार उघडत म्हणाले, अरे त्यात काय, तुझ्या बोलण्याने मलाही आनंद झाला, मी रिलॅक्स झालो. पुन्हा तू केव्हाही माझ्या बरोबर ये. अत्यंत व्यग्र जीवनशैलीमध्ये सुद्धा आनंद मिळवण्याची ही धडपड खरंच किती स्तुत्य आहे. खरं तर आनंद हेच आपलं मूळ स्वरूप आहे, त्यामुळे आपला ओढा आनंदाकडेच असतो. ते रास्तही आहे. पैसा मिळवायचा मिरवायचा, त्याचा उपभोग घेत त्याच्यासह आणि त्याच्याशिवाय देखील आनंद घेत राहायचं.
1: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलं सुचित्रा साठे यांचं मनोगत, पैसा की आनंद काय महत्वाचं. वाचक स्वर होता दिनेश अडावतकर यांचा आणि सादरकर्त्या होत्या नेहा खरे. माझ्या सहकारी मधुलिका सुहिता चेतना यांच्यासोबत मी दीप्ती आंबेकर आपली रजा घेते. वनिता मंडळात पुन्हा भेट होईलच. तोपर्यंत आनंदी रहा आणि ऐकत रहा आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी.

0: Унидам.
1: वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आपण ऐकलात. 101.5 मेगाहर्ट्सवर आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत. श्रोत्यांना दुपारचा 1 वाजला आहे. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत. थोडीही देर मी

नंदिनी मथुरे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या, प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केक मध्ये एससीओ सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार। चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास। INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल। अमेरिकेचा होर्मुझ मध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला। कच्च्या तेलाचे दर वाढले। नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले, 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता। आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद। किर्गिस्तानच्या आपल्या 2 दिवसांच्या दौऱ्याच्या पहिल्या दिवशी आज प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी बिश्केक इथे फ्रेंड्स ऑफ इंडिया संवादात सहभाग घेतला। त्यानंतर त्यांनी बिश्केक इथल्या महात्मा गांधींच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं। त्यानंतर ते आज शांघाय सहकार्य संघटनेच्या सदस्य देशांच्या नेत्यांशी द्विपक्षीय चर्चा करणार आहेत। यात रशिया, इराण, किर्गिस्तान आणि आर्मेनियाच्या राष्ट्रप्रमुखांशी होणाऱ्या बैठकांचा समावेश आहे। किर्गिस्तान दौऱ्याच्या दुसऱ्या आणि शेवटच्या दिवशी प्रधानमंत्री शांघाय सहकार्य संघटनेच्या 26व्या शिखर परिषदेला संबोधित करतील। शांघाय सहकार्य संघटनेच्या स्थापनेला 25 वर्ष पूर्ण होत असल्याच्या पार्श्वभूमीवर ही शिखर परिषद होत आहे। याशिवाय मध्य आशियाच्या समृद्ध सांस्कृतिक वारशाचं दर्शन घडवणाऱ्या 6व्या जागतिक भटक्या जमातींच्या क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन सोहळ्यालाही प्रधानमंत्री मोदी उपस्थित राहणार आहेत। 2026-27 या आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहण्याची शक्यता आहे असं केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे। अमेरिकेच्या दौऱ्यावर शिकागो इथे भारतीय समुदायाला त्या संबोधित करत होत्या। अमेरिका इराण संघर्ष, होर्मुझची सामुद्रुद्धनी बंद पडल्यामुळे निर्माण झालेली भूराजकीय अनिश्चितता आणि पुरवठा साखळीत व्यत्यय असूनही भारत आपली विकासाची गती कायम राखेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला। दरम्यान G20 आणि संबंधित बैठकांमध्ये सहभागी होण्यासाठी केंद्रीय अर्थमंत्री आज दक्षिण कॅरोलिना इथं पोहोचले आहेत। आज आणि उद्या आहे। वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचाच महत्वाचा भाग नाही, तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं। त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या। देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं। सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं। देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली। INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं। निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्तान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे। या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं। सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं। समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता INS निपुण या जहाजाकडे आहे, त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल। देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे। यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरण

संरक्षण मंत्रालयाने सांगितलं, मात्र हा ड्रोन सोडल्याची इराणनं पुष्टी केलेली नाही. यानंतर आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाचे दर पुन्हा वाढले आहेत. ब्रेंट क्रूडचे दर $90 प्रतिबॅरलवर पोहोचले, तर WTI क्रूड $86 प्रतिबॅरलवर पोहोचला आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत, बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबर पूर्वी होईल. न्यायालयाने या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. पेट्रोल पंपांवर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेल्या जोकोविचनं ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी आज बिश्केकमध्ये SCO सदस्य देशांची द्विपक्षीय चर्चा करणार. चालू आर्थिक वर्षात भारताचा आर्थिक विकास दर 7% किंवा त्याहून अधिक राहील असा केंद्रीय अर्थमंत्र्यांना विश्वास. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. अमेरिकेचा काल होर्मुझमध्ये लारक बेटावरच्या इराणी तळावर हल्ला. कच्च्या तेलाचे दर वाढले. नेपाळमध्ये 903 पुरबळींचे मृतदेह सापडले. 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.

कभी साथ न छोड़ेंगे।

का एक कोना, मैं और मेरी तन्हाई, सुनहरे गानों का बिछौना, यादों

विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आपण ऐकत होतात आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून 101.5 मेगाहर्ट्सवर. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे. श्रोत्यांना दुपारचे 3 वाजता आहेत. प्रादेशिक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून काही क्षणातच आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

आकाशवाणी मुंबई रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले. 4000 पेक्षा जास्त जण अद्याप बेपत्ता.

0: रश्मी पाटकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले. 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार्यासंबंधी ऑक्टोबर 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमांनुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचनेत म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षासाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलं आहे. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चीपची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चीपची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे. राज्यात SIR अर्थात मतदार याद्यांची फेरतपासणी आणि सुधारणा मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येणार आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी असं आवाहन प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. त्याचबरोबर राजकीय पक्षांची कार्यालयं, तहसील कार्यालय आणि मतदार नोंदणी कार्यालयांमध्येही नागरिकांना ही यादी पाहता येणार आहे. सातारा जिल्ह्यातल्या आठही विधानसभा मतदारसंघातली प्रारूप मतदार यादी विशेष सखोल पुनरीक्षण मोहिमेअंतर्गत आज प्रसिद्ध करण्यात आली. जिल्ह्यात 26,51,347 मतदारांपैकी 3,41,925 मतदारांचं गणना प्रपत्र आयोगाला मिळालेलं नाही. 1,91,000 मतदार कायमसाठी स्थलांतरित झाले आहेत तर 88,490 मतदार हयात नसल्याची नोंद झाली आहे. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या DSV श्रेणीतल्या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे असं नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. सध्या सागरी क्षेत्र अधिकाधिक स्पर्धात्मक आणि आव्हानात्मक होत आहे, त्यामुळे धोरणात्मक परिवर्तन ही काळाची गरज बनल्याचं त्यांनी स्पष्ट केलं. समुद्राच्या वेगवान लाटा आणि प्रतिकूल हवामानातही स्थिर राहून काम करण्याची क्षमता INS निपुण या जहाजाकडे आहे. त्यामुळे समुद्राच्या तळाशी अडकलेल्या पाणबुडीसह खलाशांना बाहेर काढणं किंवा समुद्राखाली बिघडलेली जहाजं अथवा त्यावरची यंत्रसामुग्री दुरुस्त करणं आता शक्य होऊ शकेल. वस्त्र आणि वस्त्र प्रावरण क्षेत्र हा केवळ देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्वाचा भाग नाही तर त्याचं लाखो नागरिकांना उपजीविका देण्यात महत्वपूर्ण योगदान आहे असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. ते नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. देशाचा उच्च सांस्कृतिक वारसा आणि मूल्य यांच्या आधारे जागतिक दृष्टिकोन अंगीकारण्याचं आवाहन त्यांनी विद्यार्थ्यांना केलं. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं.
1: आप ऐसे समय में फैशन टेक्नोलॉजी के विभिन्न विधाओं के स्नातक बन रहे हैं जो भारत आत्मनिर्भरता के अनेक आयामों पर तेजी से आगे बढ़ रहे हैं. आज हमारे देश पहले की तुलना में कहीं अधिक आत्मविश्वास के साथ विश्व पटल पर अपनी भूमिका को विस्तार दे रहे हैं. मुझे बताया गया है कि 20 साल पहले महिलाओं की संख्या केवल 20% था. अभी 4000 करीब जो बच्चे यहाँ उपस्थित है उनमें से 85% महिलाएं हैं.
0: देशभर पसरलेल्या फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या 18 संकुलांमधल्या विद्यार्थ्यांना यावेळी पदवी प्रदान करण्यात आली. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा

0: एकदा स्वागत. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी डीएनए विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यीय न्यायवैद्यक तज्ज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. ज्या मृतदेहांची ओळख पटवणं शक्य नसेल त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आल्याची माहिती नेपाळचे परराष्ट्र सचिव अमृत बहादूर राय यांनी दिली आहे. इथल्या चिलिमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलं आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. नीट पेपरफुटी संदर्भात झालेल्या आंदोलनादरम्यान आंदोलक विद्यार्थ्यांविरोधात दाखल झालेले FIR रद्द करण्यासाठी केंद्र सरकारने सर्वोच्च न्यायालयात अर्ज केला आहे. संविधानाच्या 142 कलमान्वये मिळालेल्या विशेषाधिकारांचा वापर करण्याची परवानगी महाधिवक्ता तुषार मेहता यांनी सरन्यायाधीश न्यायमूर्ती सूर्यकांत यांच्या नेतृत्वाखालच्या पीठाकडे मागितली. न्यायालय उद्या या अर्जावर सुनावणी करेल. पेट्रोल पंपावर इंधन भरण्यासाठीच्या प्रत्येक नळीच्या तोंडावर पेट्रोलमधल्या इथेनॉलचं नेमकं प्रमाण दर्शवणारं माहितीचं लेबल लावण्याचे निर्देश केंद्र सरकारला द्यावेत अशी मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयानं आज फेटाळली. सध्याच्या वाहनांच्या ताफ्यासाठी E20 प्रत्यक्ष वापराबाबतच्या सुसंगततेची तपासणी करण्यासाठी आणि त्यासंदर्भात सार्वजनिक अहवाल सादर करण्यासाठी एक स्वतंत्र तज्ज्ञ समितीची स्थापना करावी अशा मागण्या याचिकेत करण्यात आल्या होत्या. न्यायमूर्ती MM सुंदरेश आणि न्यायमूर्ती प्रसन्न वराळे यांच्या खंडपीठासमोर या याचिकेची आज सुनावणी झाली. संबंधित याचिका ही दुसऱ्याच्या वतीने किंवा अप्रत्यक्ष हेतूने केलेली याचिका असून अशाच प्रकारची याचिका यापूर्वी न्यायालयाने फेटाळल्याचा युक्तिवाद महाधिवक्ता R व्यंकटरमणी यांनी केला. तो मान्य करून संबंधित याचिका उच्च न्यायालयापुढे सादर करण्याचे निर्देश सर्वोच्च न्यायालयाने याचिकाकर्त्यांना दिले. राष्ट्रीय हरित न्यायाधिकरणाच्या सदस्यांच्या कार्यकाळाबद्दलची सुनावणी तातडीनं घ्यायला सर्वोच्च न्यायालयानं मान्यता दिली आहे. 15 सप्टेंबरला होणारी सुनावणी आता 8 सप्टेंबरपूर्वी होईल. न्यायालयानं या सदस्यांना दिलेली मुदतवाढ 8 तारखेला संपत असून त्यानंतर प्राधिकरणाची तीनही पीठं कार्यरत राहणार नाहीत असं बार असोसिएशननं लक्षात आणून दिल्यानंतर सुनावणी लवकर घ्यायचा निर्णय सर्वोच्च न्यायालयानं घेतला. सर्बियाचा अग्रगण्य टेनिसपटू नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद झाला. न्यूयॉर्कच्या आर्थर ॲश मैदानावर काल अर्जेंटिनाच्या मारियानो नोवोनेने अटीतटीच्या सामन्यात त्याचा पराभव केला. विविध दुखण्यांनी बेजार झालेला जोकोविचने ही लढत 7-6, 5-7, 4-6, 6-2, 6-1 अशी गमावली. महिला क्रिकेटमध्ये दुबईत सुरू असलेल्या आशिया चषक T20 स्पर्धेत भारताने काल थायलंड संघाचा 94 धावांनी पराभव करून विजयी सलामी दिली. भारताने विजयासाठी 160 धावांचं आव्हान दिलं होतं, मात्र थायलंडचा डाव 17व्या षटकात 65 धावा दाटुपला. 64 धावा फटकावणारी शफाली वर्मा सर्वोत्कृष्ट खेळाडू ठरली. भारताचा यानंतरचा सामना येत्या गुरुवारी 3 सप्टेंबर रोजी हाँगकाँग विरुद्ध होणार आहे. नागपूरमधल्या भानुताई गडकरी ग्रामीण विकास संस्थेनं आज महाल इथल्या श्री क्षेत्र कल्याणेश्वर मंदिरात कॅन्सर तपासणी शिबिर आयोजित केलं होतं. याप्रसंगी 200 अधिक महिलांची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. ठळक बातम्या पुन्हा एकदा. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. INS निपुण नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल. नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले. 4000 जास्त जण अद्याप बेपत्ता. आणि नोवाक जोकोविच अमेरिकन खुल्या टेनिस स्पर्धेच्या पहिल्याच फेरीत बाद. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण.
2: यंदा मंगळसूत्र घ्यायचंय, पण खास ऑफर हवी, मग चला पुना गार्गे आणि सन्सच्या मंगळसूत्र महोत्सवात. जुन्या सोन्याच्या एक्सचेंज वर 0% घट, सोन्याच्या मंगळसूत्राच्या मजुरीवर 50% सूट आणि हिऱ्यांच्या मंगळसूत्र

گستاخی ماں، گستاخی ماں، چہرے پہ گری

आम्ही आकाशवाणीच्या अमरावती केंद्रावरून बोलत आहोत 101.5 मेगाहर्ट्सवर. श्रोत्यांनो, सायंकाळचे 5 वाजता आहेत. शुभसंध्या. ठळक मराठी बातमीपत्र आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत. काही क्षणांची प्रतीक्षा.

नमस्कार, मी रश्मी पाटकर. ऐकूयात काही ठळक घडामोडी. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 मध्ये तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या ताफ्यात समारंभपूर्वक दाखल झालं. निस्तार वर्गाच्या

0: वी श्रेणीतल्या या जहाजाची बांधणी विशाखापट्टणम इथल्या हिंदुस्थान शिपयार्ड लिमिटेडनं स्वदेशी तंत्रज्ञानानं केली आहे. या जहाजामुळे खोल समुद्रातल्या परिचालनासाठी भारतीय नौदलाला नवी शक्ती मिळाली आहे, असं नौदल प्रमुख ऍडमिरल कृष्ण स्वामीनाथन यांनी मुंबईत या समारंभात बोलताना सांगितलं. वस्त्र आणि वस्त्रपावरण हा क्षेत्र हा देशाच्या सांस्कृतिक वारशाचा महत्वाचा भाग असून लाखो नागरिकांना त्यामुळे उपजीविका मिळाली आहे, असं राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी आज सांगितलं. त्या नवी दिल्लीत राष्ट्रीय फॅशन टेक्नॉलॉजी संस्थेच्या पदवीदान समारंभात बोलत होत्या. सध्या या क्षेत्रात महिलांचं प्राबल्य असल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं. राज्यात एसआयआर मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध करण्यात येत आहे. नागरिकांनी प्रारूप मतदार यादीत आपलं नाव समाविष्ट असल्याची खात्री करून घ्यावी, असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 101.5 MHz वर आपण ऐकत आहात

0: करून घ्यावी असं आवाहन प्रशासनानं केलं आहे. ही प्रारूप मतदार यादी जिल्हाधिकारी तसंच जिल्हा निवडणूक अधिकारी यांच्या संकेतस्थळावर उपलब्ध असेल. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 7 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: 101.5 MHz वर आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या अमरावती केंद्राचं प्रसारण. चटपटीत चमचमीत चवदार स्वाद ब्युटीफुल पदार्थ असो कुठलाही रुचकर बनवणार घरकुल.
2: घरकुल मसाले ज्यांच्या घरी वर्णावी त्यांची खवय्ये गिरी.
1: म्हणून जेवण हवं असेल ठसकेबाज घरकुल मसाले आणा आज. आकाशवाणीचं हे अमरावती केंद्र आहे 101.5 MHz वर आणि प्रसार भारतीच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ऍप वर. विविध भारती प्रसारण सेवेचे कार्यक्रम आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही पुन्हा सहक्षेपित करीत आहोत.
3: सुनले मेरी कहानी.

प्यार की आग में तन बदन जल गया, प्यार की आग में तन बदन जल गया।

मतदारांनी 30 सप्टेंबरपर्यंत संबंधित मतदार नोंदणी अधिकाऱ्याकडे आपले दावे आणि आक्षेप नोंदवावे असं आवाहन करण्यात आलंय. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं सीसीटीव्ही चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलंय. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागानं आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी ऑक्टोबर 2025 मध्ये तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहे. संबंधित महाविद्यालयांनी विद्यापीठ आयोगाच्या नियमानुसार पदभरतीची प्रक्रिया करावी असं अधिसूचना म्हटलं आहे. मुलाखतीचं चित्रीकरण मुलाखतीच्या दिवसापासून 1 वर्षांसाठी सांभाळून ठेवावं असंही शासनानं सांगितलंय. स्वदेशी बनावटीचं INS निपुण हे जहाज आज भारतीय नौदलाच्या सेवेत दाखल झालं. खोल समुद्रातली डायव्हिंग, पाण्याखालची तपासणी आणि संकटात सापडलेल्या पाणबुड्यांच्या बचावासाठी हे जहाज महत्वाची भूमिका बजावणार आहे. INS निपुण मध्ये अत्याधुनिक डायव्हिंग उपकरणं, पाण्याखालील रोबोट्स, वैद्यकीय सुविधा आणि पाणबुडी बचाव यंत्रणा उपलब्ध आहे. विमुक्त समाजाला घटनात्मक हक्क, सन्मान आणि न्याय मिळवून देत स्थिर आणि चिंतामुक्त जीवन देण्यासाठी सरकार कटिबद्ध असल्याची ग्वाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली. मुंबईतील माटुंगा इथं आयोजित शिवसेना भटके विमुक्त हक्क, न्याय आणि विकास परिषद 2026 मध्ये 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कांसाठी देशव्यापी चळवळ उभी करण्याचा निर्धार त्यांनी व्यक्त केला. शिक्षण, रोजगार, निवारा, आरोग्य, कौशल्य विकास आणि उद्योगांच्या माध्यमातून समाजाला विकासाच्या मुख्य प्रवाहात आणण्यावर सरकारचा भर असल्याचं शिंदे यांनी सांगितलं. भटक्या विमुक्त समाजाच्या लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांच्या जतनासाठी राज्यस्तरीय संमेलन घेण्याची घोषणा यावेळी त्यांनी केली. देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केलाय. यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमी कंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि

0: WTI क्रूड $86 प्रति बॅरलवर पोहोचला आहे.
1: या प्रादेशिक बातम्या आपण आकाशवाणीच्या नागपूर केंद्रावरून ऐकत आहात. आमच्या केंद्रावरील सर्व बातम्या ऐकण्यासाठी आणि ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी मराठी न्यूज नागपूर ऑल इंडिया रेडिओ या आमच्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.
0: आकाशवाणीचं हे नागपूर केंद्र आहे. नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत बचाव आणि शोध कार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. बेपत्ता झालेल्यांमध्ये नेपाळचं पोलीस दल, लष्कर तसंच सरकारी कार्यालयातल्या कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. नेपाळमधल्या रुग्णालयांमध्ये मृतदेहांची ओळख पटवण्याचं काम सुरू आहे. या कामासाठी DNA विश्लेषणात तज्ज्ञ असलेल्या भारताच्या 18 सदस्यांच्या न्यायवैद्यक तज्ञांचं पथक नेपाळमध्ये दाखल झालं आहे. इथल्या चिलीमे आणि लांगटांग परिसरातल्या जलविद्युत प्रकल्पांच्या बोगद्यांमध्ये शेकडो जण अडकले असून त्यांना बाहेर काढण्यासाठी भारत आणि नेपाळच्या पथकांकडून शोध आणि बचाव कार्य सुरू आहे. पूरबाधित जिल्ह्यांमधून आतापर्यंत 10,000 जास्त लोकांना सुरक्षितपणे बाहेर काढण्यात आलं असून 3,000 जास्त नेपाळी नागरिकांना सुरक्षित स्थळी हलवण्यात आलंय. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहे. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 404 नागरिकांची नोंद झाली आहे. गरजू आणि गरीब बंदिवानांना मोफत आणि प्रभावी कायदेशीर मदत मिळावी यासाठी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाच्या पुढाकारानं 13 मार्च 2023 रोजी सुरू करण्यात आलेल्या लोक अभिरक्षक प्रणाली आधारदायी ठरते आहे. या प्रणालीकडे वर्धा जिल्ह्यात आतापर्यंत 1,394 प्रकरणं प्राप्त झाली असून त्यापैकी 783 प्रकरणं निकाली काढण्यात आली आहे. निकाली निघालेल्या प्रकरणांपैकी सुमारे निम्म्या प्रकरणात न्यायालयानं दोषमुक्ती दिल्याचं सांगण्यात आलंय. आर्थिक परिस्थितीमुळे न्यायालयीन लढाई लढणं शक्य नसलेल्या पात्र बंदिवानांना लोक अभिरक्षकांकडून मोफत कायदेशीर मार्गदर्शन आणि न्यायालयीन प्रतिनिधित्व दिलं जातं. कापूस आणि ग्रामीण संस्कृतीसोबतच यवतमाळची ओळख बनलेल्या बुडीचा चिवड्याला आता जागतिक स्तरावर नेण्याचा संकल्प SL फाउंडेशननं केलाय. 1936 मध्ये अवघ्या एका आण्यात शेतकऱ्यांसाठी सुरू झालेल्या या व्यवसायाला तब्बल 90 परंपरा लाभली असून आज तो यवतमाळच्या खाद्य संस्कृतीचा अविभाज्य भाग बनलाय. याच पारंपरिक चिवड्याचा विश्वविक्रम करण्यासाठी 27 ऑक्टोबरला तब्बल 10,000 पायली चिवडा तयार करण्याचा उपक्रम आयोजित करण्यात येणार आहे. कृषी निविष्ठांच्या विक्री व्यवहारात पारदर्शकता आणण्यासाठी वाशिमसह राज्यातील 9 जिल्ह्यात 25 ऑगस्ट पासून सुरू करण्यात आलेल्या QR कोड आधारित खत विक्री उपक्रमात वाशिम जिल्हा तिसऱ्या स्थानी राहिला. 25 ते 28 ऑगस्ट या कालावधीत उपलब्ध आकडेवारीनुसार जिल्ह्यात 3,089 शेतकऱ्यांनी QR पद्धतीनं खतासाठी नोंदणी केली. त्यापैकी 1,917 शेतकऱ्यांना प्रत्यक्ष 461 मेट्रिक टन खताची विक्री करण्यात आली. मध्य रेल्वेच्या नागपूर विभागातील रेल्वे सुरक्षा दलानं ऑपरेशन नार्कोज अंतर्गत कारवाई करत सुमारे 5.25 लाखांचा 10.4 किलो संशयित गांजा जप्त करून एका व्यक्तीला ताब्यात घेतलं. मुंबई CSMT साप्ताहिक सुपरफास्ट एक्सप्रेस मध्ये सिंधी वर्धा दरम्यान झालेल्या कारवाईत ताब्यातील व्यक्ती आणि मुद्देमाल GRP वर्धा यांच्या स्वाधीन करण्यात आला असून गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू आहे. गोंदिया जिल्ह्यात 30 वर्षांवरील नागरिकांच्या असंसर्गजन्य आजारांचं वेळीच निदान आणि उपचारासाठी 30 वर्षांचा पल्ला तपासणी आणि सल्ला अभियान 1 सप्टेंबर ते 10 डिसेंबर दरम्यान राबवण्यात येणार आहे. अभियानाअंतर्गत मधुमेह, उच्च रक्तदाब तसंच तोंड, स्तन आणि गर्भाशय मुखाच्या कर्करोगाची मोफत तपासणी करण्यात येणार आहे. गोंदियावासियांनी जवळच्या शासकीय आरोग्य केंद्रात जाऊन मोफत आरोग्य तपासणी करून घ्यावी असं आवाहन जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी जेनित दोनतुला यांनी केलं आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. राज्यात SIR मोहिमेअंतर्गत तयार करण्यात आलेली प्रारूप मतदार यादी आज प्रसिद्ध. 21.14% मतदार विविध कारणास्तव असमाविष्ट. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. देशात चिप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारच्या सेमिकॉन योजनेच्या दुसऱ्या टप्प्यात 1,27,000 रुपयांची तरतूद. आणि नेपाळमध्ये 903 पूरबळींचे मृतदेह सापडले, 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता. याबरोबरच हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. यापुढील ठळक बातमीपत्र आपण 6:58 ऐकू शकाल. नमस्कार.

0: आकाशवाणी मुंबई अंकिता आपटे प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकाची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. एसआयआर अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघाच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या. त्यात 21% अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. याविषयी अधिक जाणून घेऊया आमच्या प्रतिनिधीकडून.
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे. मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणनापत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30

0: खातं भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
1: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकता. परंतु असा गृहित धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकता. पुढील निवडणूक येईल पर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
0: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघर मधली ही मतदान केंद्र आहेत.
2: चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% राहिला आहे. गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% होता. या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं. या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती. उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली. गेल्या वर्षी हा दर 6.1% होता. व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली. देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे. पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील.
3: आपल्या देशात 1.5 कोटींपेक्षा जास्त दृष्टीहीन किंवा अंध आहेत, पण अंधत्वाने आयुष्य थांबत नाही. आयुष्य प्रकाशमान करण्याच्या अनेक वाटा आहेत. या अंधत्वा संदर्भातील कोणतेही प्रश्न, शंका आणि माहितीसाठी संपर्क साधा 8800004334.
2: नेपाळमध्ये आलेल्या पुरानंतर मदत, बचाव आणि शोधकार्य आजही सुरू आहे. आतापर्यंत 903 जणांचे मृतदेह सापडले असून 4,000 जास्त जण अद्याप बेपत्ता असल्याची माहिती नेपाळच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणानं दिली आहे. दरम्यान 403 भारतीय नागरिक चीनमधून सुरक्षितपणे नेपाळमध्ये पोहोचले असून 500 भारतीय नागरिक चीनमध्ये सुरक्षित आहेत. राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडे आपत्तीग्रस्त भागात अडकलेल्या 406 नागरिकांची झाली आहे. त्यापैकी 342 जणांशी संपर्क झाला असून 60 जणांशी संपर्क करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. राज्यातले 262 नागरिक अजूनही नेपाळ आणि चीनमध्ये आहेत. राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहाय्यक प्राध्यापकांची 5012 पदं भरण्यासाठी राज्य शासनानं मंजुरी दिली आहे. तसंच भरतीच्या वेळी मुलाखतीचं CCTV चित्रीकरण अनिवार्य करण्यात आलं आहे. उच्च आणि तंत्रशिक्षण विभागाने आज त्याची अधिसूचना जारी केली. विद्यार्थी पटसंख्या आणि कार्यभार यासंबंधी 2025 तयार केलेल्या समीकरणानुसार ही पदं मंजूर केली आहेत. रस्ते अपघातातले वाढते मृत्यू रोखण्यासाठी राज्यात अत्याधुनिक वाहतूक यंत्रणा उभारली जाणार असून त्यासाठी 250 कोटींची तरतूद केल्याची माहिती परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांनी दिली. ठाण्यात एका कार्यक्रमात ते बोलत होते. मागण्या पूर्ण झाल्याशिवाय उपोषण सोडणार नाही आणि आंदोलनासाठी मुंबईला जाणारच असा निर्धार मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे यांनी आज पुन्हा व्यक्त केला. मराठा आरक्षणाच्या मुख्य मागणीसाठी आंतरवाली सराटी इथे त्यांच्या उपोषणाचा आज 3रा दिवस होता. मराठा समाज बांधवांनी गनिमी काव्याचा वापर करून 12 तारखेपर्यंत मुंबईत दाखल व्हावं आणि

येताच आंदोलनात सहभागी व्हावं अशा सूचना त्यांनी केल्या. जरांगे यांच्या मागण्यांबाबत राज्य सरकार सकारात्मक आहे, त्यांच्याशी चर्चा करतानाच ओबीसी समाजावर अन्याय होऊ देणार नाही असं आश्वासन मंत्री उदय सामंत यांनी मुंबईत वार्ताहर परिषदेत दिलं. तर जरांगे यांना मुंबईत यायची गरज भासणार नाही यासाठी राज्य सरकार प्रयत्नशील असल्याचं आमदार प्रसाद लाड म्हणाले. मराठा आणि ओबीसी समाजामध्ये संघर्ष निर्माण करणारे मुद्दे पुढे करून राज्य सरकार जनतेच्या मूळ प्रश्नांपासून लक्ष विचलित करत आहे असा आरोप काँग्रेस नेते नाना पटोले यांनी केला. मराठा, धनगर, ओबीसी आणि आदिवासी समाजांमध्ये संघर्ष निर्माण करण्याऐवजी सरकारनं बेरोजगारी, रोजगार आणि विकासाच्या प्रश्नांकडे लक्ष द्यावं असंही त्यांनी सुचवलं. फेक नरेटिव्हच्या माध्यमातून देशाची आणि राज्याची प्रतिमा खराब करायचा प्रयत्न सध्या सुरू आहे आणि त्याला वैचारिक पातळीवर चोख प्रत्युत्तर देण्याची गरज आहे असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सांगितलं. पुण्यात भाजपाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत ते बोलत होते. देश आत्मनिर्भरतेच्या दिशेनं वाटचाल करत असताना विकसित भारताची घोडदौड रोखण्यासाठी अनेक शक्ती प्रयत्नशील आहेत, राज्यघटनेचा गैरवापर करत आहेत असा आरोप त्यांनी केला. काँग्रेस नेते राहुल गांधी पुण्यात खोटं बोलले असा दावाही त्यांनी केला. गणेशोत्सव सांस्कृतिक पद्धतीनं साजरा व्हावा असं मुख्यमंत्र्यांनी सुचवलं. 52 भटक्या विमुक्त समाजांना एकत्र आणून त्यांच्या हक्कासाठी देशव्यापी चळवळ उभारण्याकरता राज्य सरकार वचनबद्ध असल्याचं उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज सांगितलं. भटके विमुक्त दिनानिमित्त मुंबईत शिवसेनेतर्फे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते. या समाजाला शिक्षण, उद्योग, नेतृत्व आणि विकासात वाटा मिळाला पाहिजे याकरता प्रयत्न करण्याचं आश्वासन त्यांनी दिलं. तसंच लोककला, हस्तकला आणि पारंपरिक व्यवसायांचं जतन करण्यासाठी राज्यस्तरीय संमेलन भरवण्यात येईल असंही ते म्हणाले. शिवसेनेचे नेते, कार्यकर्ते आणि पदाधिकारी या बैठकीला उपस्थित होते. राष्ट्रवादी काँग्रेसने ग्रामीण भागात संघटन वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. पक्षाच्या गाभा समितीची बैठक आज मुंबईत राष्ट्रीय अध्यक्ष सुनेत्रा पवार यांच्या अध्यक्षतेखाली झाली. त्यानंतर प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी वार्ताहर परिषदेत ही माहिती दिली. जिल्हा परिषदेच्या निवडणुकांसाठी ज्येष्ठ नेते दिलीप वळसे पाटील यांना समन्वयक नेमण्यात आलं असून येत्या 27 सप्टेंबरला नाशिक इथं राज्यव्यापी शिबिर आयोजित करणार असल्याचं तटकरे यांनी सांगितलं. ठळक बातम्या पुन्हा एकदा. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2,08,00,000 अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. नेपाळमध्ये अडकलेल्या 406 नागरिकांशी राज्य सरकारचा संपर्क. अजूनही 206 नागरिक नेपाळ आणि चीनमध्येच. आणि राज्यातल्या अनुदानित खासगी वरिष्ठ महाविद्यालयांमध्ये सहयोगी प्राध्यापकांची 5,012 पदं भरण्यासाठी राज्य शासनाची मंजुरी. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.

0: नमस्कार मंडळी, आज सोमवार भारतीय संविधानांक 9 भाद्रपद शके 1948 अर्थात 31 ऑगस्ट 2026 आजच्या कार्यक्रमात राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम.
1: माझा आभार माझा शिवार या राज्यस्तरीय कृषीविषयक प्रसारणात मंडळी आपल्या सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आजच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत रेशीम शेती फायद्याची. याविषयी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए डी जाधव यांची महेश इनामदार यांनी घेतलेली मुलाखत.
2: श्रोतेहो नमस्कार. कमी क्षेत्रात आणि कमी पाण्यात शाश्वत उत्पन्न देणारा व्यवसाय म्हणून आपल्याकडे रेशीम शेतीला ओळखलं जातं. पण हा व्यवसाय जर आपल्याला यशस्वी करायचा असेल तर त्यासाठी आपल्याला अचूक मार्गदर्शन आणि बाजारपेठेचं ज्ञान या दोन्ही गोष्टी आवश्यक आहेत. आणि या गोष्टी कोणाकडून मिळवायच्या तर त्यासाठी आज आपल्याकडे उपस्थित झालेले आहेत प्राचार्य ए डी जाधव साहेब. तर त्यांच्याकडून आपण या संदर्भात जाणून घेऊयात. जाधव सर, आमच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत. नमस्कार.
3: नमस्कार सर.
2: सर, रेशीम उद्योग, बऱ्याच शेतकऱ्यांना याबद्दलची माहिती थोडीशी पुसटपणा नाही. सगळीकडेच हा व्यवसाय पोहोचला असं नाहीये. ग्रामीण भागात खरं तर करण्यासाठी म्हणून हा व्यवसाय खूपच चांगला आहे, पण तरीही शेतकऱ्यांकडून फारसा त्याला प्रतिसाद मिळत नाही. तर या संदर्भात आपण

0: काय सांगाल की रेशीम शेती ही आपल्या शेतकऱ्यांसाठी फायद्याची कशी ठरू शकेल?
1: नमस्कार, मी प्राचार्य डॉक्टर अधिकराव जाधव, लोकनेते मोहनराव कदम, कृषी महाविद्यालय खळेगाव. खरं म्हणजे रेशीम शेती ही अत्यंत शाश्वत शेती आहे, अत्यंत संरक्षित शेती आहे आणि यामध्ये नक्कीच शेतकऱ्यांना हमखास उत्पन्न मिळतं आणि उत्पादनाची सुद्धा नक्कीच याच्यामध्ये हमी आहे.
0: रेशीम शेतीचा विचार करायचा झाला तर जसं आपण इतर पिकांच्या बाबतीत वेळोवेळी हंगामाचा विचार करतो किंबहुना वातावरणाचा विचार करतो, तसं रेशीम पिकासाठी वातावरण कशा पद्धतीचं असणं अपेक्षित आहे?
1: हे बघा, खरं म्हणजे रेशीम शेती म्हणजे काय तर तुतीची लागवड अत्यंत शास्त्रीय पद्धतीनं करणे, त्याचबरोबर शास्त्रीय पद्धतीने आणि रेशीम कीटकांचं संगोपन आणि त्याचं व्यवस्थापन ही फार महत्वाची गोष्ट आहे. त्यानंतर निर्मित झालेले जे कोष आहेत त्याची बाजारपेठेत वाहतूक करणं आणि विक्री व्यवस्थापन करणं म्हणजे शास्त्रीय पद्धतीने तुतीची लागवड, रेशीम अळ्यांचं संगोपन आणि उच्च प्रतीच्या रेशीम कोशांची निर्मिती करणे, याला आपण एकत्रित एक रेशीम शेती म्हणू शकतो.
0: बरं, नवीन शेतकऱ्यांच्या जर बाबतीत विचार करायचा झाला, त्यांनी जर सुरुवात करायची म्हटली तर तुतीची लागवड करताना त्यांनी वाणांची निवड कशी केली पाहिजे आणि प्राथमिक स्तरावर त्यांनी कोणत्या कोणत्या गोष्टींची तयारी केली पाहिजे?
1: हे बघा, यशस्वी रेशीम शेती करायची असेल तर प्रथमतः आपण चांगली पाण्याचा निचरा होणारी जमिनीची योग्य निवड होणं गरजेचं आहे. कसदार जमीन असेल तर नक्कीच त्यामध्ये तुतीची लागवड चांगल्या प्रकारे करता येते. आपल्याकडे तुतीचे अनेक वाण आहेत, मात्र त्यामध्ये आपल्या महाराष्ट्रासाठी जो वाण आहे विवन जात जे आहे हे अत्यंत चांगलं उत्पन्न देणारी, म्हणजे साधारण एका एकरमध्ये वार्षिक 25,000 किलो पर्यंत पानांचं उत्पादन मिळतं. तर त्यामुळे योग्य जमिनीची निवड, योग्य तुतीच्या वाणाची निवड, त्याचबरोबर तुती लागवड एक तर रोपापासून आपल्याला करता येते किंवा कलमापासूनही करता येते, म्हणजे त्याच्या काड्या वापरायच्या आहेत, एक 5 ते 7 सेंटीमीटरच्या काड्या तुकड्या आणायच्या आहेत आणि ते तुकडे जमिनीमध्ये लावायचे. आता लागवड करण्यासाठी योग्य सीझन म्हटलं तर आपण पावसाळ्याच्या सुरुवातीला जमिनीची सगळी मशागत तयार केली, जमीन तयार केली, त्यामध्ये थोडा शेणखताचा चांगला वापर केला आणि नंतर पाऊस ज्या वेळेला सुरू होतो त्यावेळेला जर तुतीची लागवड केली तर त्याला एक पोषक वातावरण मिळतं, पर्जन्यमान चांगलं असतंय, आर्द्रता चांगल्या असत्या, तापमान सुद्धा नियंत्रित असते आणि सगळं जे पोषक वातावरण आहे ही चांगल्या दर्जाचे तुतीच्या रोपांची वाढ आणि एकूणच पानांची निर्मिती करण्यास सुद्धा पोषक ठरत. मात्र ह्याच बरोबर जर आपण पुन्हा आंतरमशागत आहे, पाण्याच्या पाळ्या आहेत जे तुटाळी पडतात, म्हणजे जिथं कलम फेल होतात तिथं आपण नव्यानं रोप लावणं, म्हणजे एक एकर जी बाग आहे ही सलग चांगल्या प्रकारे निर्माण झाली तर आपल्याला फायदेशीर ठरत. यानंतर पुन्हा आपल्याला तुतीची योग्य लागवड पद्धत कोणती ती फार महत्वाची आहे. यामध्ये जसं आता आपण शासकीय याच्यामध्ये म्हणतो की 5 फूट 2 ओळी मधलं अंतर, 2 लाईन मधलं जी लागवड करायची आहे तिथलं 3 फूट अंतर आणि झाडामधलं 2 फूट, याला आपण 5 बाय 3 बाय 2. परंतु आपल्या जमिनीच्या उपलब्धतेनुसार आपण मोठ्या झाडांची पण लागवड करू शकतो, 5 बाय 5 वर, 3 बाय 3 वर, 3 बाय 2 वर, वेगवेगळ्या पद्धती आहेत. परंतु शासन मान्य जी लागवड आहे त्याला आपण जोड ओळ पद्धत अशी लागवड म्हणतो आणि यामध्ये पाण्याचं नियोजन, खतांचं नियोजन म्हणजे शेणखत, हिरवळीची खत आणि रासायनिक खत आणि थोडस कीड आणि रोगांचं जर व्यवस्थापन नैसर्गिक पद्धतीने केलं तर मला वाटतंय तुतीची बाग पहिल्या 3-4 महिन्यात अत्यंत चांगल्या प्रकारे तयार होऊ शकते.
0: ही प्रत्येक शेतकऱ्याची इच्छा असते की जास्तीत जास्त उत्पादन काढायचं आणि त्यातून जास्तीत जास्त नफा मिळवायचा. तर अशा पद्धतीमध्ये जर आपण रेशीम शेतीचा विचार करायला गेलो तर रेशीम शेतीतून साधारण वार्षिक आपल्याला किती उत्पादन मिळू शकतं?
1: आता हे बघा, अनेक पीक पद्धती असतात, जसं ऊस आहे, भाजीपाला आहे, फुलं आहे, फुल शेती आहे, फळबागाचं आहे, तसंच रेशीम शेतीमध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी किमान आपल्याला तांत्रिक ज्ञान जे आहे ते उपलब्ध करून घेतलं पाहिजे. प्रथम म्हणजे तुतीची लागवड, तुतीची पानं तयार झाल्यानंतर बऱ्याच वेळा आपण प्रशिक्षण घेत नाही किंवा पूर्ण माहिती करून घेत नाही आणि मग अपयश येतं.
0: बरोबर,
1: कोणतीही नाविन्यपूर्ण गोष्ट शास्त्रीय पद्धतीने करावायची असेल तर त्याचं शास्त्रीय ज्ञान जे आहे ते आपण मिळवलं पाहिजे, त्यासाठी प्रशिक्षण आपण घेतलं पाहिजे. हे एकदा जर प्रशिक्षण घेतलं आपण तर मी तुम्हाला सांगतो ह्याच्यात इतर पिकासारखं प्रत्येक वेळेला तुम्हाला लागवड करावी लागत नाही. एकदा तुतीची लागवड केली तर 15-20 वर्ष, किमान 15 वर्ष त्याचं व्यावसायिक लाईफ जे आहे ते ठरत. आणि त्यामुळं पानं किती तुम्ही तयार करू शकताय, म्हणजेच मी जसं म्हटलं तुम्हाला 25 टन म्हणजे 25,000 किलो पानं जर तयार झाले तर तेवढ्या मोठ्या प्रमाणात आपण रेशीम अळ्यांचं संगोपन घेईल, तेवढ्या मोठ्या प्रमाणात कोशांची निर्मिती होईल, चांगल्या

0: अर्जा कोष निर्माण झाले तर त्याला बाजारपेठेत दरही चांगला मिळतो. म्हणून मी काय म्हणेल, पहिले एक वर्ष जे असते तुतीची बाग स्टाफ म्हणजे स्थापित व्हायला वेळ लागतो. पहिल्या वर्षी थोडीशी पानं आपल्याला कमी मिळतात, परंतु पहिल्या वर्षी किमान आपण 100 अंडीपुंज, एक अंडीपुंज म्हणजे 500 अंडी, 100 अंडीपुंज म्हणजे 50,000 अळ्यांच्या संगोपनाच्या किमान आपण 4 बॅचेस पहिल्या वर्षी घ्यायच्या. 50,000 किड्यांची एक बॅच आपण घेतले तर साधारण त्यात आपल्याला 70 ते 100 किलो कोष मिळतात. आता सध्या बाजारातला जो दर आहे हा साधारण 60,000 ते 70,000 रुपये क्विंटल आहे. आपण 50,000 किड्यामध्ये किंवा एका बॅच मध्ये अगदी 70 किलो जरी कोष काढले तरी तुम्हाला 50,000 रुपये द्यात उत्पन्न मिळते. म्हणजे वर्षाला तुम्ही पहिल्या वर्षी काढायचं म्हणलं तर 2,00,000 रुपये पहिल्या वर्षी काढू शकता. मी म्हणतो तुमचं 50% प्रयोग झालाय तरी तुम्हाला 1,00,000 रुपये पहिल्या वर्षी मिळू शकतात. दुसऱ्या वर्षी साहेब याच्यात की तुतीच्या एक जी आपण फांदी लावली होती किंवा रोप त्याला अनेक फांद्या तयार होतात, अनेक पानं वाढतात, पानांचं प्रमाण वाढतं, गुणवत्ता सुधारते, त्याचा लुसलुसीतपणा सुधारतो आणि त्यामुळं आपण रेशीम अळ्यांचं संगोपन हे कित्येक पटीनं वाढवू शकतो. तर दुसऱ्या वर्षापासून पुढे आपण 100 अंडीपुंजाच्या किमान 7-8 बॅचेस किंवा 200 अंडीपुंजाच्या 5 बॅचेस घेऊ शकतो. म्हणजे मी तुम्हाला सांगतो पहिल्या वर्षी आपण 200 किलो जरी कोच काढले तर दुसऱ्या वर्षापासून पुढे आपण 800 ते 1,000 किलो कोच काढू शकतो. समजा 1,000 किलो कोच काढले, सरासरी दर मला 50,000 रुपये क्विंटल मिळाला तरी मी 5,00,000 रुपये मिळवू शकतो. मी त्याच्या अर्धच म्हणतो तरी आपण 2,50,000 रुपये किमान मिळवू शकतो. पण माझ्याकडे असे अनेक शेतकरी आहेत, मी 40 वर्ष झालं या रेशीम शेतीमध्ये काम करतो, शासनात काम केलं, विद्यापीठात काम केलं, कृषी याच्यामध्ये काम केलं, तर माझा अनुभव आहे की हजारो लाखो शेतकरी लखपती महाराष्ट्रात तर आहेत, देशात पण आहेत, मी तर म्हणतो करोडपती सुद्धा याच्यात माणूस होऊ शकतो चांगल्या प्रकारे योग्य नियोजन केलं
1: तर. सगळ्या गोष्टी या आपण बोलतोय, पण आपल्याकडे बघतो आपण की मजुरांची कमतरता आहे, आपल्याला मजूर मिळत नाहीत, वेळच्या वेळेला शेतीची कामं होत नाहीत, परिणामी आपल्याला कुठेतरी मग शेतीमध्ये अपयश येतं. मग या रेशीम शेतीच्या मध्ये जर आपण विचार करायचा झाला तर मनुष्यबळाचं नियोजन आपण कशा पद्धतीने करू शकतो?
0: खूप चांगला प्रश्न आहे. हे बघा, ज्या वेळेला आपण रेशीम शेती किंवा कोणती शेती म्हणलं तर मजुरांचा प्रश्न निर्माण आहे आणि भारतातल्या अलीकडची जी पिढी आहे ते पूर्णपणे शेतीवर स्वतःला गुंतवून घ्यायला तयार नाही, परंतु शेतीशिवाय पर्यायही नाही आणि जोडधंदे हे आपल्याशी पाहिजेतच. म्हणूनच आता आपल्या भारत सरकारचे केंद्र रेशीम मंडळ आहे, राज्य रेशीम संचालनालय नागपूरला आणि प्रत्येक जिल्ह्याला जिल्हा रेशीम अधिकारी आहे, त्यामुळे ही लोक तर तांत्रिक मार्गदर्शन करतातच, परंतु नाविन्यपूर्ण संकल्पना, नवीन नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान आणि यांत्रिकीकरण हे जर आपण रेशीम शेतीमध्ये सुद्धा वापरलं आणि आता जो आपण AI म्हणतो कृत्रिम बुद्धिमत्ता ह्याचा जर वापर केला तर रेशीम शेतीमध्ये सुद्धा सहज मध्ये अगदी सावलीमध्ये काम करण्या चांगला एवढा उद्योग नाही. आणि मग याच्यात मध्ये आता बघा एवढ्या चांगल्या घटना आता चांगल्या व्हायला लागल्यात की पहिला माणसाला अंडे आणल्यापासून उभवावं लागायचे, उभवल्यानंतर त्यातनं किड्यांचं बालसंगोपन 2 अवस्था, प्रौढ संगोपन 3 अवस्था, अशा 5 अवस्था स्वतःलाच करायला लागायचे. आता काय झालं की कॅटरर सारखं झालंय, अंडीपुंजांची उभवणी आणि पहिल्या 2 अवस्था म्हणजे 10 दिवसाच्या ज्या अवस्था आहे ह्याला आम्ही चॉकी कीटक संगोपन म्हणतो. तर असे आता एंटरप्रेनर तयार झाले, म्हणजे तुम्ही आता पहिलं 10 दिवसाचं काम आहे ना ते कुणाकडून तरी करून घ्यायचं, सर्व्हिसेस घ्यायचं, तो 10 दिवसाची किडे आणून देणार आहे तुम्हाला, म्हणजे तुमचा 1 महिन्याचं जे जीवनचक्र आहे त्यातले 10 दिवस गेले, 20 दिवसच तुमच्याकडे राहिले, 20 दिवसामध्ये 17 दिवसातच कोष तयार होतात. मग ह्याच्यामध्ये सुद्धा आता पानं कापायला पूर्वी हातानं लागायचे, ट्रे जे आहेत हे ट्रे सुद्धा तुम्हाला पूर्वी उचलून लाकडाचे वगैरे ठेवायचे, प्लास्टिकचे ठेवायचे, आता ह्याच्यामध्ये सुद्धा बऱ्यापैकी यांत्रिकीकरण आले, पानं कापायला मशीन्स आल्या, कोष काढायला मशीन्स आल्या, कोष विक्रीसाठी सुद्धा आता मेकॅनायझेशन बऱ्यापैकी आले, म्हणजे कोषांची गुणवत्ता निवडण्यासाठी कोषांच्या मशीन्स आल्या, त्यामुळे यांत्रिकीकरणाचा आता किमान 30% वापर शेतकरी करावा लागला. आणि अंतर मशागतीला फवारणीला म्हणजे जे कीटकनाशकाची नाही परंतु जे काही आमचे पोषण मूल्य द्यायचे आहेत, खत द्यायचे आहेत, याच्यासाठी सुद्धा बऱ्यापैकी यांत्रिकीकरणाचा शेतकरी समावेश करत असल्यामुळे मी तुम्हाला सांगतो आता किमान 50% मजुरीला जो व्याप होता तो कमी झालाय. आणि त्यामुळं पुढे येत्या काळात मध्ये आता कृत्रिम बुद्धिमत्तेचा सुद्धा आम्ही वापरत

0: प्रमोट करणार यासाठी आमचे एक सिल्क सोसायटी ऑफ इंडिया आहे, राज्य दूषण संलग्न केंद्र शासन आणि कृषी विद्यापीठ कृषी महाविद्यालय यांनी मी एकत्रित जर काम केलं तर शेतकऱ्यांचं याच्यातलं मजुरावर अवलंबून राहण्याचं बरंच त्याच परावलंबन कमी होणार आहे आणि शेती ही फायद्याचीच होणार आहे.
1: म्हणजे एक प्रकारे शेतकऱ्यांना एक वेगळी आशा, एक नवीन आशेचा किरण म्हणतोय तो यातून कुठेतरी दिसतोय आणि नक्कीच आपले शेतकरी बांधव याकडे आकृष्ट होतील अशी मलाही खात्री वाटते. रेशीम उद्योगासाठी सुरुवातीला शेड आणि इतर साहित्यासाठी साधारण आपल्याला किती भांडवली खर्च किंवा गुंतवणूक लागते आणि या संदर्भात आपल्याला कुठं माहिती मिळू शकते?
0: हे बघा, मी जसं म्हटलं की राज्याचं रेशीम संचालन नागपूरला आहे पण प्रत्येक जिल्ह्याला सुद्धा जिल्हा रेशीम अधिकारी आहेत. ज्या शेतकरी बांधवांना रेशीम शेती सुरू करायची त्यांच्यासाठी आम्ही रेशीम अभियान राबवत आलो जातो. त्याच्यातला उद्देशच असा आहे की सर्वसामान्यांच्या पर्यंत सहजपणे गावापर्यंत रेशीम शेतीची माहिती, त्यातले फायदे आणि ती संकल्पना कशी शेतकऱ्यांच्या फायदेशी आहे ती पोहोचावे आणि यासाठी म्हणून आम्ही शासन सुद्धा अनेक प्रकारे मदत करतो. एक तर जिल्ह्याचं जे लीड बँक मॅनेजर असतात ते पीक कर्ज तुतीसाठी देतात 1 लाख रुपयापर्यंत. रेशीमाल्यांचं संगोपनाचं जर कीटक संगोपन घर बांधायचं असेल तर साधारण एका एकरला तुम्हाला किमान 40x25 तरी पाहिजे, 60x30 तरी कीटक संगोपन घर पाहिजे पोल्ट्रीच्या सेड सारखं. एखाद्याकडे जर गुराचा गोठा शिल्लक पूर्वीचा असेल तर त्याच्यात आपण डागडुजी करून सुद्धा कीटक संगोपन करू शकतो, पोल्ट्रीचं शेड असेल त्याचा वापर करू शकतो आणि त्यामुळे ह्या कीटक संगोपन घर बांधायला सुद्धा बँका अल्पदरानं कर्ज उपलब्ध करून देतात. याचबरोबर महाराष्ट्र शासन रेशीम संचालनालय तुम्हाला साधारण 4 लाख रुपयापर्यंत 100% अनुदान देते. यामध्ये कीटक संगोपन घर आहे, तुतीच्या बागेचं व्यवस्थापन आहे, रेशीमाळ्यांच्या संगोपनासाठी लागणारे जे काही छोटे मोठे साहित्य आहे, जे काही पोषण मूल्याचे काही घटक आहेत हे सुद्धा शासन वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला उपलब्ध करून देते. त्यामुळे तरुणाने आणि युवकांनी कारण म्हणजे याच्यामध्ये यावं, आमच्या मुली आहेत मुलं जे आहेत ह्यांनी एक स्किल म्हणजे कौशल्य आत्मसात करण्याच्या अनुषंगानं ह्या शेतीकडे पाहिलं तर मी तुम्हाला सांगतो याच्यासारखी सुलभ आणि अत्यंत कमी कष्टामध्ये कमी श्रमामध्ये पैसे मिळवून देणारी कोणतीही एखादी शेती किंवा उद्योग नाही. मी तर म्हणतो हा पूर्ण वेळ करण्याचा उद्योग आहे, स्वतःची इंडस्ट्री तुम्ही तयार करा.
1: आता मला असं विचारायचं आहे की रेशीम कीटक ज्यावेळी आपण पाळतो त्यांचं पालन करत असताना आपल्याला निर्जंतुकीकरण करणं या गोष्टीला खूप महत्व दिलं जातं, तर हे निर्जंतुकीकरण कशा पद्धतीनं करणं अपेक्षित आहे?
0: हे बघा, कोणत्याही जीवाचं किंवा कोणत्याही प्राण्याचं संगोपन करायचं तर त्याला रोगमुक्त वातावरण लागतं. मानवाला सुद्धा आपण कोरोना अनेक रोगराई आली तरी आपण त्यात संकटातून बाहेर येतो. हा सुद्धा जीव आहे आणि हा तुम्ही त्याला घरी आणलाय, पाहुणा म्हणून त्याला पालन पोषण करायचं आहे, त्याची तुम्ही जेवढी शास्त्रीय निगा ठेवाल काळजी घ्या तेवढं तो निरोगी वाढेल. निरोगी वाढला तर चांगला मोठा कोष बनेल, म्हणजेच काय 2 ग्रामपर्यंत कोष बनेल आणि त्यामुळे तुम्हाला बाजारात त्याला भाव मिळेल, पैसे मिळतील. मग याचे सगळं तुम्हाला आरोग्याची काळजी त्याचे घ्यायची आहे. मग याच्यासाठी निर्जंतुकीकरण म्हणजे काय, निरोगी वातावरण रोगमुक्त वातावरण ठेवायचे. मग रोगमुक्त वातावरण ठेवायचं असेल तर तुम्हाला ब्लिचिंग पावडरचा थोडासा वापर केला पाहिजे, स्वच्छता ठेवली पाहिजे, नीट नेटकेपणा हा तिथं जर ठेवला तर मी तुम्हाला सांगतो मी 1000 शेतकरी पाहिले की त्यांच्याकडे कधीही जिंदगीत रेशीमाळ्यांना रोग आला नाही आणि त्याचं बॅच फेल गेलं नाही. परंतु आम्ही याच्यात जर दुर्लक्ष केलं तर याच्यामध्ये रेशीमाळ्यांना जीवाणू विषाणू बुरशी याचे अनेक रोग येतात, त्यावेळेला शेतकऱ्याचं नुकसान होतं. मात्र येथे एक लक्षात ठेवा की एक पीक वाया गेलं म्हणजे तुमचा पूर्ण वर्ष किंवा हंगाम गेला नाही. म्हणजे द्राक्ष शेती ऊस किंवा इतर भाजीपाल्याची पिकं वाया गेली तर तुम्हाला चान्स नसतोय. परंतु इथं तुम्हाला लगेच नव्यानं किडे आणता येतात, त्यामुळे ते नुकसान भरून काढायला तुम्हाला 15 दिवस लागतात. त्यामुळे अनेक वेळेला तुम्ही पिकं घेत असल्यामुळं एक फेल गेलं म्हणून त्यात नैराश्य मानू नका, पुन्हा नव्या उमेदीनं तुम्ही उभा राहिला त्याच्यात नक्कीच तुम्हाला कुठेही नैराश्याने नुकसान होणार नाही.
1: बऱ्याच शेतकऱ्यांच्या बाबतीत असं होतं की पिकं घेतात किंबहुना बऱ्याचदा शासनाकडनं देखील बऱ्याच गोष्टींना अनुदान मिळतं किंबहुना शासन पाठिंबा देतं म्हणून बरेच शेतकरी वेगवेगळ्या कृती आत्मसात करतात, मात्र बऱ्याचदा या सगळ्यावर परिणाम होत असतो तो वातावरणाचा हवामानाचा. तर रेशीम शेतीसाठी समजा एखाद्या वेळेस वातावरण त्या पद्धतीचं लाभलं नाही तर अशा परिस्थितीत शेतकरी बांधवांनी काय करणं अपेक्षित आहे?
0: बदलत्या वातावरणाचा रेशीम शेतीवर परिणाम होतो, इतर पिकावरही परिणाम होतो, मात्र इतर पिकाच्या तुलनेत 90% याच्यात धोके कमी आहेत. हा पहिला भाग, कारण तुमचं पीक कुठं आहे, किडे, हे किडे कुठं आहेत, घरात आहेत.

0: पीठ काय झाले तर तुतीची पानं तुटतील फाटतील पण पीक नुकसानीत जात नाही. द्राक्षे फळबागेवर गारपीट झाली तर नुकसान होते, फ्लड आला तर वाहून जाते. आमच्या तुतीला कमी पाणी लागलं तरी चालतंय, जास्त पाणी राहिलं तरी तिच्या तुती तग धरू शकतोय. किडे घरात असल्यामुळे ऊन वारा पावसाचा परिणाम होत नाही, तथापि वातावरण जे आहे बदलत्या वातावरणात तापमान वाढलं, रेशीम आळी थंड रक्ताचा प्राणी आहे त्यामुळे बदलत्या वातावरणाचा त्याच्यावर सरळ सरळ शारीरिक क्रियावर परिणाम होतो आणि त्यामुळं वातावरण थंड झालं तर रेशीम आळ्यांचं शरीर पण थंड होतं, वातावरण गरम झालं तर रेशीम आळ्यांचं शरीर गरम होतं आणि त्यामुळं त्यांच्या शारीरिक क्रियावर प्रचंड परिणाम होतो. आणि त्यामुळं थोडस जर आपण 25 ते 28 अंश सेल्सिअस तापमान, आर्द्रता 70 ते 90 आणि प्रकाश पोल्ट्री सारखा ठेवायला नाही परंतु मंद प्रकाश हा जर आम्ही ठेवला 18 तास साधारणी 6 तास उजेड तर रेशीम आळ्यांचं संगोपन अत्यंत यशस्वी होत.
1: बऱ्याचदा शेतकऱ्यांपुढे प्रश्न असतो की आपण निर्माण केलेले जे कोष आहेत यांची विक्री कुठे करायची किंवा कुठे आपल्याला जास्त बाजारभाव मिळेल, तर अशा परिस्थितीत त्यांनी कोणत्या गोष्टींचं मार्गदर्शन घेतलं पाहिजे?
0: कोणी बाजारात कोणताही माल तयार केला म्हणजे फळ असू द्या भाजीपाला असू द्या आमच्या रेशीम कोशामध्ये सुद्धा शेतकऱ्यांनी पहिलं कोशांची विगतवारी करावी. चांगले पोचट डागाळलेले खराब झालेले कोश हे जर तुम्ही निवडले, चांगला माल वेगळा निवडलेला माल वेगळा, म्हणजेच खराब थोडासा आहे की त्याची आपण रेशीमची टक्केवारी काढतो म्हणजे त्याच्यावर अनेक पद्धतीनं गुणवत्ता किती ते ठरवतो आणि मग त्याचा आपण दर ठरवतो. पण अशा वेळेला जर शेतकऱ्यांनी कोश काढणीपासून त्याला डाग पडणार नाही, काडी कचरा नाही, चांगल्या दर्जाचे कोश आपण वेगळे ठेवतोय आणि ते आता देशभर अनेक कोश मार्केटचे दर आपल्याला दुसऱ्या दिवशी कळतात. पुढचा भविष्यवेध काय असेल आठवड्याभराचा, सध्या काय दर चालले देशात, सगळं मोठं मार्केट आहे रामनगरम कर्नाटकामध्ये, एक आंध्र प्रदेश मध्ये हिंदूपूर आहे. यापेक्षा राज्य शासनानं आता महाराष्ट्राच्या अनेक जिल्ह्याच्या लेवलला खूप चांगले मार्केट खोडले आणि त्या मार्केट मध्ये सुद्धा आपण इतर राज्यातल्या व्यापाऱ्यांना बोलवतोय, शासन त्यांच्या पाठीशीच आहे आणि त्यामुळं आता आपण सांगली जिल्ह्यात सुद्धा कवठे एकनला सगळ्यात चांगला ऑटोमॅटिक धागा काढायचा प्रकल्प सुरू केलाय प्रायव्हेट एंटरप्रिनर्स कडून आणि त्यामुळे आता लोकांना बेंगलोर कर्नाटक आंध्र प्रदेश मध्ये जायची गरज नाही, तेवढ्याच तुलनेचा दर हा आमच्या स्थानिक सांगली जिल्ह्यातल्या लोकांना सांगलीतच मिळेल. शासनानं खूप चांगल्या संकल्पनेचा राबवायचा प्रयत्न केलाय. अनेक खाजगी एंटरप्रिनर्स धागा निर्मिती केंद्र उभा राहिलेत राज्यात आणि त्यासाठी तांत्रिक मदत प्रोत्साहन आणि शेतकऱ्यांना सुद्धा त्यांनी कोणत्या दर्जाचे कोच बनवावेत कसे आणावेत याचं सुद्धा विविध कार्यशाळांमध्ये मार्गदर्शन केलं जातं. अशा प्रकारचं मार्गदर्शन घेतलं तर मला वाटत नाही शेतकऱ्याला नक्कीच किलो मागे 50 रुपये पर्यंत दर वाढीव मिळू शकतो.
1: आता आपल्या महाराष्ट्रातली जी कृषी महाविद्यालय आहेत किंबहुना कृषी विद्यापीठ आहेत तर तिथं शासनाच्या रेशीम संचालनालयातर्फे काही रेशीम उद्योगाशी संबंधित प्रशिक्षण कार्यक्रम राबवले जातात का आणि शेतकऱ्यांसाठी ते कधी केले जातात साधारण, त्याचा काही कालावधी ठरलेला असतो का?
0: बरोबर. आता बघा मी स्वतः 40 वर्ष रेशीम शेतीत काम करतोय, अनेक देशात मी सल्लागार म्हणून काम करतो, तथापि मी सातत्यानं शेतकऱ्यांना एकतर लिखाण आहे रेशीम शेती शाळा घेतो, माझं जे कडेगावचं कृषी महाविद्यालय आहे भारतीय विद्यापीठाचं तिथं सुद्धा आम्ही शेतीचे शास्त्रज्ञ शेतकरी सुसंवाद परिसंवाद कार्यशाळा घेतो, याचबरोबर शिवाजी विद्यापीठात सुद्धा मी 12 वर्ष होतो, त्यावेळेस सुद्धा आम्ही सेंटर ऑफ एक्सलन्स इन सेरिकल्चर फिरती प्रयोगशाळा आम्ही तयार केली, शेतकऱ्याच्या बांधापर्यंत प्रयोगशाळा जाईल तिथंच आम्ही त्याचं काय जे समस्या आहेत त्याचं निराकरण करेल. आणि याचबरोबर केंद्र शासन राज्य शासन आणि सिल्क सोसायटी ऑफ इंडिया यांच्या मार्फत आम्ही छोटे मोठे परिसंवाद अनेक महाविद्यालयामध्ये जाऊन स्वतः घेतो, त्या भागातल्या शेतकऱ्यांना त्यांच्या गरजेनुसार जे काही तंत्रज्ञान पाहिजे ज्या काही समस्या असतील त्याचं निराकरण करण्याचा हमखास प्रयत्न करतो.
1: कोणताही व्यवसाय किंवा शेती करत असताना प्रत्येक शेतकऱ्याला एक वेगळी अशी हे असते की ह्या बरोबर आपण आणखीन एखादं पीक घेऊ शकतो का, आंतरपीक घ्यायचं झालं तर कुठलं घेता येईल, हा प्रत्येक शेतकऱ्यापुढचा एक प्रश्न असतो. तर रेशीम शेतीच्या बाबतीत असं कोणतं पीक घेता येणं शक्य आहे?
0: खरोखर हा सुद्धा माझा फार जिव्हाळ्याचा प्रश्न तुम्ही बोलला, कारण मी विदर्भात 10 वर्ष काम केलं नागपूर विभागात भंडारा गोंदिया नागपूर आणि मग बऱ्याच वेळा मला असं वाटायचं की मुख्य पीक यायला वेळ लागणार आहे, संत्रा मोसंबी विदर्भात असायची, कापूस असायचा, बाकीची पिकं असायची आणि मग मी तुती लागवड केली, मग त्याच्यात तुती लागवड पहिले 6 महिने तर काही पैसे मिळत नाहीत, मग 6 महिन्यापर्यंत शेतकऱ्यांना कसं करायचं? एकतर छोट्या कालावधीत होणारी भाजीपाल्याची पिकं, कारण मधला जो पट्टा आहे 5 फुटाचा हा मोकळा असतोय, त्याच्यामध्ये आम्ही जर थोडी अंतर मशागत केली तर कोथिंबीर आहे मेथी आहे भाजीपाल्याच्या छोट्या कालावधीची.

0: पिका आम्ही आमकाच उत्पादन घेऊ शकतो. दुसरा फुल झाड जसं ग्लॅडिओलस आहे, निशिगंध आहे, झेंडू आहे, ह्याच सुद्धा आम्ही त्याच्यात आंतरपीक घेऊ शकतो. याच बरोबर ज्या पिकावर आम्ही कोणत्याही औषधाची फवारणी करत नाही, मग कांदा आहे, लसूण आहे, अशी पिकं सुद्धा आपण खूप चांगल्या प्रकारे घेऊ शकतो. माझ्या अनेक शेतकऱ्यात मला मिळतात, तुम्हाला सांगेन आवर्जून, मी 2001 ते 2010 नागपूरला जिल्हा रेशीम अधिकारी होतो, तर माझ्याकडे एक अण्णाजी गोतमारे होते, आजी हे ते 80 वर्ष प्लस आहेत, पण ते वर्षाला किमान 1 ते 1.5 लाख रुपये आंतरपिकातून काढत होते आणि मुख्य पिकातून पुन्हा 2-3 लाख रुपये काढत होते. त्यामुळे 1 लाख रुपये किमान आंतरपिकातून आपण दरवर्षी दर एकरी काढू शकतो.
1: फक्त नियोजन चांगले
0: नियोजन केलं पाहिजे.
1: रेशीम उद्योगात आधुनिक तंत्रज्ञान, जसं आपण आता म्हणले की हे आहे तंत्रज्ञान येऊ शकतं, किंबहुना आता ऑटोमॅटिक रिलिंग मशीन तयार झालेले आहेत, तर हे शेतकऱ्यांसाठी किती फायद्याचे ठरू शकतील?
0: तर हे सगळे आता विषय इतर शेतीबरोबर रेशीम शेतीमध्ये पण आलेत. की मला आता समजा शेतकऱ्याला मला 100 किलो कोष मिळवायचे आहेत, पण मला मिळालेले 50,000 किडे खरोखर तेवढे कोण मोजून देणार, तर इथं मी एआयचा तंत्रज्ञानाचा वापर करू शकतो. ज्याच्याकडून मी ते 50,000 छोटे किडे विकत घेणार आहे, ते मी एआयच्या एक मॅपिंग केलं तर मला कळणार आहे की याच्यात मला एका स्क्वेअर फुटामध्ये किती किड उपलब्ध झाले, मला जेवढं त्यानं भेट दिलं याच्यात 50,000 किडे असतील. म्हणजे इच्छित नंबर मिळाला तर इच्छित नंबर कोशांचा मिळेल. दुसरं कोशांची गुणवत्ता आणि उत्पादकता ह्याच पण गणित ठरलं. म्हणजे 100 मी कीटक आणले त्यातल्या किती कीटकांनी कोश बनवले हा फार महत्वाचा विषय आहे. समजा 100 कीटकापैकी 90 कीटकांनी जर कोश बनवले तर 90% माझं उत्पादन झालं. तर हे सुद्धा मी आता कॉम्प्युटराइज एआय मध्ये डिटरमाइन करू शकतो की माझा किड्याची वाढ किती ग्राम झाल्या. समजा 4.5 ग्राम एका किड्याचं वजन असेल तर त्या जो कीटक आहे तो किमान 2 ग्रामचा कोश देणार आहे. तो याच्यासाठी ही कृत्रिम बुद्धिमत्ता आणि अद्ययावत जे तंत्रज्ञान आहे हे याच्यात उपयोगी पडू शकतो.
1: जाता जाता एक प्रश्न असा विचारायचा की 5-10 वर्षाचा जर आपण विचार केला पुढच्या, तर महाराष्ट्रातील रेशीम उद्योगाचं भविष्य तुम्हाला काय वाटतं?
0: 40 वर्ष या रेशीम शेतीत आहे. मला एकही दिवस असा झाला नाही की रेशीम शेती कुठेतरी कमी आल्या, मागं पडल्या आणि त्याला बाजारपेठ नाही, किंवा राज्यात कमी डिमांड झाली, देशात कमी झाली, जगात कमी झालं, असं काय होणार नाही. परंतु आता उलट गोल्डन डेज आलेत भारतासाठी. एक तर लोकसंख्या खूप चांगली आहे, खूप चांगला सूर्यप्रकाश आहे, खूप चांगल्या आमच्याकडे जमीन आहे. आणि मला तुम्हाला सांगायला आवडेल की आमचा जो तरुण आहे हा अत्यंत उत्साही आहे, नाविन्यपूर्ण संकल्पना सहजपणे ते ऍक्सेप्ट करतात आणि त्याच्यामध्ये स्वतःला झुकून देतात. फक्त त्यांना थोडीशी शासकीय आणि आमच्या सगळ्या एनजीओ तुमची माझी आकाशवाणीला सुद्धा मी काय धन्यवाद देतो की तुम्ही किमान प्रत्येक गावाच्या घटकापर्यंत तुम्ही पहा हे सगळं मेसेज पाठवताय. तर याच्यात काय आहे की चीन मध्ये कोरोना मध्ये त्यांचं कंबड मोडलं. चीन हा लीडिंग जगातला 1 नंबरचा उत्पादक, भारत 2 नंबरचा उत्पादक. आपण पहिलं मेरिट आणि 2 नंबरच्या मेरिट मध्ये एवढा मोठा गॅप होता की चीन एकेकाळी 1,70,000 मेट्रिक टन रेशीम धाग्याची निर्मिती करत होता आणि भारत करत होता 25,000 मेट्रिक टन. पण कोरोनामध्ये असं गमत झालं होता की चायनाचं नेटवर्क कोलॅप झालं. या उलट भारत देशाचं उत्पादन कोरोनामध्ये फार कमी झालं आणि आता पुन्हा आम्ही चायनाच्या बरोबरीत आलो. मी तुम्हाला सांगतो पुढच्या 2-3 वर्षात आपण नंबर 1 जगात होईल. म्हणजे गेल्या 5,000 वर्षात जे घडलं नाही ते आता घडू शकतात आणि त्यामुळे आमचे जे हात आहेत या प्रत्येकाला हाताला रोजगार मिळण्याची प्रचंड क्षमता, ग्रामीण भागातल्या विकासात योगदान देण्याची प्रचंड क्षमता ह्या रेशीम शेती आहे आणि त्यामुळे कधी आम्हाला पाठीमागे फिरावं लागणार नाही. उलट मी तर म्हणेन की आम्ही सोनं 1 तोळा किंवा 10 ग्राम घेऊन 1.5-2 लाख रुपये खर्च करण्यापेक्षा प्रत्येक भारतीयानं जर 25 ग्राम रेशीम दरवर्षी घेतलं तर 1.5 कोटी लोकांना रोजगार वाढणार आहे. 25 ग्राम रेशीमची किंमत होईल 300 रुपये, पण 25 ग्राम सोन्याची किंमत आहे 5 लाख रुपये. मी काय म्हणतोय, 25 ग्राम फक्त रेशीम घ्यायचं आहे, पैठणी पोएम इन गोल्ड सिल्क आमच्या राज्याचे आहे, कांजीवरम आहे, बनारस सिल्क शाल आहे. आमच्या देशातच आम्ही 30,000 मेट्रिक टनापेक्षा जास्त धाग्याचा वापर करतोय. त्यामुळे जगाला तर पाठवायला आमच्याकडे रेशीम नाही असं समजा, आम्ही एक्सपोर्ट करतोय. त्यामुळे उलट मी म्हणतो इतर पारंपरिक शेती बरोबरच रेशीम शेतीला सुद्धा पूर्ण पाठबळ शासनानं आणि समाजानं जर दिलं तर मी तुम्हाला सांगतो कुठेतरी मुंबई पुण्याला जाऊन सॉफ्टवेअर आणि इतर नोकऱ्या करायची गरज नाही. अत्यंत सूक्ष्म नियोजन जर केलं तर आमची अर्थव्यवस्था ग्रामीण स्तरावरची खूप मोठ्या वरच्या स्तरावर जाईल. मी आता क्युबामध्ये सिल्क, मिल्क आणि मीठ

0: म्हणजे रेशीम तयार करायचं आहे, दूध तयार करायचं आहे आणि मांस तयार करायचं आहे. ह्याच्यासाठी सुद्धा आम्ही तुतीचा वापर फॉडर म्हणून उपयोग करतोय. नाविन्यपूर्ण अनेक संकल्पना आहेत, त्याचा जर शासन दरबारी आणि आमच्या सगळ्यांच्या मार्फत प्रचार प्रसार झाला तर मला वाटत नाही की महाराष्ट्रातला शेतकरी आणि देशातला शेतकरी रेशीम शेतीमध्ये मागे पडेल.
1: जाधव सर, एकंदरीतच रेशीम उद्योग हा नावाप्रमाणेच आपल्याला कीर्ती मिळवून देणार आहे. जशी त्याची ख्याती आपल्याकडे पूर्वंपार चालत आलेली आहे तसाच हा उद्योग शेती व्यवसाय आहे. फक्त शेतकऱ्यांनी यामध्ये तन मन लावून काम करणं अपेक्षित आहे. नवीन आलेलं जे काही तंत्रज्ञान आहे ते आत्मसात करायचं आहे आणि हळूहळू सगळ्या गोष्टी घडत असतात, प्रगती लगेच होत नाही, थोडासा वेळ जातो, थोडीशी कुठेतरी आपल्याला एक संयमाची परीक्षा द्यावी लागते. तशा पद्धतीने संयमाची परीक्षा जर आपल्या शेतकरी बांधवांनी दिली तर त्यांना या रेशीम उद्योगातून निश्चितच चांगले दिवस येतील अशी आपण अपेक्षा व्यक्त करूयात. तुम्ही आज इथं आलात आणि एकंदरीतच ही रेशीम शेती याबद्दल जी माहिती दिलीत त्याबद्दल मी आकाशवाणीच्या वतीने आपले आभार व्यक्त करतो. धन्यवाद.
0: धन्यवाद सर.
2: मंडळी, आताच आपण रेशीम शेती फायद्याची याविषयी लोकनेते मोहनराव कदम कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर ए डी जाधव यांची महेश रामदार यांनी घेतलेली मुलाखत ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते मुक्सित मुजावर. ही आकाशवाणी सांगली केंद्राची निर्मिती होती.

आजच्या राज्यस्तरीय प्रसारणामध्ये सांगली केंद्राची निर्मिती असलेला कार्यक्रम श्रोतेहो आपण ऐकला आणि याबरोबरच माझावर माझा शिवार कार्यक्रम संपला. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून.

0: आकाशवाणी मुंबई। सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे। ठळक बातम्या। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%। SIR नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध। 2.8 कोटी अधिक नावं वगळली। 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार। उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू। आणि युक्रेन सोबतचे युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन। चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक वृद्धी दर 7.8% इतका राहिला आहे। गेल्या वर्षी याच कालावधीत हा दर 6.9% इतका होता। या कालावधीत देशात ढोबळ राष्ट्रीय उत्पन्न 81,36,000 कोटी रुपये होतं। या कालावधीत कृषी, पशुपालन, मासेमारी, खाणकाम यासारख्या क्षेत्रांची वाढ गेल्या वर्षीच्या 5.3% तुलनेत 2.9% होती। उत्पादन, बांधकाम, वीज, गॅस, पाणी पुरवठा यासारख्या क्षेत्रांमध्ये 8.6% वाढ नोंदवली गेली आहे। गेल्या वर्षी हा दर 6.1% इतका होता। व्यापार, हॉटेल, परिवहन, दळणवळण, वित्त, स्थावर मालमत्ता, माहिती तंत्रज्ञान, संरक्षण यासारख्या क्षेत्रात गेल्या वर्षीच्या 8% तुलनेत 10% वाढ झाली आहे। देशाच्या अर्थव्यवस्थेनं साध्य केलेल्या या कामगिरीबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आनंद व्यक्त केला आहे। पुरवठा साखळीतले अडथळे आणि जागतिक पातळीवरच्या अनिश्चिततेच्या काळात नागरिकांनी सामूहिक ताकदीच्या बळावरच हा दर साध्य केल्याबद्दल त्यांनी समाधान व्यक्त केलं आहे। देशात चीप उत्पादनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारनं सेमिकॉन योजनेचा दुसरा टप्पा सुरू केला आहे। यासाठी 1,27,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे। भारतीय कंपन्यांनी या चिप्सची रचना करणं, त्यांच्या उत्पादनासाठी आवश्यक असणाऱ्या उपकरणांसाठी उत्पादन केंद्र उभारणं, सेमीकंडक्टर फॅब्स, चिप्सची जोडणी, पॅकेजिंग आणि चाचण्या अशा 6 भागांचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे। सेमीकंडक्टर उद्योगाच्या संपूर्ण मूल्य साखळीला आर्थिक पाठबळ देण्यात येईल असं सरकारनं याबद्दलच्या अधिसूचनेत म्हटलं आहे। SIR अर्थात विशेष सखोल पुनरीक्षणाच्या अंतर्गत राज्यातल्या 288 विधानसभा मतदारसंघांच्या प्रारूप मतदार याद्या आज प्रसिद्ध झाल्या आहेत। त्यात 21%हून अधिक म्हणजेच 2,06,88,487 मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत। याविषयी अधिक जाणून घेऊयात आमच्या प्रतिनिधीकडून।
1: विशेष सखोल पुनरीक्षणानंतर राज्याच्या प्रारूप मतदार यादीत 7,71,65,562 मतदारांचा समावेश आहे। मतदार यादीत नमूद ठिकाणी अनुपस्थित, स्थलांतर, मृत्यू, दुबार नोंदणी किंवा गणना

0: मतदानपत्र भरायला नकार दिल्यामुळे 2 कोटींहून अधिक मतदारांचा प्रारूप मतदार यादीत समावेश नाही. पुणे, ठाणे, मुंबई उपनगर, नागपूर, नाशिक या जिल्ह्यांतून सर्वाधिक तर सिंधुदुर्ग, हिंगोली आणि गडचिरोलीतून सर्वात कमी मतदारांची नावं वगळण्यात आली आहेत. सर्वाधिक 28,66,000 अधिक मतदार पुण्यातले तर 28,59,000 अधिक मतदार ठाणे जिल्ह्यातले आहेत. मुंबई उपनगरमधून 26,58,000 अधिक तर नागपुरातून 14,43,000 अधिक मतदारांची नावं प्रारूप मतदार यादीत नाहीत. सिंधुदुर्गमध्ये हे प्रमाण सर्वात कमी म्हणजेच 82,513 इतकं आहे. गडचिरोली, हिंगोलीच्या यादीतून 1,00,000 कमी मतदार वगळलेले आहेत. मतदार यादीतून नाव वगळलेल्या मतदारांना आजपासून 30 सप्टेंबर पर्यंत दावे आणि हरकती दाखल करता येतील. प्रारूप मतदार यादीत नाव नसलेल्या मतदारांना किंवा 1 ऑक्टोबरला 18 वर्ष पूर्ण करणाऱ्या मतदारांना प्रपत्र 6 घोषणापत्रासह भरावं लागेल. पडताळणीनंतर त्यांची नावं मतदार यादीत समाविष्ट होऊ शकतील. सर्व कार्यवाही पूर्ण झाल्यानंतर 4 नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार यादी प्रसिद्ध होईल. याविषयी राज्याचे मुख्य निवडणूक अधिकारी एस चोकलिंगम म्हणाले,
1: समजा काही कारणामुळे यादीमध्ये आलेले नाही, प्रारूप यादी प्रसिद्धी झाल्यापासून 1 महिन्याच्या आत आपण फॉर्म नंबर 6 भरून देऊ शकतात. परंतु असा गृहित धरू की ते 1 महिन्यामध्ये सुद्धा आपल्याला काही भरून देऊ शकलेले नाही. आमचं अंतिम यादी प्रसिद्धी होणार आहे, त्यांच्या नंतर आपण अर्ज करू शकतात. पुढील निवडणूक येईल पर्यंत आपण भरू शकतात. आमच्या मतदार यादी अपडेशनचा कार्यक्रम निरंतर चालू असतात, म्हणून आपल्याला स्पष्ट सूचना आहे की या वेळामध्ये काही कारणामुळे, कुणाच्या चुकामुळे काही झालं तर सुद्धा आपल्या नाव घेण्यासाठी, अर्ज करण्यासाठी पुरेसा संधी उपलब्ध राहणार आहेत.
0: या प्रक्रियेदरम्यान राज्यातल्या मतदान केंद्रांचंही सुसूत्रीकरण करण्यात आलं आहे. त्यानंतर 37 मतदान केंद्र कमी झाली आहेत. मतदार कमी झाल्यानं हा बदल झाल्याचं निवडणूक आयोगानं कळवलं आहे. याशिवाय 1,403 मतदान केंद्रांचं ठिकाण बदलण्यात आलंय. प्रामुख्यानं मुंबई, ठाणे आणि पालघर मधलीही मतदान केंद्र आहेत.
2: या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इंस्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्त्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. उत्तर प्रदेशमधल्या कौशांबी इथं फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या प्रचंड स्फोटामुळे 2 मुलांसह 11 जण मृत्युमुखी पडले असून अन्य 5 जण गंभीर जखमी झाले आहेत. या कारखान्यात फटाक्यांची अवैध निर्मिती तसंच साठवण करणाऱ्या 6 जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला असल्याचं सूत्रांनी सांगितलं आहे. मणिपूरमध्ये जनगणनेची प्रक्रिया केंद्र सरकारनं पुढे ढकलली आहे. तिथं उद्यापासून घर नोंदणीची प्रक्रिया सुरू होणार होती, पण विविध स्थानिक संघटनांनी जनगणनेच्या आधी एनआरसी अर्थात राष्ट्रीय नागरिक नोंदणी प्रक्रिया करण्याची मागणी केल्यानं सरकारनं हा निर्णय घेतला आहे. पंजाबमध्ये विधानसभा निवडणूक स्वबळावर लढायचा निर्णय भाजपानं घेतला आहे. सर्व 117 जागांवर भाजपाचे उमेदवार उभे राहतील असं भाजपाचे प्रदेश प्रभारी सतीश पुनिया म्हणाले. या निवडणुकीत भाजपा कुठल्याही पक्षासोबत युती करणार नसल्याचं त्यांनी स्पष्ट केलं आहे. युक्रेन बरोबरचं युद्ध लवकरात लवकर संपवावं असं आवाहन प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना केलं. किर्गिस्तानची राजधानी बिश्केक इथं होणाऱ्या शांघाय सहकार्य संस्था SCOच्या शिखर परिषदेच्या पार्श्वभूमीवर मोदी यांनी पुतिन यांची भेट घेतली. निरंतर चालणाऱ्या युद्धाकडून युद्ध संपवण्याकडे वाटचाल करणं अतिशय महत्वाचं आहे असं प्रतिपादन त्यांनी यावेळी केलं.
3: भारत शांति के सभी प्रयासों का समर्थन करता है और शांति के हर प्रयास के लिए आगे भी समर्थन करता रहेगा. युद्ध में बिताया एक एक दिन मानवता को पीछे धकेलता है और शांति की तरफ बढ़ाया एक एक कदम पूरी मानवता को नई आशा से भर देती है, उमंग से भर देती है.
2: युद्ध समाप्तीच्या मार्गातल्या सगळ्या अडचणींवर लवकरात लवकर शांतीपूर्ण मार्गानं तोडगा काढावा हीच मानवतेची हाक आहे आणि भारताचा संदेश आहे असंही मोदी यावेळी म्हणाले. प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी आज इराणचे अध्यक्ष डॉक्टर मसूद पेजेश्कियान यांच्याशी बैठक घेतली. आखाती

भागातल्या वाढत्या तणावाबद्दल प्रधानमंत्री मोदी यांनी चिंता व्यक्त केली आणि सर्व समस्या संवाद आणि मुत्सद्देगिरीने सोडवाव्यात या भारताच्या भूमिकेचा पुनरुच्चार केला. कोणत्याही परिस्थितीत नागरिक आणि नागरी पायाभूत सुविधा, व्यावसायिक नौवहन आणि दर्यावर्दींना धोका पोहोचता कामा नये असं आवाहन त्यांनी केलं. त्यानंतर प्रधानमंत्र्यांनी किर्गिस्तानचे अध्यक्ष सादिर झापारोव आणि आर्मेनियाचे प्रधानमंत्री निकोल पाशिनॅन यांचीही भेट घेतली. पाकिस्तानचे प्रधानमंत्री शहबाज शरीफ सुद्धा या परिषदेसाठी पोहोचले आहेत. या सीओ प्लस परिषदेतही ते सहभागी होणार आहेत आणि या सीओच्या देशप्रमुखांच्या परिषदेचं पाकिस्तानचं अध्यक्षपद स्वीकारणार आहेत. यंदाचा ऑगस्ट हा 1901 पासूनचा सर्वात उष्ण ऑगस्ट असून यात सरासरी तापमान 28.1° होतं अशी माहिती हवामान विभागानं दिली आहे. सप्टेंबर महिन्यात सरासरी कमाल तापमान सामान्य पातळीपेक्षा जास्त असेल असंही हवामान विभागानं म्हटलं आहे. सप्टेंबर महिन्यात देशभरात सरासरीपेक्षा कमी पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं मासिक अंदाजपत्रकात व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. चालू आर्थिक वर्षाच्या पहिल्या तिमाहीत देशाचा आर्थिक विकास दर 7.8%. एसआयआर नंतर राज्याची प्रारूप मतदार यादी प्रसिद्ध. 2.8 लाखाहून अधिक नावं वगळली. 30 सप्टेंबर पर्यंत दावे हरकती दाखल करता येणार. उत्तर प्रदेशात अवैध फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटात 11 जणांचा मृत्यू आणि युक्रेनसोबतचं युद्ध संपवण्याचे प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांचे रशियाचे अध्यक्ष व्लादिमीर पुतिन यांना आवाहन. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.

सामंत की फिल्म हावड़ा ब्रिज के एन सिंह की यादगार फिल्म है।